श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 28 श्रावण 1948 अर्थात 19 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 28 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारणसभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. गायक कलाकार होते स्वप्नील गोरे. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

अजित कडकडे यांनी गायलेली भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं केदार प्रभाकर यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया

श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया हिंदी भजन. गायक, कलाकार, गीतकार आणि संगीतकार आहेत हरिओम शरण.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली नक्ष ल्यालपुरी यांची देशभक्तीपर रचना.

समूह स्वरातल्या या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: सकाळचे 6:40 झालेत. श्रोतेहो, आता कृषीवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोग याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रहो, भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. टोमॅटो, वांगी, मिरची, वेलवर्गीय भाजीपाला आणि कलिंगड यांसारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. भाजीपाला पिकावर मुख्यतः मोझॅक, हळद्या, पानं पिवळी होणं, पानं लहान होणं, चुरडामुरडा, शेंडेमर, पर्णगुच्छ यांसारख्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कुठल्याही अवस्थेत कमी किंवा अधिक प्रमाणात आढळतो. मोझॅक किंवा केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वांगी, मिरची, घेवडा, वाल आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणावर आढळतो. रोगाची प्रमुख लक्षणं पानांवर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. काही दिवसांनी पानं पिवळी पडतात, पानांची अकाली गळही होते. काही वेळेला पानांवर सुरुवातीला फिकट हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे चट्टे आढळतात. हळद्या या रोगाची लक्षणं मुख्यतः भेंडी, वाल, घेवडा, काकडी आणि काही वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसून येतात. या रोगाची लक्षणं पानांवर आढळतात. रोगट झाडाच्या किंवा वेलीच्या पानांवर शिरा पिवळ्या पडतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि काही वेळेला पानांवर गडद पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. चुरडामुरडा किंवा पानं लहान होणे आणि पर्णगुच्छ या रोगांची लागण मुख्यत्वे करून मिरची, वांगी आणि टोमॅटो यांसारख्या पिकांना होते. या रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कुठल्याही अवस्थेत दिसून येतो. मंडळी, सर्वप्रथम रोग येऊ नये म्हणून रोगमुक्त बियाण्यांचा वापर करावा. तणनाशकं वापरून शेतीच्या बांधावरील तणांचा समूळ नायनाट करावा. रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे दिल्या आणि पाण्याचं नियोजन योग्य तऱ्हेने केलं तर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याचबरोबर विषाणूवाहक किडींच्या बंदोबस्तासाठी वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर केला तर रोग आटोक्यात येऊ शकतो. विषाणूजन्य रोगाचा किडीद्वारे होणारा प्रसार हे पदार्थ वापरून टाळता येतो. यासाठी कडुलिंब, लसूण, सदाफुली, तुळस यांसारख्या वनस्पतीजन्य पदार्थ कीटकनाशक म्हणून वापरण्यास हरकत नाही. रोगाच्या नियंत्रणाचा शेवटचा उपाय म्हणजे कीटकनाशकांचा योग्य तऱ्हेने वापर. मावा किंवा ॲफिड या किडीच्या बंदोबस्तासाठी मोनो

0: प्रोटोफॉस 2 मिली किंवा डायमेथोएट किंवा न्युव्हाकॉन 1.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने या कीटकनाशकाची फवारणी करावी, म्हणजे शेतात मोझॅक विषाणूजन्य रोगाचा प्रसार होणार नाही. पांढऱ्या माशीमुळे हळदा रोगाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी प्रथम गादी वाफ्यावर कार्बोफ्युरॉन किंवा डायसल्फोटोन 1 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळावं आणि नंतर पुनर्लागवण करतेवेळी हे कीटकनाशक 1.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळावं. यानंतर शेतामध्ये कार्बोफ्युरॉन किंवा डायसल्फोटॉन 1 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळावं. फुलकिडे कोळी यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपवाटिकेत 10% दाणेदार फोरेट 20 ग्रॅम किंवा 1 चौरस मीटर या आकाराच्या गादी वाफ्यात टाकावं. अशा प्रकारे भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोगाचं निरनिराळ्या पद्धतींचा एकात्मिकरित्या वापर करून वेळीच नियंत्रण केलं तर रोगामुळे होणारं आर्थिक नुकसान सहजपणे टाळता येईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी कार्यक्रमात भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोग याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. श्रोतेहो, कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करू 2:00 वाजता. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 6:45 आरोग्यम धनसंपदा.
1: सात वाजता आहेत आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आपण ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा त्याला मनाच्या संबंधित प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा रुग्णांचा प्रश्न असा असतो की इतकी सगळी मनाची माहिती आवश्यक आहे का. तर मी असं सांगू इच्छितो की मन आणि शरीर याचा एकत्रित अभ्यास करणारी पॅथी ही होमिओपॅथी आहे. मन, भावना, विचार आणि शरीर हे सगळं एकत्र राहते आणि रोग फक्त शरीरात राहत नाही तर त्याचा उगम मनातूनही होत असतो. त्याच्यामुळे होमिओपॅथी आणि मन हे समीकरण लोकांमध्ये आता ज्ञात झालं आहे. लोकांना ते कळतं की होमिओपॅथी औषधं घेत असताना मनाचा अभ्यास हा आवश्यक आहे. जसं डॉक्टर शारीरिक लक्षणे विचारतात तसंच ते रुग्णांचा स्वभाव, राग, भीती, दुःख, चिंता याचाही विचार करतात. कारण दोन माणसांना एकच रोग जरी असला तरी त्याची मनस्थिती वेगळीवेगळी असते आणि म्हणून त्या आजारासाठी आणि त्याच्या मनस्थितीसाठी दोघांचंही औषध वेगळं असू शकतं. भावनिक संतुलनाने आरोग्य सुधारते त्यामुळे होमिओपॅथी मन शांती, आनंद आणि स्थैर्यासाठी काम करते. मनातील ताणतणाव, राग, अपराधाच्या भावना, भीती या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो. होमिओपॅथी या सगळ्या भावनांवर नियंत्रण तर मिळवतेच, त्यासोबत या भावनांच्यामुळे तयार होणारे आजारही होमिओपॅथी दुरुस्त करते. म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक होमिओपॅथिक औषधाचे त्याचं एक वैयक्तिक मनाची स्टेज असते, तशीच ती प्रत्येक पेशंटची पण एक मनाची स्टेज असते. त्या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास केल्यामुळे होमिओपॅथीने अनेक लोकांचे मनही चांगले होते आणि त्यांचे शरीरही चांगले होते. आणि मला असं वाटतं म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाच्या अभ्यासाचं खूप महत्त्व आहे आणि मनाचा अभ्यास केल्यामुळे

0: पेशंटच्या एकंदरीत मानसिक स्थितीत आणि मनाच्या मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थितीत सुधार होतो आणि एकंदर दोघा गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याही रुग्णाला अतिशय चांगलं स्वास्थ्य प्राप्त होण्याचं काम होमिओपॅथी करते. जसं संत तुकाराम सांगून गेले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर होमिओपॅथी मनावर काम करते आणि होमिओपॅथीने मनावर काम केल्याच्यामुळे अनेक लोकांच्या मध्ये आजाराची दुरुस्ती होते आणि थोडक्यात त्यांना आनंद आणि आरोग्य प्राप्त होते.
1: आताचा आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: श्रोते हो नमस्कार. शाश्वत विकास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नियम कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पासाठी उदाहरण रस्ते कारखाने बांधकामे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक लोकांचा सहभाग प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिक लोकांच्या मतांना आणि पर्यावरण संरक्षणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित कायदे CSR अँड ग्रीन कम्प्लायन्स पर्यावरणस्थ जबाबदारी आता केवळ सरकारची नाही तर मोठ्या कंपन्यांना देखील आपल्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा मोठा भाग पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करावा लागत आहे. प्लास्टिक बंदी सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे वेस्ट मॅनेजमेंट रूल्स उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. कायदेशीर अधिकारांचा विस्तार एक्सपान्शन ऑफ लीगल राईट्स मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 राईट टू लाईफ अंतर्गत स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क मानला जातो. निसर्गाला कायदेशीर दर्जा सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयानुसार नद्या जंगले आणि प्राण्यांना देखील कायदेशीर व्यक्ती लीगल पर्सन म्हणून मानले जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आपली नैतिक जबाबदारी आणि उपाय केवळ कायदे किंवा पोलिसांच्या धाकाने पर्यावरणाचे रक्षण होऊ शकत नाही ती आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी आपण प्रत्येकाने काही मूलभूत सवयी अंगीकारल्या पाहिजेत. वृक्षारोपण जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा. प्लास्टिक बंदी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. जल संवर्धन पाण्याचा अपव्यय टाळा आणि पावसाचे पाणी जिरवा रेन वॉटर हार्वेस्टिंग. ऊर्जा बचत आणि सोलर एनर्जी वापर वाढवा आणि गरज नसताना विजेची दिवे पंखे बंद ठेवा. प्रदूषण नियंत्रण शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा. निसर्ग हा आपल्याला पूर्वजनाकडून मिळालेली संपत्ती नाही तर तो आपल्या

0: भावी पिढीकडून घेतलेले कर्ज आहे. आज पर्यावरण दिनासारख्या कार्यक्रमामधून आपण फक्त प्रतिक्रिया न करता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कायद्यांचा धाक हा गुन्हेगारांसाठी आहे, पण आज सुजाण नागरिक म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण टिकले तरच मानवजात टिकेल. आपण काय करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लहान लहान पावले उचलणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. वृक्षारोपण करा. जास्तीत जास्त झाडे लावा आणि झाडे तोडणे थांबवा. स्वच्छता, कचरा इकडे तिकडे न टाकता कचऱ्याचे वर्गीकरण करा, ओला आणि सुका कचरा. पर्यावरण हे केवळ सरकारची किंवा एक व्यक्तीची जबाबदारी नाही, तर आपण आताच योग्य पावले उचलले नाहीत तर भावी पिढीला त्याचा भयंकर परिणाम भोगावा लागेल. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा हा केवळ एक नारा न राहता तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. चला आजच आपण आपल्या सुंदर वसुंधरेला वाचवण्याचा संकल्प करूया. झाडे लावू, झाडे जगू, पर्यावरण वाचवू, जीवन वाचवू.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेत. आता रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 7:40 प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 आपण ऐकाल भावधारा. श्रोते हो, आज सकाळी 8:40 20 ऑगस्ट या श्रोता दिनाच्या निमित्तानं आकाशवाणीचे नियमित श्रोते आदिनाथ वाघ यांची सुहास नंदुरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. 9 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये स्वानंद पठण मंडळ कार्य आणि अनुभव याविषयी मेधा सुमुख घाणेकर आणि प्रतिभा नाटेकर यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये कलाकृती संघाच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी ऐकाल. सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, दुसऱ्या सभेत 5:02 आपण ऐकाल कार्यक्रम गीतसंध्या. 5:30 युवावाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये स्टेट ट्यून या सदरात जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्रकार पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. युवावाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 आपण ऐका

काल कार्यक्रम गीतबहार 6:30 वाजता आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात खरीप पिकांवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री फरणकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 7:15 नाट्यसंगीत. 8:30 संसद समीक्षा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये उस्ताद राशिद खान यांनी गायलेला राग मारवा. श्रोतेहो शिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
4: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
3: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
8: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर HDFC म्युच्युअल फंड व एनजे एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.
0: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
10: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
11: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
10: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
12: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
13: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपला शेजारी देश चीन, आणि चीन म्हटलं की साहजिकच चीनमधला प्रसिद्ध तत्त्ववेत्ता कन्फ्युशियस. तर अशा या कन्फ्युशियसबद्दल आपण माहिती करून घेऊया. हा जो कन्फ्युशियस आहे तत्त्ववेत्ता, याचा जन्म चीनमधल्या शातुंग नावाच्या शहरामध्ये झाला. तर तसं यांचं लहानपण पण अत्यंत हालाकीमध्ये आणि गरिबीच्या अवस्थेत गेलं, म्हणजे जवळजवळ अनाथच होते असं म्हणा ना. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्यांनी भिक्षा मागूनच स्वतःचा उदरनिर्वाह केला. आणि मोठं झाल्यावर साहजिकच लग्न झालं, आणि लग्नानंतर त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल आणि खूप मोठं परिवर्तन घडून आलं. लोकांना ते जीवनविषयक तत्त्वज्ञान याच्याबद्दल सांगायला लागले,

लोकांना ते आवडायलाही लागलं आणि त्याचबरोबर स्वतः मात्र अत्यंत साधेपणानं जीवन जगू लागले. सद्वर्तनाचा आदर्शच लोकांपुढे ठेवायचा आणि मगच त्याच्यातून समाज सुधारणा होते असा त्यांचा ठाम विश्वास होता. आपल्या आईवडिलांचा आदर करायला हवा, त्यांना मानानं वागवायला हवं, आईवडिलांना त्यांच्या वृद्धापकाळामध्ये आधार द्यायला हवा, अशी शिकवण त्यांनी समाजाला द्यायला सुरुवात केली. त्यांच्या अशा शिकवणुकीमुळं समाजामध्ये त्यांना एक वेगळं स्थान आणि आदर प्राप्त झाला. एक महान तत्त्वज्ञ, धर्मानं वागणारा माणूस, समाजसुधारक अशी त्यांची ओळख तयार झाली. त्यांच्या शिकवणुकीचं मुख्य

0: समाजातल्या चालीरीती, रूढी, समाजव्यवस्था, समाजातले गुणदोष आणि माणूस त्याचबरोबर स्वतःच्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनात किंवा सामाजिक जीवनात कसा वागतो यावरती त्यांनी अतिशय सविस्तर विचार मांडलेले आहेत. जीवनातली सर्व अंग, त्याचबरोबर ती इतर परिस्थिती, याचा त्यांनी शिकवणुकीमध्ये समावेश केला आणि लोकांना जीवनाचा मार्ग दाखवला. सांस्कृतिक, सामाजिक, समाजरचनेचा एक वेगळा आदर्श त्यांनी लोकांपुढे ठेवला आणि ते स्वतः नेहमीच आदर्शवत जीवन जगत असल्यामुळं समाजामध्ये त्यांच्या विचाराचा खूप झपाट्यानं, जलद गतीने प्रसार झाला. त्यांचे हे जे विचार आहेत हे फक्त चीन जपानपुरते मर्यादित राहिले नाही, तर जगात शांतता आणि सहजीवन नांदण्यासाठी त्यांच्या शिकवणुकीचा खूप मोठा प्रभाव पडला. चीनमध्ये त्यांचे विचार म्हणजे जणू काही काळापुरते एक स्वतंत्र धर्मविचारच बनले होते. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे चीनमधली जनता ही आपलं आचरण ठेवत होती. त्यांच्या विचारांमुळे समाजाचा अभ्युदय होत होता, समाजाची प्रगती होत होती आणि धर्माचरणाचा प्रभाव वाढून लोक त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन रोजचं जगायला लागलेले होते. लोकांवर जसा त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला तसाच तो चीनी प्रशासनावरती, सरकारवरही पडला होता. काही काळामध्ये या विचारांनी चीनच्या प्रशासनामध्ये महत्त्वाचं कार्य पार पाडलं आणि चीनच्या प्रशासनाला, सरकारला, धोरणांना एक चांगली दिशा दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही सद्वर्तनी आणि कर्तव्यनिष्ठ बनवलं. दिवसेदिवस त्यांचा शिष्य परिवार वाढायला लागला आणि मग त्यांच्या शिष्यगणांचे आचरणही त्यांच्या गुरुप्रमाणे शुद्ध आणि पवित्र होतं, म्हणून लोक त्यांच्या शिष्यांचं पण अनुकरण करायला लागले. त्यांचे विचार सर्वमान्य होते. अर्थातच जसा काळ पुढे गेला, वय वाढलं, तसं वय वाढल्यामुळे चीनच्या प्रशासन सेवेतून कन्फ्युशियस मुक्त झाले, निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी लोककार्याला वाहून घेतलं. त्यानंतर लोकांना सतत सदाचरणाचे धडे देऊन त्यांनी चीनच्या दुसऱ्या भागामध्ये सदाचरणाचा प्रसार करण्यासाठी आपल्या शिष्यांना, लोकांना सर्वत्र पाठवलं. कालांतरानं बदल घडले, त्याचे विचार चीनी सरकार, चीनी जनता विसरली, तरी पण आजही समाजामध्ये तिथला जो मोठा घटक आहे तोही कन्फ्युशियस त्यांचे विचार मानतो, त्यांचं अनुकरण करतो, त्यांचे विचार त्यांना आदर्शवत वाटतात. शील, समाधी, अष्टांग मार्ग ही बौद्ध धर्माची तत्वच त्यांनी लोकांना मोलाची म्हणून सांगितली होती. आपल्याशी जगाने नेहमी चांगलं वागावं असं वाटत असेल तर आपण इतरांशी चांगलं वागलं पाहिजे, असंच कन्फ्युशियस यांच्या उपदेशाचं सार असायचं. आजही त्यांचं जग विचारधन म्हणून एक अमूल्य ठेवा समजतं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
3: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
2: श्रोते होता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 35 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: मला माझ्या नवी झळाळी आली.
1: जरूर ऐका वनिता मंडळ हा कार्यक्रम 21 ऑगस्टला शुक्रवारी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
3: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24x7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि सन 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराती आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश. आता सविस्तर बातम्या. विशेष मतदार यादी पुनरीक्षण अर्थात एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज अद्यापही जमा केले नसल्याचं आढळलं आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. तथापि एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. एसआयआर अंतर्गत मतदार गणना अर्ज सादर करण्यासाठी सोमवार 17 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती. राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा केले नसल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. एसआयआरसाठी अर्ज दाखल न करणाऱ्यांचं प्रमाण 21%हून अधिक आहे. अर्ज दाखल न करण्याचं प्रमाण ठाण्यात सर्वाधिक म्हणजे 38% असल्याचं आढळलं आहे. मुंबई शहरात ते 37%, तर पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31%हून अधिक आहे. पुणे जिल्ह्यात मतदार गणना अर्ज भरण्यात बारामती, आंबेगाव आणि जुन्नर हे 3 विधानसभा मतदारसंघ पुढे आहेत. त्या तुलनेत पुणे शहरातले कोथरूड, खडकवासला आणि हडपसर हे 3 विधानसभा मतदारसंघ मात्र खूपच मागे असल्याचं दिसून आलं आहे. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील 3,993,90,00,000 रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकल्पबाधितांना विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून हे धोरण सादर करण्यात आलं आहे. याशिवाय जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 साठी 6,000 कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक

0: या आठवड्यातल्या शुक्रवारी वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रभा सोनवणे यांचं कविता वाचन आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
1: माझ्या कविता या माझ्या जगण्यातून आलेल्या आहेत. अशीच एक जगण्यातून आलेली कविता भूपती वैभव वृत्तातली. पाहिले कधी ना स्वप्न वेगळे काही, पाहिले कधी ना स्वप्न वेगळे काही, वाटले असे की एक सारिका व्हावे, पिंजऱ्यामध्ये राघूच्या ऋणझुण गावे, पण क्षणात ठिणगी चेतवणी मज गेली, पण क्षणात ठिणगी चेतवणी मज गेली,

तरतुदीला तसंच गडचिरोली इथल्या जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 मधल्या विविध क्रीडा सुविधांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला मान्यता. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या मौजे मोशी इथल्या 15 हेक्टर शासकीय जमीन चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय लेखी कारणं नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संबंधित लक्ष्य गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची प्रत्यक्ष बैठक काल पार पडली. बैठकीत डिजिटल पायाभूत सुविधांबाबत सहभागी देशांनी आपले राष्ट्रीय दृष्टिकोन सादर केले. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईचीही चौकशी करेल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं आज जाहीर केली जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गुंतवणूक तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय परिषद 2026 काल मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलताना केलं. पुसद इथं वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. न्यायालयानं त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. अंदुरे याच्या विरोधातलं अपील प्रलंबित असताना त्याला जामीन देण्यात आला आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयानं मे 2024 सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्येच्या आरोपात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील वर्षी म्हणजे 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरावं लागेल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येणार आहेत. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये राज्यानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर पुण्यातल्या आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय

0: क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चंडीगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि मणिपूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यजमान महाराष्ट्राच्या संघाला मणिपूरच्या संघाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आहे. बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 5व्या राष्ट्रीय कॅडेट कनिष्ठ आणि वरिष्ठ क्योरुगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत 30 अधिक राज्यातले 2000 अधिक खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 4थ्या दिवसाखेर काल यजमान संघाची धावसंख्या 4-84 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि सन 2025 ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराती आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण सुनेत्रा रेमणेसोबत. 7:21:04 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, तोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर HDFC म्युच्युअल फंड व NJ एक्सप्रेस यांनी दिनांक 19 रोजी दुपारी 4 हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.
1: आज 19 छायाचित्रकारांच्या कलागुणांना आणि योगदानाला दाद देण्यासाठी हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. श्रोतेहो, आज आहे जागतिक मानवी हक्क दिन. संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी झटणाऱ्या मानवरक्षक कार्यकर्त्यांचा सन्मान या दिवशी केला जातो. विमानाचा शोध लावणाऱ्या ऑर्व्हिल राईट यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1871. भारताचे माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1918. श्रोतेहो, इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे. आज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचा स्मृती दिन आहे. रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा सुद्धा आज स्मृती दिन आहे.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह, श्रावण म्हणजे ओली माती, श्रावण म्हणजे भिजली धरती, श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. नवीन पीक कर्ज जे मिळतं त्याच्या संदर्भात पुन्हा एकदा काय सांगाल?
1: शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मीटिंग मध्ये सर्व बँकर्सना आदेश दिलेले आहेत आणि ते आदेश आम्ही सरकार म्हणून देखील दिलेले आहेत की सर्व बँकांनी ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर 24 तासात शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केल्याबरोबर त्याला कर्ज पुन्हा नव्याने कर्ज पीक कर्ज 2026-27 उपलब्ध करून द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की सर्व बँका याला अतिशय सकारात्मकरित्या प्रतिसाद करतील आणि कुठलाही शेतकरी बांधव माझा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही एवढी मला इच्छा आहे.
0: नक्की सर. ही जी योजना आहे त्याच्यामध्ये आपले इतके सारे शेतकरी बांधव आहे की ज्यांना याचा लाभ मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर ही योजना योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तर आव्हानं तर नक्कीच आली असतील समोर.
1: निश्चितच आम्हाला भरपूर आव्हानं आली. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डेटा राज्य शासनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा डेटा गोळा करणे, त्याचबरोबर विद्यमान आणि भूतपूर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे, सर्व पदाधिकाऱ्यांचा, मग त्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असतील, नागरी बँका असतील, आमचे सूतगिरण्या असतील, सहकारी साखर कारखाने असतील, यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे यामध्ये खूप आव्हानं होती आम्हाला. परंतु मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अगदी तालुका लेवलवरती काम करणाऱ्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हे टीम म्हणून काम करत असताना सर्वच विभागाने आम्हाला सहकार्य केलं. त्यामध्ये मला विशेष उल्लेख करावासा वाटेल तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने देखील आम्हाला इन्कम टॅक्स पे, म्हणजे जे शेतकरी शेतीबाह्य उत्पन्नातून इन्कम टॅक्स पे करतात, त्यांची देखील यादी आम्हाला अतिशय कमी वेळामध्ये उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी इन्कम टॅक्स

0: विभागाचे देखील भारत सरकारचे देखील मनपूर्वक आभार मानतो. सर्वच विभागांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मला वाटतं की भरपूर आव्हानं आली, अजूनही आव्हानं आम्हाला येत आहेत. दररोज माहिती पोर्टलवरती काही वेळेला इंटरनेटचा इश्यू असतो, इंटरनेट बंद होते, त्यामुळे शेतकऱ्यांना आधार ऑथेंटिकेशनला वेळ लागतोय. परंतु शेतकरी बांधवांनी चांगल्या पद्धतीने संयम दाखवतात. त्यांना आम्ही सांगितलं आहे की काही ट्रायबल भागामध्ये, उदाहरण द्यायचं झालं तर गडचिरोली, त्यानंतर आमचा नंदुरबार, यांच्या काही भागामध्ये आमचं नेटवर्क कमी आहे, वीक आहे. तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना आपल्या सरकारी व्हेकलमध्ये घेऊन, आमच्या LDMच्या व्हेकलमध्ये घेऊन, जवळच्या इतर सेंटरवरती घेऊन जाऊन त्यांचं आधार ऑथेंटिकेशन करावं, ज्या ठिकाणी आपल्याला नेटवर्क चांगल्या पद्धतीने उपलब्ध असेल. अशा पद्धतीने आम्हाला चॅलेंजेस येतात, परंतु दररोज आमचं रिव्ह्यू होत असतो. आमची IT ची टीम असते, कन्सल्टंट असतात, आमच्या विभागाचे अधिकारी असतात, त्यांच्यासोबत दररोज सायंकाळी आम्ही 5:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वतः मी VC घेत असतो. आणि ज्या ज्या काही अडचणी येत असतात त्या प्रत्येक अडचणीवरती बँकरसोबत आम्ही बैठका घेतल्यात, आमच्या प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत आम्ही बैठका घेतल्यात, आणि ह्या बैठका दररोज चालू असतात. ज्या ज्या अडचणी दररोज आलेल्या अडचणींना आम्ही त्याच दिवशी उत्तर देत असतो, सोल्युशन काढत असतो. आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप देखील वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत, अधिकाऱ्यांचे काही वेगळे ग्रुप केले आहेत, बँकर्सचे वेगळे ग्रुप केले आहेत, नॅशनलाइज बँकांचे वेगळे ग्रुप केले आहेत, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांचे वेगळे ग्रुप केले आहेत. आणि त्या त्या बँकांच्या ज्या ज्या काही अडचणी येतात त्याच ग्रुपवरती तात्काळ आम्ही सोल्युशन्स त्यांना देत असतो. अशा पद्धतीने एक टीम म्हणून खूप मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ 10,000 अधिकारी यावरती काम करतायत, आणि या सगळेजण एक टीम म्हणून काम करतायत. त्यामुळे मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने अडचणी येतात पण त्याला आम्ही सामोरे जात आहोत.
1: नक्की सर, खूप छान पद्धतीने सांगितलं की प्रत्येक विभागाची जे टीम आहे किंवा सगळे एकत्रित येऊन काम करत आहे, आणि त्याचा मुख्य उद्देश एकच आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा आणि नव्याने त्याने शेती सुरू करावी. जसं सरकारला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं, तसंच आपल्या शेतकरी बांधवांनाही मला असं वाटतं, कारण ते टेक्नोसॅव्ही नाही आहेत, तंत्रज्ञानाशी ते इतके जुळवून घेणारे नाही आहेत, तर त्यांना कशा पद्धतीने गायडन्स देता येईल ह्याचं? कारण की सगळं ऑनलाईन होतं आहे, बऱ्याच आपल्या बांधवांना ऑनलाईन पद्धत माहीत नसते, तर काय करता येईल?
0: खूप चांगला प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना टेक्नॉलॉजी सॅव्ही नसतात. परंतु मी सांगितलं की या पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांपैकी जवळजवळ 11.5 लाख शेतकऱ्यांकडे मोबाईल आहेत, त्यामुळे आम्ही मोबाईलच्या माध्यमातून त्यांना SMS दिला. उर्वरित शेतकऱ्यांना याची माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यादी लावली. त्याचबरोबर आमच्या प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे PACS, तिथे देखील यादी लावली. आमच्या ज्या बँकांच्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये देखील आम्ही यादी लावली. आमचे जे स्थानिक तिथले सचिव आहेत ते जाऊन शेतकऱ्यांना दवंडी पिटून याबाबतची माहिती देत आहेत, आणि त्यांना घेऊन येऊन आमची जी यादी आहे ती यादी दाखवत आहेत, आणि त्यांना घेऊन जाऊन फक्त आमच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. त्या सेवा केंद्रामध्ये तुमचं नाव आणि तुमच्या अकाउंटवरती थकीत असलेली रक्कम तेवढी फक्त बरोबर आहे किंवा नाही ते बघायचं आहे. ती बरोबर असेल तर आधार ऑथेंटिकेशन, फक्त आपला अंगठा लावायचा आहे. एवढं अतिशय सोपं, साधं सोपं, कुठलाही अर्ज शेतकऱ्यांना करायचा नाही, एवढं सोपं काम आम्ही ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना टेक्नॉलॉजी सावी नसतानाही ही अतिशय कठीण आणि क्लिष्ट प्रोसिजर आहे असं वाटू नये. या दृष्टिकोनातून अतिशय साधी सोपी पद्धत आम्ही केलेली आहे. कोणतंही ऍप्लिकेशन करायचं नाही, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन आमच्याकडेच आहे, त्यामुळे त्यांना ॲग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन करायचं नाही. आम्ही तो डेटा ऑलरेडी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडनं घेऊन इंटिग्रेट केलेला आहे. उर्वरित 5 ते 10% ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक नसेल त्यांचं देखील ॲग्रीस्टॅक करून देण्यासाठी आमची महसूल आणि कृषी यंत्रणा आणि सहकार यंत्रणा त्यांना मदत करणार आहेत, आणि 100% शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत.
1: नक्की सर, आता तुम्ही जे सांगितलं की अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण अशाही काही प्रॉब्लेम्स येत आहेत की फिंगरप्रिंट मॅच होत नाही, तर अशा वेळेला काय करता येईल?
0: काही शेतकऱ्यांच्या हाताला शेतीमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या फिंगरप्रिंट्स मॅच होत नाही अशा देखील आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आम्ही डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला वेगळ्याने ऑफलाईन पद्धतीने देखील याला सॉर्ट आउट करू अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. तालुका स्तरावरती तहसीलदार किंवा जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्या समितीमध्ये आम्ही अशा जे काही इश्यू असे खूप कमी येतील असं मला वाटत नाही, खूप मोठ्या प्रमाणावरती येतील, पण ते देखील आम्ही जिल्हा स्तरावरती सॉर्ट आउट करू.
1: नक्की सर, याच्याबरोबर आणि मला एक असा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की शासन इतक्या मोठ्या याने सहकार्य करत आहेत, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि तसंच शासनाचे अनेक कर्मचारी, जसं तुम्ही सांगितले की एका टीमने फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करत आहेत, का तर त्यांनी कर्जमुक्त व्हावं. पण ह्याचा जो फायदा आहे किंवा ही जी योजना आहे की खरंच ज्या शेतकरी बांधवांना त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, पण जर ह्या तंत्रज्ञानाचा कोणी गैरवापर करून किंवा जे लाभार्थी

0: नाहीये त्यांनीही लाभ घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर शासन काही कडक कारवाई करणार का? या माध्यमातून कमीत कमी आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जाऊ दे, म्हणजे त्याचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर करण्याचा प्रयत्न?
1: या योजनेचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर घेऊ शकत नाही, कारण आम्ही बँकांकडनं जी आलेली यादी आहे, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक किंवा नॅशनलाइज बँक किंवा कमर्शियल बँक, त्या यादीचं व्हेरिफिकेशन आम्ही अगोदर करतो. ते व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय ते आम्ही यादी पब्लिश करत नाही, त्यामुळे मला वाटत नाही की कुणी याचा गैरफायदा घेईल. आणि आपले बांधव अगदी सुज्ञ आहेत, त्यामुळे ही आपल्या शेतकऱ्यांसाठी, जे शेतकरी कर्जबाकीदार झालेले आहेत, थकबाकीदार झाले आहेत, गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना आहेत आणि तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे.
0: पण सर, 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली जसे तुम्ही सांगितलं, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या यादीचं काय होणार?
1: मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ओव्हरऑल साधारणपणे अंदाजे 56 लाख शेतकरी, यातले 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेडणार आहेत, त्यांना आपण 50,000 रुपयापर्यंतची प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. 32 लाख शेतकऱ्यांची जी यादी आहे त्यातले 17 लाख पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही यादी लावलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची यादी आम्ही येत्या 10 दिवसांमध्ये लावणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. या यादीत त्यांचं नाव नसेल तर दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल. ज्या शेतकऱ्यांची नावं या 17 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाही आहेत, ही पहिली यादी आम्ही जाहीर केलेली आहे. यानंतरची देखील उर्वरित शेतकऱ्यांची यादी येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. येत्या 10 दिवसांमध्ये आम्ही दुसरी यादी देखील पब्लिश करणार आहोत. दुसऱ्या यादीमध्ये आम्हाला काही आधार नंबर्स डुप्लिकेट आढळले, मल्टिपल आधार नंबर्स आढळले, बँकेने इंटरेस्ट कॅल्क्युलेशनमध्ये काही चुका केलेल्या आढळल्यात, तर अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे हे सॅनिटीमध्ये काढलेले अकाउंट्स आहेत, त्यामुळे ती दुसरी यादी बँकेकडे आम्ही पाठवलेली आहेत. बँकेकडनं पुन्हा एकदा व्हेरीफाय करून आमच्याकडे येतील, आल्याबरोबर आम्ही पुन्हा दुसरी यादी देखील लावणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आणि ह्या संपूर्ण योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे आपण पाठपुरावा करावा, तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांकडे जावं किंवा असिस्टंट रजिस्ट्रारकडे किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील आपण जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातनं प्रत्येक बँकेमध्ये ब्रांच मॅनेजरच्या देखील आम्ही बैठका घेतल्या, त्यांना देखील सांगितलंय की आपल्या बँकेमध्ये ज्या ह्या योजनेबाबत चांगली माहिती असलेला माणूस तिथे ठेवा आणि शेतकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने सौजन्याने त्यांना माहिती द्यावी, अशा पद्धतीच्या सूचना राज्य शासनावरून देण्यात आलेल्या आहेत.
0: नक्की सर, अगदी जाता जाता राज्य शासनाने ही जी योजना आपली सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांचा आपण विचार करत आहोत, तर सगळ्याच आपल्या शेतकरी बांधवांना आणि या योजनेत सहभागी होणाऱ्या आणि एकंदरीतच शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: सर्व शेतकरी बांधवांना मी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावं. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्या तालुका स्तरावरच्या किंवा जिल्हा स्तरावरच्या कार्यालयाशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची अडचण आम्ही सोडवण्यासाठी तयार आहोत, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 100% या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही देणार आहोत. त्यामुळे यादी लावलेल्या यादीमधली रक्कम आणि माहितीच्या पोर्टलवरची रक्कम किंवा बँकेच्या लेजरवरची रक्कम यामध्ये तफावत आढळली तरी यामध्ये कोणत्याही प्रकारचं गोंधळ होऊन जाऊ नये अशी मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे. 100% आपलं 2 लाखाच्या आतलं कर्ज माफ होणार आहे आणि या दोन्ही रकमांमधला डिफरन्स कशामुळे आलेला आहे ते देखील मी अगोदर आपल्याला सांगितलं आहे. NPA अकाउंट झालेले असल्यामुळे NPA अकाउंटमध्ये बँकेने काही त्याबाबतचा बोजा उचललेला आहे आणि उर्वरित बोजा राज्य शासनाच्या माध्यमातून या कर्जमुक्तीच्या योजनेच्या माध्यमातून आपला दिला जाणार आहे. ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर आपण बँकेकडे 24 तासाच्या आत अर्ज केला तर 24 तासात आपल्याला बँक पुन्हा नव्यानं हे खरीप हंगाम 2026-27 साठी पीक कर्ज देणारे. कोणतीही बँक आपल्याला पीक कर्ज नाकारू शकत नाही, एवढंच मी या आजच्या या दिनाच्या निमित्ताने आणि या कर्जमुक्तीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छितो. धन्यवाद, नमस्कार.
0: सर, खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्यबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरासह. तोपर्यंत नमस्कार.

0: आहेत आणि तुम्ही प्रॉपर सॉलिड वूड मध्ये पण घेऊ शकता. तुमचं सिलेक्शन तुमच्या घराची थीम कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं.
1: अच्छा,
0: याच्यात कसं होतं की डायनिंग टेबल हा शक्यतो घरी कार्पेंटर कडनं बनवला जात नाही, त्याला तुमचं रेडीमेड शिवाय ऑप्शन नाहीये.
1: बरोबर.
0: आणि त्यात फार काय कस्टमाइज नसतं. स्टँडर्ड साईज काय की 4 सीटर, 6 सीटर, 8 सीटर, 10 सीटर ह्या स्टँडर्ड साईज ठरलेल्या आहेत आणि त्याच साईज मध्ये ते अवेलेबल असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता याच्यात बऱ्यापैकी सुरुवातीला ज्यावेळेस इम्पोर्ट चालू झालं त्यास बाहेरून मटेरियल सुरुवात झाली. काय होतं की मार्केट आपलं मॅच्युअर व्हायला थोडा टाइम घेतं आणि ज्या त्रुटी आहेत जे प्रॉब्लेम आहेत ते सॉर्ट आउट व्हायला पण टाइम जातो. पण आता मार्केटची कंडिशन अशी आहे की बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेलं आहे. जे ठेवतात डायनिंग टेबल ते स्वतः तकलात वस्तू ठेवत नाही. त्याचं रिझन आहे की आपण ज्यावेळेस डायनिंग टेबल देतो कस्टमरला त्याचा प्रॉब्लेम येतो तर कस्टमर फोन करून विचारतो बाई हे असं झालं त्याला काय करता येईल. मग हे कंप्लेंट रेशो कमी करण्याच्या हिशोबाने देतानाच मटेरियल चांगलं दिलं जातं.
1: आणि म्हणूनच श्रोते हो, डायनिंग टेबलची भरपूर व्हरायटी प्लॅनेट फर्निचरमध्ये उपलब्ध आहे. आपल्या घरासाठी जे सूट होईल, आपल्या फर्निचरच्या थीमला जे सूट होईल ते डायनिंग टेबल तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता आणि त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. जाधव सर, जसं आता तुम्ही म्हणालात की भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे अगदी 4 सीटर पासून 10 सीटर पर्यंत, याचबरोबर बऱ्याच डिझाईन्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात. मग त्या चेअर्स मध्ये सुद्धा आपल्याला मिळतात, म्हणजे हाफ बॅक चेअर्स असतील, फुल बॅक चेअर्स असतील. तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने डायनिंग टेबलचं सिलेक्शन केलं गेलं पाहिजे?
0: बेसिकली काय की याचं सिलेक्शन तुमच्या जागेनुसार राहणार आहे. तुमच्या जागेनुसार, तुमच्या थीमनुसार. तुमची थीम जर बोल्ड आहे तर तिथं तुम्हाला मोठ्या चेअर चालतील. तुमची थीम जर अशी स्लिम मध्ये आहे, स्लीक मध्ये आहे, तर तुम्हाला नाजूक चेअर चालतील.
1: okay.
0: दिसायला नाजूक, वापरायला नाजूक नाही, दिसायला नाजूक चेअर तुम्हाला तिथे चालून जातील.
1: बरोबर.
0: आणि तुमचा युज कसा आहे, जर तुमच्याकडे रफ युज आहे तर तुम्ही गो फॉर द वुडन चेअर्स.
1: ओके.
0: आणि जर तुमचा युज व्यवस्थित आहे तर त्याला तुम्ही सीटला फॅब्रिक घेऊ शकता. आणि टॉपचा ऑप्शन पण तसाच आहे की टॉपला तुमचा वापर कसा आहे. आता नॉर्मली मार्बल टॉप लोक प्रिफर करतात, तो ट्रेंड आहे मार्बल टॉपचा. काही लोकांना ग्लास टॉप पण आवडतो, फक्त ग्लासला काय होतं की स्क्रॅचेस पडतात.
1: राईट.
0: मार्बलचे स्क्रॅचेस दिसत नाही. आणि थर्ड ऑप्शन आहे तो तुमचा विनियर टॉप. विनियर टॉप किंवा वुडन टॉप.
1: ओके.
0: त्याला पण तोच आहे की तुम्हाला थोडासा मेंटेनन्स आहे, 4-5 वर्षांतर परत पॉलिश करावं लागतं.
1: बरोबर.
0: पण घेताना थोडस काय की 5-7 वर्षाचा विचार करून घ्या.
1: अगदी खरंय. आणि म्हणूनच श्रोते हो, या सण समारंभाला तुम्हाला सुद्धा जर का डायनिंग टेबलची खरेदी करायची असेल तर जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. उत्कृष्ट क्वालिटीसाठी आणि फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर्स सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:45 आणि 15 सेकंद झालेत. आता आनंद घेऊया भावगीतांचा.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शांक नील यांचं. श्रोतेहो, भावधारा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल. 600 तज्ज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक. आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषद अर्थात एनटीएनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एनटीएद्वारे 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं नवीन जागेत हलवली जातील आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी काळातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएने घेतला आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने अनियमिततेमुळे रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी काल जाहीर केली. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि TSR डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या बाह्य संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचा समावेश आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता यांसह विविध जागांसाठी भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. JPSC आणि JSSC मधील अनियमिततेशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल. वरिष्ठ जिल्हाधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली JPSC आणि JSSC मधील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेली समिती 2 महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करेल. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील झालेल्या हल्ल्याची चौकशी करेल. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज चेन्नईला पोहोचतील. ते उद्या चेन्नईजवळील कोवलम इथं होणाऱ्या दक्षिणेकडील राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील. या परिषदेला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देशभरातील घरांपर्यंत स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस पोहोचवण्याच्या उद्देशाने सरकारने घरगुती PNG जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना मंजूर केली आहे. ही योजना पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

सध्या देशभरात 1,74,00,000 घरगुती पीएनजी जोडणी देण्यात आली आहे. ही योजना 6 महिन्यांच्या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासावरील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा काल पुनरुच्चार केला. नवी दिल्ली इथं झालेल्या 12व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. ब्रिक्स राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी 2030 पर्यंत पॅरिस कराराची पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात वचनबद्धता असून हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रानं दिलेली कार्यपद्धती लागू केली जाईल असं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसंबंधित गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची बैठक पार पडली. भारताच्या निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता आणि सक्षमतेनं जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक केलं आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांच्या ओळखपत्राबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा त्यांनी उल्लेख केला. यासंदर्भात जयस्वाल बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरील संदेशात भारताच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काल कौतुक केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत स्वाक्षरी केलेल्या 14 कलमी सामंजस्य कराराअंतर्गत इराणच्या सर्व अटींची पूर्तता होईपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी बंद राहील असं इराणनं काल जाहीर केलं. दरम्यान अमेरिकेची इराणसोबत चर्चेची कोणतीही योजना नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेसाठी लष्करी संघर्ष थांबवण्याकरता सामंजस्य कराराद्वारे देण्यात आलेली 60 दिवसांची मुदत संपत असताना दोनही देशांकडून ही विधानं करण्यात आली आहेत. दिल्ली राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तारीकरण संदर्भातील निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय आणि इतर 4 आरोपींना एसीबीनं अटक केली आहे. मंडळाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला होता आणि याद्वारे काही निवडक खासगी संस्थेला फायदा मिळवून देण्यात आला असं तपासात आढळून आलं आहे. इस्रायलनं सीरियाच्या अबू दुहूर हवाई तळावर काल हवाई हल्ले केले. या तळावर तुर्की सैन्याच्या तैनातीला रोखणं हा या कारवाईचा उद्देश असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. सीरियाने इस्रायलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री असद अल शिबानी यांनी या हल्ल्यांना सीरियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनं इराणसोबतचे सर्व व्यापार व्यावसायिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यवहार पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक मानकांनुसार प्रादेशिक स्थिरता राखणं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची अखंडता अबाधित राखणं हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या अफरा अल हामेली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 4थ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 4-84 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. रिषभ पंतनं 69 चेंडूत 66 धावांची वेगवान खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये

0: 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका खेळली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसंच सोलन जिल्ह्यात कोटी भागात दरड कोसळल्यानं शिमला कालका मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक. आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 8:41 झालेत. श्रोतेहो, 20 ऑगस्ट या श्रोता दिनाच्या निमित्तानं आकाशवाणीचे नियमित श्रोते आदिनाथ वाघ यांची सुहास नंदुरे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. आकाशवाणी हे लोकसेवा प्रसारक आहे. लोकांना ज्ञान माहिती सकस मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांना सजग आणि जागरूक नागरिक बनवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य आकाशवाणी सातत्याने करत आहे. आकाशवाणीचा अमूल्य ठेवा आहे श्रोते, जे आकाशवाणीवर आजही भरभरून प्रेम करतात. पत्र, फोन, सोशल मीडिया, प्रत्यक्ष भेटी आणि श्रोता मेळाव्यांच्या माध्यमातून सतत आकाशवाणीशी जुळलेले असतात. आकाशवाणीवर प्रेम करणारे असेच एक ज्येष्ठ श्रोते आणि ज्यांनी आकाशवाणीच्या प्रेमापोटी अनेक श्रोता मेळावे आयोजित केलेले असे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा खुर्द येथील आदिनाथ वाघ यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: सर्वप्रथम सांगाल की आपण आकाशवाणीच्या संपर्कात कसे आणि केव्हा आलात?
4: सर नमस्कार. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी आदिनाथ पुंडलिक वाघ, मुक्काम पोस्ट बोराळा खुर्द, तालुका जळगाव जामोद आणि जिल्हा बुलढाणा.
3: बर.
4: आकाशवाणी सर, मी आकाशवाणी जवळपास 1977 पासून ऐकतोय.
3: अरे वा.
4: त्यावेळेस माझं वय जवळपास 16-17 वर्षाचं असेल. त्यावेळेस आकाशवाणी म्हणजे असं एक माध्यम होतं, हे कुठेही ऐकायला येत होत.
3: बर.
4: आणि आमचं आकाशवाणी जळगाव नव्यानं सुरू झालं होतं 1976 मध्ये. त्यामुळे सर्व आकाशवाणी 1:40 कान्या आमच्याकडे फेमस होती. 1:40 आणि दुपारी दररोज चित्रपट संगीत असायचं.
3: अरे वा.
4: आणि न्हाव्याच्या टपरीत, पानपट्टी, हॉटेल वर कुठंही 1:40 गाणे आमच्या भागात एकदम फेमस. कारण नागपूर किंवा मुंबई हेच लांबचे आकाशवाणीला ऐकायला जरा विस्कळीत येत होते.
3: बर.
4: जळगाव झाल्यामुळे इतर आमच्यासारख्या श्रोतांचा अजून उत्साह वाढला, कारण क्लिअर ऐकायला येत होतं.
3: वा.
4: आणि तिथले कर्मचारी, उद्घोषक, निवेदिका यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं.
3: बर.
4: म्हणून आजही आमचा उत्साह कायम आहे.
3: बर.
4: आणि आकाशवाणी बद्दल तर काही सांगायचं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे.
3: बरोबर.
4: काही कार्यक्रम आपण दूरदर्शनचे एका कुटुंबात बघू शकत नाही. पण आकाशवाणीचे तसं नाही. आकाशवाणी हे सर्व एका कुटुंबात तुम्ही कार्यक्रम ऐकू शकता. नभोनाट्य असो, दीर्घनाट्य असो, हे सर्व कार्यक्रम आपण एका कुटुंबात ऐकू शकतो. किंवा वाईट संगती सुद्धा या आकाशवाणीपासून तुम्हाला लागू शकत.
3: अगदी अगदी खरंय.
4: गॅरंटी देतो.
3: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आकाशवाणीच्या संपर्कात आपण लहानपणीच आलात. तर त्यावेळेस तुम्हाला आकाशवाणी पहिल्यांदा ऐकल्यावर तुम्हाला काय जाणवलं?

0: एकदम सर आनंद गप म्हणजे त्यावेळेस कसं आहे, एक तर रेडिओ सेट फार कमी होते, रेडिओ सेट केबलावरचे रेडिओ होते त्यावेळेस,
1: बरोबर.
0: आणि हे ट्रान्झिस्टर आले म्हणा 1972-73 मध्ये, त्यावेळेस रेडिओवरच म्हणजे हा माणूस कसा असेल, हा बोलतोय रेडिओ देऊन, म्हणजे एक आनंद तो वेगळाच होतो सर
1: बरोबर.
0: त्यावेळेस. आपली आवड आपकी पसंत किंवा पत्रमित्र असे कार्यक्रम आकाशवाणी वेळवाने सुरू केले,
1: हो.
0: आणि त्यावेळेस अजून मी पत्र टाकायला सुरुवात केलं आकाशवाणी जळगावर.
1: वा,
0: तिथं आता आमच्यापासून जळगाव 100 किलोमीटर आहे,
1: हो.
0: पण तिथल्या काही कर्मचारी किंवा जे उद्घोषक असतील त्यांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलं, आम्ही बी त्यांना भेटीसाठी जायचो आमच्या मुलाखती वगैरे त्यांची पत्र, त्यामुळे आमचा उत्साह अजून आजपर्यंत टिकून आहे.
1: वा,
0: आणि त्यात विनागा गीत माला एक फेमस कार्यक्रम होता रेडिओ सिलोन वरून,
1: बर.
0: तो आम्ही ग्रुप नाही ऐकतो सर, संध्याकाळी बुधवारी 8 वाजता कार्यक्रम असायचा, आणि कुठलं गीत आज वरच्या क्रमांकावर जाते याची पैज लागत होती आमची.
1: बर.
0: तो एक आनंद वेगळा होता, आकाशवाणीचा सुखद काळ होता तो.
1: खरंय.
0: कर्मचारी किंवा उद्घोषक मनपणाने काम करत होती, आपले कार्यक्रम श्रोत्यापर्यंत उत्कृष्ट किंवा दर्जेदार गेले पाहिजेत हे त्यांना सुद्धा एक उत्सुकता होती.
1: खरंय. आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकून आपल्या विचारात एकूणच वागणुकीत काही बदल जाणवला का?
0: बिलकुल सर, आकाशवाणी पासून कसं आहे, मी एक शेतकरी आहे, रेडिओ संध्याकाळी 7:30 वाजता दररोज आकाशवाणी शेतीवरचे कार्यक्रम प्रसारित करत असते, ते आम्हाला वारंवार माहिती देत किंवा आम्ही त्यांना पत्र टाकून किंवा कार्यक्रम ऐकून आमच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. आणि आमच्या विदर्भात काय, सर्व कपाशी ही शेती आहे आमच्याकडे, भरपूर प्रमाणात कपाशीची शेती लागते,
1: बर
0: अकोला बुलढाणा यवतमाळ हे सर्व जिल्हे कपाशी लावतात.
1: बर. तुमच्या कपाशीच्या शेतीमध्ये आकाशवाणीचा कशा प्रकारे उपयोग झाला?
0: आकाशवाणीपासून जे फवारणी असते किंवा इतर मशागत असते ते कुठल्या पद्धतीने करायची हे नवीन तंत्रज्ञान आकाशवाणीच आम्हाला देत होती, त्याचाच आधुनिक पद्धतीने शेतीचा वापर करून स्प्रे असतील, कीटकनाशक असतील किंवा रासायनिक खते आहे त्याच्याबद्दल आम्ही अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शेती केली, आणि आम्ही 1 एकरी 22 क्विंटल पर्यंत कपाशी घेतली आहे सर.
1: वा, हा म्हणजे आकाशवाणीमुळे शेतीमध्ये सुधारणा झाली.
0: बिलकुल बिलकुल, कारण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकूनच काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर आम्ही केला, आधुनिक पद्धतीने हे सर्व माहिती आकाशवाणीवरून मिळत होती.
1: हो.
0: आणि त्या काळात पर्याय म्हणजे दूरदर्शन फार कमी होते त्यावेळेस, तर ग्रामीण भागात आकाशवाणीच कार्यक्रम ऐकायचे आणि घरोघरी रेडिओ होता त्यावेळेस.
1: खरंय खरंय.
0: आणि सकाळचा उगवतीच्या रंगापासून सुरुवात व्हायची, चिंतन पासून सकाळी सर्व कार्यक्रम आम्ही नियमित रूपाने ऐकतो, शेतात जरी गेलो ना तरी शेतात
1: बरोबर.
0: सुद्धा रेडिओ सेट मिळतो.
1: खरंय सर. आपण आकाशवाणीला पत्रव्यवहार सुद्धा नियमितपणे करत असता, तर आपण आकाशवाणीसाठी पहिलं पत्र केव्हा आणि कोणत्या कार्यक्रमासाठी पाठवलं होतं त्याविषयी काय सांगाल?
0: सर पहिलं पत्र मी 1977 मध्ये, आता मुळे महिना नाही आठवत पण साल आठवते, 1977 मध्ये आपल्या ओळसाठी मी आकाशवाणी जळगावसाठी प्रथम पत्र लिहिलं.
1: बर.
0: आणि ते पत्र माझं दत्ता सर देशमुख नावाचे अनाउन्सर होते,
1: बर,
0: त्यांनी आपल्या ओळमध्ये माझ्या पत्राचा समावेश केला. आजही त्या आकाशवाणीच्या पत्राचा जो आनंद आहे तो आजही माझ्या मनात घुमते कुठेतरी.
1: बरोबर.
0: आकाशवाणी जळगावहून नाव येणं ग्रामीण भागात एक म्हणजे आनंदाचीच बातमी होती, गावातली मंडळी सुद्धा सांगत होती की तुझं नाव आज आकाशवाणी जळगावहून प्रसारित झालं, कारण घरोघरी रेडिओ होती, तो आनंद काही वेगळा होता.
1: दरवर्षी श्रोते 20 ऑगस्ट हा आकाशवाणी श्रोता दिन म्हणून साजरा करतात.
0: हो सर.
1: आम्ही असं ऐकलंय की आपण अशा प्रकारचे श्रोते मेळावे आयोजित करण्यास पुढाकार घेत असता, तर याविषयी काय सांगा?
0: सर 20 ऑगस्ट हा एक श्रोता दिन म्हणून आम्ही महाराष्ट्रभर साजरा करतो आणि आजही ती परंपरा चालू आहे.
1: खरंय.
0: आणि त्याच्यात खरं म्हणजे आमच्या बुलढाणा जिल्ह्यापासून सुरुवात झाली म्हणायला काही हरकत नाही, कारण पैठणीचे सूरज जाधव असतील, श्रीकृष्ण बाळसाकळे असतील शेगावचे, संतोष वसानी आहेत नांदुरा, आणि असे 4-5 लोकांमुळे आम्ही त्यावेळेस काय सर अँड्रॉइड मोबाईल नव्हते, साधे मोबाईल होते, आम्ही कॉन्फरन्स मध्ये एकमेकाशी बोलायचो, 5 लोक एकमेकाशी कॉन्फरन्स मध्ये बोलायचो. आणि आम्ही पहिला श्रोता जो मेळावा आहे तो शिर्डी म्हणजे

0: 2010 मध्ये ठेवलं
1: बर.
0: आणि त्यावेळेस जवळपास 150 श्रोते आले होते. आणि दुसरा कार्यक्रम आम्ही सुरेश जाधव यांनी आयोजित केला, तो पैठणला ठेवला.
1: बर.
0: त्याच्यात पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 250 ते 300 लोकांची संख्या त्याच्यात वाढ झाली. त्यानंतर आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही शेगावमध्ये गेला घेतला. मग अशी ही परंपरा आम्ही महाराष्ट्रभर पूर्ण राबवली. पण त्याच्यात खर्चाच्या म्हणजे आता मागेच्या काळात खर्च वाढायला लागला. मग हा खर्च कोणी उचलायचा एवढा? तर आम्ही श्रोत्यांनी ठरवलं आपणच आज चंदा जमा करायचा आणि कुठल्या तरी शहरात आपला एक श्रोता दिन म्हणून साजरा करायचा आणि आपला आनंद द्विगुणित करायचा.
1: बरोबर.
0: यवतमाळमध्ये कार्यक्रम झाला त्यावेळपासून आम्ही चंदा जमा करायचं काम केलं. कार्यक्रम आजही टिकून आहे. या वर्षीचा श्रोता संमेलन हे औरंगाबादमध्ये आहे. 12 मध्ये आम्ही शेगाव म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात शेगावमध्ये घेतला. 13 मध्ये परभणीला झाला. त्याची कळी अशी सुरुवात राहिली. आणि 2017 मध्ये मग याचा खर्च वाढत होता. खर्चाशिवाय तर कुठली गोष्ट नाही, कारण 2 दिवसाचा कार्यक्रम म्हटल्यावर तिथं निवासाची जेवणाची सर्व श्रोत्यांची व्यवस्था करावी लागत होती आयोजकाला. मग त्यामुळे खर्च येत होता म्हणून आम्ही एक वर्गणी चंदा जमा करायचं काम केलं. आणि श्रोत्यांनी चंदा जमा करायचा आणि कुठल्या तरी महाराष्ट्रात एक शहर निवडून इथं वेगळ्या वेगळ्या शहरात म्हणजे यावर्षी जर यवतमाळला झाला तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या शहरात घ्यायचा. तिथले आयोजक मंडळी आयोजन करत होते आणि सर्वांना सोयीसुई सर्व पुरत होते. ज्याला आपापल्या परीने आपण चंदा पाठवतो. तर आजही तो कार्यक्रम टिकून आहे. आजही औरंगाबादमध्ये 2026 चा कार्यक्रम या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. मागच्या वर्षी सुद्धा तुमच्या अहिल्यानगरमध्ये आकाशवाणीचेच निवेदक आदिनाथ अन्नदाते म्हणून आहेत, त्यांना आम्ही सहकार्य केला आणि त्यांना सोपविले होते अशोक पाटील
1: बर
0: आयोजक म्हणून.
2: सर, आकाशवाणी विषयी आपल्या आणखी काही आठवणी आहेत का?
0: हो सर, बऱ्याच आठवणी आहेत. कारण माझं आज माझं वय 67 वर्षाचं आहे.
2: बर.
0: जवळपास मी 1977 पासून आकाशवाणी ऐकतोय आणि माझं पूर्ण आयुष्य आकाशवाणी ऐकतो. मी आजही तेवढा छंद जोपासतोय. मोबाईल वरती आता रेडिओवर नाही आहे, रेडिओ आहे पण मी मोबाईल वरच रेडिओ आहे. आजही कुठलीही आकाशवाणी ऐकतो. आणि आकाशवाणीचे अनुभव म्हणसाल तर या जे श्रोता संमेलनाची जी कडी लावली या कार्यक्रमात प्रत्येक कार्यक्रमात माझा सिंहाचा वाटा असायचा. पूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम जरी कुठल्याही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात असला तरी मी अग्रसर असायचो आणि त्यामुळे आम्हाला किती अडचणी आल्या असतील हे ह्या मी काही गोष्टी शेअर करू शकतो.
2: बर.
0: कारण पैशाशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. काही आपण जरी पैसा असला तरी पण त्यासाठी लोकल टीम सुद्धा पाहिजे.
2: बरोबर.
0: काम करायला कोणीतरी लोकल टीम पाहिजे. एकमेका संपर्कात राहून श्रोत्यांशी संपर्कात राहून श्रोत्यांचे मनोज जिंकण्यासाठी जे कार्य करू आपण त्याची आज ही पावती आहे. आज आकाशवाणी रत्नागिरीने माझी ही मुलाखत घेतली त्याची मी आज हे पावती तुम्हाला सांगू इच्छितो. कारण आकाशवाणीवर मी एवढं जपून प्रेम केलो. आणि सर, मी एक आकाशवाणीवर कविता केली, ते मी तुम्हाला ऐकून दाखवतो.
2: बर.
0: आकाशवाणी तुझ्याच नयनी हे विश्व पाहिले मी.
2: बर.
0: आकाशवाणी तुझ्याच नयनी हे विश्व पाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच श्रोत्यात मैत्री पाहिली मी.
2: बर.
0: आकाशवाणी तुझ्याच श्रोत्यात मैत्री पाहिली मी. आकाशवाणी तुझ्याच हृदयी वात्सल्य जाणले मी. आकाशवाणी तुझ्याच हृदयी वात्सल्य जाणले मी. आकाशवाणी तुझ्याच चरणी ते तीर्थ पाहिले मी.
2: बर.
0: आकाशवाणी तुझ्याच चरणी ते तीर्थ पाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच रूपात हे श्रोते पाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच रूपात हे श्रोते पाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच रूपात उदारत्व पाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच चरणी सर्वस्व वाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच चरणी सर्वस्व वाहिले मी.
2: खरंच खूप छान कविता होती सर. तर शेवटी आपल्या आवडीचं गीत सांगा.
0: हो, माझ्या आवडीचं गीत आहे काळ्या मातीत मातीत तिथून चालत.

0: सर, आपण आकाशवाणीसाठी आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो.
1: तर सर, आपण भी आकाशवाणी रत्नागिरीने माझी मुलाखत घेतली, मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचा मी भी ऋणी आहे.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, 20 ऑगस्ट या श्रोता दिनाच्या निमित्तानं आकाशवाणीचे नियमित श्रोते आदिनाथ वाघ यांची सुहास नंदुरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:20 झालेत. आता प्रसारित करतोय लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकत होतात सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटातलं रोचक कोहली यांनी संगीतबद्ध केलेलं कुमार या

0: मीत ब्रदर्स अरमान मलिक आणि तुलसी कुमार यांनी गायलेलं हे होतं वजह तुम हो या चित्रपटातलं गीत. शब्दरचना होती कुमार यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं मीत ब्रदर्स यांनी.
1: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर HDFC म्युच्युअल फंड व NJ एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.

0: अरिजित सिंग यांनी गायलेलं क्रिएचर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते टोनी कक्कड.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

नक्ष अजीज आणि अंतरा मित्रा यांनी गायलेलं मयूरपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं, चित्रपट होता आर राजकुमार.

अंकित तिवारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं मनोज मुंतशीर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता एक विलन. श्रोतेहो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 9:30 झालेत, काही क्षणातच आपण ऐकणार आहात कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर HDFC म्युच्युअल फंड व NJ एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे। सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा। संपर्क 77 77 07 32 18।
2: श्रोतेहो, आता इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐकूया स्वानंद पठण मंडळ कार्य आणि अनुभव याविषयी मेधा खाणेकर आणि प्रतिभा नाटेकर यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
3: नमस्कार श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोतेहो, आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अशा दोन आपल्या मैत्रिणींना। गेली 25 वर्ष एका मंडळामार्फत अनेक जणी मिळून त्या स्तोत्रपठण करतायत, तर नेमकं या मंडळाचं कार्य कसं आहे, या सगळ्या मैत्रिणी जमून तिथे काय काय पठण करतात, कसं वातावरण आहे, त्या सगळ्याचा खरंच त्यांना काही फायदा होतो का, याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय मीरा अर्थात प्रतिभा नाटेकर यांना आणि योजना म्हणजेच मेधा घाणेकर यांना। नमस्कार।
4: नमस्कार,
3: स्वागत आहे तुमचं दोघींचंही। मीराताई, सुरुवातीला मला सांगा की या मंडळाची सुरुवात कशी झाली आणि ही जी 25 वर्ष आहेत हा कालावधी नक्कीच कमी नाहीये, तर कशा पद्धतीत तुम्ही इथे हे सगळं सुरू केलंय?
4: या मंडळाची सुरुवात 2000 साली अभ्यंकरबाईंच्या घरी 5 ते 6 जणींची मिळून झाली। पण पुढे जागा कमी पडू लागल्यामुळे आम्ही टिळक आळीतील श्री आनंद वसव अश्विनी जोशींच्या घरी पठण मंडळाला बसू लागलो।
3: अच्छा, आज किती जणी आहात तुम्ही तिथे?
4: आजच्या मंडळात आमच्या 50 जणी जवळजवळ आहेत।
3: आता आपण सुरुवात असं अशी केली की हे तुमचं पठण मंडळ आहे, तर मला वाटतं श्रोत्यांसाठी एक तुम्ही जे स्तोत्र म्हणता त्यातलं एक स्तोत्र म्हणून दाखवा।

0: माहोल असतो तो साहजिकच तयार झालेला आहे. मीराताई, पुन्हा मी तुम्हालाच विचारते की कुठलीही गोष्ट ही सातत्याने सुरू ठेवणं हे सोपं नसतं, सगळ्यामध्ये अनेकांची मदत हवी असते. तर या स्वानंद पठण मंडळामध्ये कोणी कोणी तुम्हाला मदत केली, कशा प्रकारे केली?
1: या मंडळात टिळक आळीतील श्री आनंद वसव अश्विनी जोशी यांनी आपली जागा या मंडळाला म्हणजे अशी दान केल्यासारखीच त्यांनी दिलेली आहे. बायकांना बसायला त्रास होतो तेव्हा त्यांनी खूप खुर्च्या पण आणून ठेवल्या. पायऱ्या चढताना बायका पडू नयेत त्यामुळे हात धरण्यासाठी त्यांनी लोखंडी रॉड पण बसवलेला आहे. रोजच आम्ही तिथे बसतो तेव्हा पाण्याच्या बाटल्या सुद्धा ते भरून ठेवतात, त्यामुळे ते घर म्हणजे आमच्यासाठी अजिबात परकच नाहीये. मी नेहमी चेष्टेने म्हणते हे घर 4-5 आमचं आहे, नंतर तुमचं आहे. त्याच्यावर ते दिलखुलास हसतात. आणि आता ह्या मंडळाला आमच्या इथे 25 वर्ष कधी पूर्ण झाली हे कळलंच नाही.
0: बरोबर. कुठली स्तोत्र किंवा एकूण कोणकोणत्या पद्धतीचं पठण तुम्ही करता, कोण शिकवतं, काय सांगाल योजना ताई?
2: आम्ही परमपूज्य शंकराचार्य आणि अन्य विविध रचनाकारांची छोटी मोठी स्तोत्र आतापर्यंत मंडळात शिकलोय. तर महागणेश पंचरत्न स्तोत्र, लिंगाष्टक, पुरुष सुक्त, श्री सुक्त, सौर सुक्त, ब्रह्मणस्पती सुक्त, गंगा लहरी, सौंदर्य लहरी, ललिता सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, गणेश सहस्रनाम, शिवमहिम्न स्तोत्र, गणेश महिम्न स्तोत्र, महिषासुर मर्दिनी स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, शिवपंचाक्षर स्तोत्र, राघव यादवीयम स्तोत्र, गुरुगीता, नर्मदाष्टक, हरिपाठ, अशा प्रकारची विविध स्तोत्र आतापर्यंत आमची शिकून झाली. यातली बहुतांशी स्तोत्र मात्र आम्हाला अभ्यंकरबाईंनी शिकवली
0: आहेत.
2: नियमित पठणाचं सांगायचं झालं तर आम्ही रोज बरोबर 4 वाजता वक्रतुंड म्हणून पठणाला सुरुवात करतो. त्याच्यानंतर रोज क्रमाने भगवद्गीतेचा एक अध्याय म्हणतो. आणि आत्ताच सांगितलेल्याप्रमाणे त्यातली जी वाराप्रमाणे जी स्तोत्र आहेत ती स्तोत्र आम्ही रोज पठण करतो. आणि शेवटी स्वामी स्वरूपानंदांचा जो ओम राम कृष्ण हरी हा जो मंत्र आहे एक माळ आम्ही जप करतो आणि पठणाची सांगता करतो. रोज न चुकता 4-5 पठण ही जी वेळेची शिस्त आहे ती मात्र आमच्या मंडळातल्या सगळ्याच भगिनी पाळतात. आणि या एका तासात अन्य कोणताही विषय बोलायचा नाही असा आमच्या अभ्यंकरबाईंचा कटाक्ष आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडलाय. आणि त्यामुळे आमच्या मंडळात हेल्दी वातावरण सगळीकडे असतं.
0: आता जे अनेक स्तोत्र तुम्ही सांगितलीत तर तुम्ही सगळ्यांनी मिळून अशा काही अनेक ठिकाणी जाऊन म्हणजे देवस्थानांच्या ठिकाणी जाऊन त्या स्तोत्रांचं पठण केलंय, तर कुठे कुठे गेलायत आणि कोणकोणती स्तोत्र म्हटली आहेत, तिथला काय अनुभव आहे तुमचा?
2: आतापर्यंत आम्ही 3.5 शक्तीपीठ असलेली जी मंदिर आहेत म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, तुळजापूरची तुळजाभवानी मंदिर, माहूरची रेणुका माता मंदिर आणि नाशिकची सप्तशृंगी माता मंदिर, या सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही सगळ्या भगिनींनी मिळून दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेत. तसंच गुहागरमध्ये दुर्गा देवी मंदिर, आंबेजोगाईची योगेश्वरी मंदिर, रत्नागिरीची भगवती मंदिर, तर जुगाई मंदिर रत्नागिरीचं, गोव्याची योगेश्वरी देवी मंदिर, टेरवची भवानी वाघजाई मंदिर, अशा विविध ठिकाणी आम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेत. वाघजाई मंदिरात तर आम्ही नारायणी पठण मंडळ, स्वानंद पठण मंडळ आणि चिपळूणचं एक पठण मंडळ आहे, तर त्या 3 मंडळांच्या मिळून 100 पेक्षा जास्त महिलांनी तिथं एकाच वेळी सप्तशतीचा पाठ केला गेल्या वर्षी. एक छान अनुभव सांगते.
0: नक्की.
2: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात ज्यावेळेला गरुड मंडपात आमचा पठण मंडळ पाठ करत होतं त्यावेळेला तिथं बरेच स्थानिक भाविक पण बसले होते. त्यातल्या एक हिरवी साडी नेसलेल्या खूप तेजस्वी बाई होत्या, तर त्यांनी सप्तशतीचा पाठ ऐकून उत्स्फूर्तपणे पटापट 3-4 उखाणे घेतले पाठ पूर्ण झाल्यानंतर. आणि त्यातला एक उखाणा आठवण म्हणून सांगते.
0: नक्की.
2: तर त्या ताई असं म्हणाल्या, चांदीची घागर साखरेने घासली, चांदीची घागर साखरेने घासली, तुमचं पठण ऐकून अंबाबाई हसली.
0: अरे वा.
2: आणखीन पण एक अनुभव सांगायचा म्हणजे उडुपीच्या कृष्ण मंदिरात कोटी गीता यज्ञ असा एक त्यांनी उपक्रम केला होता. गीता लिहायची होती संपूर्ण, तर आमच्या मंडळाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि सगळ्या महिलांनी संपूर्ण भगवद्गीता लिहून काढून त्या उडुपीच्या कृष्ण मंदिरात जाऊन आम्ही अर्पण केल्या. 40 भगिनींनी आम्ही उडुपी मंदिरात जाऊन संपूर्ण भगवद्गीता पारायण केलं. तसंच मंडळाच्या भगिनींनी गेल्या वर्षभर राधाकृष्ण मंदिरात रत्नागिरीच्या दर एकादशीला म्हणजे दर 15 दिवशी जी एकादशी येते तर त्या दोन्ही एकादशीना संपूर्ण भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचं पारायण केलंय. आणि मग ती आम्हाला सवय लागली त्यामुळे आता आम्ही काय करतो, दर एकादशीला आमच्या नेहमीच्या पठणाच्या जागी संपूर्ण भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचं पारायण करतो, किंवा जर कोणी आम्हाला घरी बोलवलं कुणाच्या तरी आम्ही त्यांच्या घरी जाऊन ते पारायण करतो.
0: या मंडळाच्याच तुमच्या 3 भगिनी म्हणजेच रेखाताई अर्थात अश्विनी जोशी, प्रतिभाताई म्हणजेच मीराताई तुम्ही आणि योजना घाणेकर

0: अर्थात मेधाताई तुम्ही संपूर्ण 700 श्लोकांची भगवद्गीता पाठ करून शंकराचार्यांच्या शृंगेरी मठामध्ये ही गीता कंठस्थ परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यातल्या तुम्हाला दोघींना 21,000 रुपयाचं रोख बक्षीस सुद्धा मिळालंय. तर काय होता तो अनुभव, काय सांगाल योजनाताई, काय सांगाल की याची नेमकी कशी तयारी केली, परीक्षेचं स्वरूप कसं होतं?
1: मी रोज 2 श्लोक पाठ करायची.
0: बर,
1: त्यावेळेला माझी नोकरी चालू होती, कौटुंबिक जबाबदाऱ्या पण बऱ्यापैकी होत्या, त्या सांभाळताना वेगळा वेळ काढायला मला शक्य होत नव्हतं. पण गीता तर पाठ करायची होती, त्यामुळे मी सकाळी स्वयंपाक करताना रोज 2 श्लोक पाठ करायची आणि रात्री पाठांतर झालेले श्लोक परत म्हणून बघायचे. असं सत्र माझं वर्षभर चालू होतं. त्यामध्ये सातत्य मात्र मी ठेवलं, त्यामुळे साधारण 1 वर्षभरात माझी संपूर्ण भगवद्गीता पाठ झाली. आणि मग शृंगेरीच्या परमपूज्य आद्य शंकराचार्यांच्या पीठाची भगवद्गीता कंठस्थ या परीक्षेसाठी अर्ज केला. 2014 मी नोव्हेंबरच्या दरम्यान अर्ज केला होता, तरी मध्ये 6 महिने गेले परीक्षेची तारीख यायला आणि एप्रिलच्या 26 मला परीक्षेसाठी तारीख दिली होती त्यांनी. पण तोपर्यंत तयारी म्हणजे मी अशी केली की पाठ झाल्यानंतर पटकन विसरायला पण होतं, त्याच्यामुळे मधला जो 6 महिन्याचा काळ होता तर त्यामध्ये मी रोज रात्री सगळं आवरलं की साधारणपणे 10 संपूर्ण भगवद्गीता म्हटल्याशिवाय मी कधीही झोपले नाही.
0: अरे वा, तिथे प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही भगवद्गीता त्यांच्या समोर म्हटलीत, काय अनुभव होता?
1: थोडा एक वेगळा अनुभव आहे तो मी सांगते. 2015 26 माझी परीक्षा झाली, तर त्यावेळेला आमचे 11 परीक्षार्थी होते त्या दिवशी. त्यावेळेला महिन्यातून 1 रविवारी परीक्षा घेतली जायची तिथे आणि परीक्षा घेण्यासाठी 2 परीक्षक होते, तर आमचे 2 गट पाडले होते. प्रत्येका गटाला वेगवेगळी संपूर्ण भगवद्गीता आमची म्हणून घेतली, तर प्रत्येकाला 10-15 श्लोक अशा पद्धतीने रोटेशन करून आमची संपूर्ण गीता म्हणून घेतली त्यांनी. त्याच दिवशी संध्याकाळी प्रत्यक्ष परमपूज्य शंकराचार्यांच्या समोर सगळ्यांची परत परीक्षा घेतली गेली, तर प्रत्येकाला 700 श्लोकांपैकी कुठच्याही श्लोकाची सुरुवात सांगून त्यापुढे त्यांनी म्हणायला सांगितलं. त्यांना जेवढं हवं होतं तेवढं त्यांनी सगळ्यांकडून म्हणून घेतलं आणि ही परीक्षा झाल्यानंतर उत्तीर्ण परीक्षार्थी जे होते त्यांना प्रशस्तीपत्रक आणि ज्यांचा पहिला नंबर आला होता त्यांना रोख बक्षीस 21,000 शंकराचार्यांच्या हस्ते आम्हाला प्रदान करण्यात आलं.
0: किती छान, आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि जे तुम्ही मगाशी म्हणालात की नोकरी करत होतात आणि सातत्य हा मला वाटतं फार मोठा विषय आहे की ते जर असेल तरच तुम्ही कुठचीही गोष्ट साध्य करू शकता.
1: गीता म्हणजे काय आहे, तर त्याचं महत्व काय आहे आणि त्याची काठिण्य पातळी काय आहे, हे ती पूर्ण गीता ज्या वेळेला मुखोद्गत केली त्याच वेळेला त्याचं महत्व कळलं. एक छोटासा अनुभव सांगते. प्रत्यक्ष शंकराचार्यांच्या समोर ज्या वेळेला वेळ आली परीक्षा द्यायची, त्यावेळेला थोडी मनात भीती वाटली होती. मी रत्नागिरी आणि महाराष्ट्रातून आले हे ज्या वेळेला त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी त्याच क्षणी आपले रत्नागिरीचे वैभव असलेले कैलासवासी अप्पाशास्त्री फडके यांची त्यांनी चौकशी केली.
0: बर,
1: पण दुर्दैवाने अप्पांना देवाज्ञा झाल्याची वार्ता त्यावेळी मला सांगायची वेळ आली माझ्यावर, कारण अप्पाशास्त्री 24 एप्रिल 2015 गेले आणि 26 एप्रिल 2015 माझी परीक्षा होती. त्यांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी माझी परीक्षा होती आणि परीक्षेहून आल्यानंतर अप्पांना जाऊन नमस्कार करायचं असं माझ्या मनात होतं आणि ठरवलंही होतं, परंतु ते घडलं नाही. पण अप्पांची आठवण शंकराचार्यांनीच काढली, त्यामुळे आपलं पठण नक्की अप्पांपर्यंत पोहोचलं अशी मी मनाची त्या दिवशी खूणगाठ बांधली.
0: त्यांचे आशीर्वाद तुमच्यापाठी होते
1: नक्कीच होते. त्यांची इच्छा होती की कोणीतरी रत्नागिरीतून तिथे जावं आणि परीक्षा देऊन यावं कंठस्थ. त्यांची ती इच्छा त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवता आली नाही, परंतु ती शंकराचार्यांच्या मार्फत पोहोचली असं मला नक्की जाणीव झाली.
0: खरंच आहे. मीराताई तुम्ही काय सांगाल, तुमचा कसा अनुभव होता, तुम्ही किती साली तिथे गेलात?
2: मी 2025 साधारण ऑगस्ट मध्ये आम्ही फॉर्म भरला होता आणि एकदम 20 त्यांच्याकडनं फोन आला की तुमची 9 परीक्षा आहे. एकदम धडधडल्यासारखं झालं, कारण काही दिवस थोडेच होते, पण म्हटलं आपण आता करायची तयारी सगळी व्यवस्थित. आणि तिथपासून अगदी म्हणजे रात्रंदिवस अगदी नुसतं भगवद्गीता हा एकच ध्यास मनात ठेवला होता आणि त्यामुळे ती पूर्ण झाली. आणि मग आम्ही साधारण 5 आम्ही रत्नागिरीतनं निघालो आणि शृंगेरीला पोचलो. शृंगेरीला पोचल्यानंतर आमची जेव्हा परीक्षा होती तेव्हा 150 परीक्षार्थी तिथे होते आलेले, त्यामुळे थोडीशी पोटात भीती होती, कारण काय आपल्याला एक तर त्यांची भाषा अजिबात येत नाही, त्यामुळे आता कसं आपलं होणार. आणि मग त्यांनी आम्हाला साधारण 11:30 परीक्षाच्या हॉलमध्ये बोलावलं. हॉल खूप एकदम स्वच्छ आणि एकदम मोठा होता, त्यामुळे खूप बरं वाटलं. पण तिथे असे आमचे 10-12 असे ग्रुप केले होते, त्यांनी प्रत्येकाला खोलीत घेऊन गीता म्हणायला सांगायचे, त्यामुळे पोटात भीती होती की आतमध्ये काय कहतायत, कसं विचारतायत, आपल्याला काहीच माहिती नव्हतं. माझ्या ग्रुपमध्ये 80 वर्षाचे म्हातारे आणि 8

0: वर्षाचा मुलगा पण होता.
1: बर.
0: संध्याकाळी 5:30 माझा नंबर लागला. आत खोलीत गेल्यानंतर एकदम खूप धडधडायला लागलं. गुरुजींना तिथल्या नमस्कार केला, त्यांनी बसायला सांगितलं मला, आणि मग एकदम त्यांनी मला सांगितलं 18व्या अध्यायातला श्लोक सांगितला आणि त्याच्यापुढे तुम्ही म्हणा असं सांगितलं. आणि मी म्हणायला सुरुवात केली. 4 श्लोक माझे झाले आणि मग एकदम त्यांनी 2 अध्यायावरती आले. 2 अध्यायातले 4-5 श्लोक माझे म्हणून झाले आणि मला एकदम त्यांनी हाताने थांबा म्हणून सांगितलं. आणि मग त्यांनी मला हिंदीत विचारलं की तुम्ही कुठनं आलात. म्हटलं महाराष्ट्र रत्नागिरीतून आले. तर म्हणाले तुम्ही कोणाकडे शिकलात. म्हटलं फडके शास्त्र्यांची शिष्या सौ संजीवनी अभ्यंकर यांनी मला शिकवलं. आणि मग नंतर खूप श्लोक माझ्याकडनं त्यांनी म्हणून घेतले आणि शेवटी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप छान म्हटलं, तुमचे उच्चार खूप स्पष्ट आहेत. त्यांनी एवढं म्हटल्यावरती म्हटलं बास, म्हटलं आपल्याला शृंगेरीच्या इथे येऊन गीता पठण केलं याचं खूप समाधान झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही आश्रमात गेलो शृंगेरीच्या. आणि आश्रमात गेल्यानंतर मला एकदम म्हणजे असं खूप भरून आल्यासारखं झालं, कारण काही शंकराचार्यांनी माझं नाव पुकारलं.
1: बर.
0: आणि तुमचा नंबर आलाय म्हणून सांगितल्यावर मला आसमान एकदम ठेंगणं झाल्यासारखंच वाटलं. त्यामुळे माझ्या 9 जून 2025 हा माझ्या आयुष्यातील एकदम खूप सुवर्णाक्षरात लिहिल्यासारखा दिवस झाला. तो खूप आनंद आणि खूप समाधान झालं की आपल्याला बक्षीस मिळालं हे खूप आनंद आहेच, पण तिथे जाऊन म्हणणं ह्याचं मला खूप जास्त समाधान वाटलं.
1: अगदी खरंय. आणि जसं मगाशी योजनाताई म्हणाल्या की सातत्य, त्याच्यामुळे त्यांनी ते पूर्ण केलं. आणि तुमच्या बाबतीत मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की मी ध्यास घेतला होता, तर कुठचीही गोष्ट साध्य व्हायची असेल तर सातत्य आणि ध्यास ह्याच गोष्टींची गरज असते. आणि तुम्ही आत्ता म्हणालात की फडके शास्त्र्यांच्या शिष्यांकडून तुम्ही ही सगळी शिकलेली आहात, तर संस्कार जे आपण म्हणतो ते मला वाटतं असेच पिढीतून पुढे पुढे येत असतात. आणि ज्या कोणी लोकांनी जे मोठं कार्य करून ठेवलं आहे ते अशाच पद्धतीने मला वाटतं पुढे जात असतं. आणि मला खूप आनंद वाटतोय की तुमच्यासारख्या महिला हे सगळं कार्य पुढे नेत आहेत. आपण असंही म्हणतो की एका ठराविक वयानंतर पाठांतर होत नाही, ते एक वय असतं शिकण्याचं सुद्धा. पण तुम्ही तर एक साधारण 40-50 आसपास सगळ्याजणी तुम्ही दोघी तर होतातच त्या वयाच्या. अडचण नाही आली पाठांतराला, काय सांगाल योजना ते?
2: नाही, अडचण नाही आली, कारण रोज 2 श्लोक ह्याप्रमाणे पाठ करायचं ठरवलं होतं. खूप काही मोठं ध्येय ठेवलं नव्हतं आणि कंठस्थ परीक्षेचं तर अजिबातच ध्येय नव्हतं डोक्यात, की फक्त पाठांतर करायचं जमलं तर बघू असं एवढं कॅज्युअली डोक्यात होतं एकदम. पण एक एक अध्याय पाठ झाल्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढत गेला. दुसरं म्हणजे पहिले 6 अध्याय खूप कठीण आहेत. पहिले 6 अध्याय ज्याचे झाले त्याने नक्कीच पुढचे अध्याय पाठ करायला हरकत नाही म्हणजे होतात. ती एक आपल्या बहुतेक मेंदूला सवयच लागते असं नंतर वाटायला लागलं, की नंतर असंही लक्षात आलं की संस्कृत पाठांतर पटकन होते पण मराठी होत नाहीये.
1: अच्छा,
2: असा एक अनुभव आला.
1: बर, तुम्ही काय सांगाल मीरा ते?
0: हा ध्यासच म्हणजे मी पूर्ण घेतला होता. पहिले 5 अध्याय माझे खूप छान पाठ झाले. 6वा अध्याय मला खूप कठीण गेला, म्हणजे अगदी मी पुस्तक बाजूलाच ठेवलं होतं. पण मला घरच्यांनी सांगितलं की तू एवढे 5 अध्याय पाठ केलेस नी, एकदम 6व्या अध्यायाला गळफटलीस कशाला. मग इथपासून जोमाने मी सुरुवात केली आणि मग एकदम खूप बरं वाटलं आणि माझ्याकडनं ते करून घेतलं. आणि सांगितलं असंच की माझ्या पाठीशी म्हणजे माझे गुरु पण आहेत, माझे यजमान तर आहेतच आहेत, आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून मी ही पूर्ण भगवद्गीता पाठ करू शकले, त्याचं मला खूप समाधान वाटतंय.
1: योजनाताई मला असं सांगा की ज्यांना इच्छा आहे अशा पठणात सहभागी व्हायची तर काय सल्ला द्याल, काय सांगाल त्यांना?
2: कोणतीही गोष्ट साधनेशिवाय प्राप्त होत नाही हे तर नक्कीच आहे. त्यामुळे ज्यांना ही स्तोत्र पठण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक विनंती आहे की जे पठण कराल ते नेमस्तपणे करा, त्यात सातत्य ठेवा, तरच त्याचा खरा आनंद आपल्या मनाला मिळतो. आणि मुख्य म्हणजे कोणीतरी गुरु शोधा, की आपलं आपण म्हणताना खूप चुका होतात. तर त्या श्लोकात असलेले ह्रस्व दीर्घ, काना मात्रा, उकार, वेलांटी, अवग्रह, विसर्ग, जोडाक्षर,
1: जे आपण व्याकरण म्हणतो,
2: हे सगळे उच्चार व्याकरणाच्या नियमानुसार कुठच्या तरी तज्ञांकडून जर संथा घेतली तर छान म्हणता येतात. ते जर व्यवस्थित म्हटले गेले तर त्याचे परिणामही सकारात्मकच होतात.
1: बरोबर.
2: एका विशिष्ट लयीत, खणखणीत आवाजात, शुद्ध वाणीत जर स्तोत्रपठण केलं तर आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्यामध्ये काही लहरी निर्माण होतात आणि त्या लहरींचा आपल्या शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर नक्कीच चांगला उपयोग होतो. आणि ऐकणाऱ्याला पण छान वाटतं ना, आपण छान सुरात तालात म्हटलं की ऐकणाऱ्याला आणि म्हणणाऱ्याला पण त्याचा आनंद मिळतो आणि समाधान होतं.
1: खरंय. मीराताई मला सांगा की हे जे आता तुम्ही सांगताय की सातत्याने तुम्ही ते सगळं पठण करताय, म्हणजे केवळ भगवद्गीताच नाही तर तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की अनेक स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणता, काय फायदा झाला तुम्हाला किंवा काय बदल झाला स्वतःच्या मध्ये?
0: स्वतःच्या मध्ये बदल म्हटलं ना तुम्ही, तर खूप मानसिक समाधान मिळालं. आपल्यामध्ये एक सकारात्मकता

0: आली आणि त्यामुळे आपलं जीवनच पूर्णपणे बदलून गेलं दुसरीकडे बघण्याचं. याचा खूप म्हणजे खूपच फायदा झाला.
1: योजनेताई तुम्ही काय सांगाल?
2: स्तोत्रपठण योग्य पद्धतीने आणि संथा घेऊन जर केलं तर वाणी आधी पहिली शुद्ध होते, त्यामुळे मनातले वाईट विचार पण नाहीसे झाले. स्तोत्रांच्या लयबद्ध उच्चारामुळे मन तर शांत होतंच, पण शब्दांच्या उच्चारावर जर लक्ष केंद्रित केलं तर स्मरण शक्ती आणि बुद्धी तीव्र होते. त्यामुळे हे खरं म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी पालकांनी ह्याच्याकडे जर लक्ष दिलं, फार काही करायला नको. रोज एखादं स्तोत्र जरी मुलांनी नेमस्तपणे म्हटलं तर आपले जसे सिलॅबस असतात शाळांमध्ये, तर तसं बाबा ह्या वर्षभरामध्ये तुझी ही 4 स्तोत्र पण घ्यायची, 1-3 महिन्याने स्तोत्र बदलायचं, म्हणजे त्यांची पण शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत किमान 25 स्तोत्र तरी नक्कीच तयार होतील आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या बौद्धिक स्तर वाढवण्यासाठी नक्कीच होईल. कारण मी एक छोटंसं उदाहरण देते की मी ज्यावेळेला परीक्षेला गेले होते, कंठस्थ परीक्षेला, त्यावेळेला एक 10वीतला विद्यार्थी तिथे आला होता, सांगलीचा एक अमेय गुरव नावाचा विद्यार्थी. तर त्याने त्या संपूर्ण वर्षभरात गीता पाठ केली आणि आत्ता तर 10वीच्या विद्यार्थ्यांना नाही अजिबात म्हणजे ग्राउंडचे तर खेळ अजिबातच नाही, म्हणजे पालक खूप त्याचा अवडंबर करतात. तर अशी एक विनंती आहे, तर त्यांना स्तोत्र पठणासारखे जर का समजा चॅलेंजिंग काही विषय आपण दिले अभ्यासाच्या बरोबरीने तर त्याचा नक्कीच तुमच्या स्मरण शक्तीसाठी उपयोग होतो. त्या विद्यार्थ्याने माझ्या बरोबरीने 26 एप्रिलला परीक्षा दिली, मार्चमध्ये त्याने सगळे पेपर दिले आणि तो 96% सांगली जिल्ह्यात त्याचा पहिला नंबर आला त्याच वर्षी. आणि आता त्याने MBBS पूर्ण केलंय त्या मुलाने. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे खूप आवश्यक आहे हे मला त्यावेळेला प्रकर्षाने जाणवलं.
1: बरोबर. अनेकदा असं आपण म्हणतो ना की म्हणजे गृहिणींचं एक मत असतं की मला वेळ नाही, कुठलंही काही शिकायचं असू दे किंवा कुठे जायचं असू दे, पण ते वेळ नाही असं सांगितलं जातं आणि मग स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. काय सांगाल मैत्रिणींना योजनाताई?
2: तर अशी पठण मंडळ जर प्रत्येक गावात सुरू झाली तर त्याचा जास्त फायदा होईल. तर आपण ज्या गृहिणी आहोत तेच हे काम आपण करू शकतो. त्याच्यासाठी संघटन मात्र आवश्यक आहे. संघटनेची ताकद खूप मोठी असते. तर आपण जर संघटित झालो आणि जर का समजा वाडीवाडीत किंवा गावागावात जर का समजा आपण ह्याची संस्कार केंद्र जर का समजा ही स्थापन केली, फार काही करायचं नसतं. संध्याकाळी एक अर्धा तास मुलांना जर का समजा आपण एकत्र गोळा केलं आजूबाजूच्या मुलांना, तर आपण त्यांना काही स्तोत्र शिकवू शकतो. किंवा पूर्वी जर का समजा आपण आपले ज्यावेळेला लहानपणीचे जर का समजा आपण दिवस आठवले तर आपल्याला आठवेल की आपण परवचा म्हणत होतो, पाढेपाठ करत होतो, त्याच्यानंतर आजी आजोबा आपल्याला रहस्यमय गोष्टी सांगत होते. तर ते आता खूप कालबाह्य झाले आणि त्या पिढीकडून आपल्याला जो काही वारसा मिळायचा आहे तर तो वारसा आता मिळत नाही, कारण आई वडीलच घरी येतात 8 वाजेपर्यंत. त्यामुळे ह्याची जर गरज आहे तर आपण ज्या गृहिणी आहोत तर त्यांनी जर का समजा ही गरज भागवली आणि सुदृढ वातावरणाने पिढी पुढे वाढत जाईल आणि जर का समजा हे आपले संस्कार जे झिरपत जर गेले अगोदरच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जर झिरपत गेले तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल.
1: खरंय. आणि ही एक मौखिक परंपरा आहे.
2: हो,
1: की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की लहानपणी आपण आजी आजोबांकडून गोष्ट ऐकत होतो किंवा जे परवचा, मला वाटतं आजकाल कालबाह्य झाल्यासारखं झालेलं आहे, पण ज्या पिढीने हे संस्कार घेतलेत त्यांना त्याचं महत्व नक्कीच आज सुद्धा कळतंय.
2: आणि व्यक्तिमत्व विकासासाठी जे वेगळे कोर्सेस करतात त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकासच होईल.
1: बरोबर
2: आहे, याची खात्री आहे.
1: ज्या नियमित येता तुम्ही सगळ्या मैत्रिणी, तर तुम्हा सगळ्या मैत्रिणींची प्रेरणा आणि उत्साह टिकवून ठेवण्यामागचं काय रहस्य आहे, काय सांगाल योजनाताई?
2: आम्ही नवीन नवीन स्तोत्र कायम शिकत असतो आणि फक्त अभ्यंकर बाईच असं नव्हे तर आता नवीन नवीन ज्या आमच्या भगिनी आहेत तर त्याही नवीन स्तोत्र शिकवत असतात. तर पहिलं स्तोत्र झाल्यानंतर साधारणपणे आम्ही त्याचा महिनाभर 2 महिने सराव करतो, तर त्याच्यानंतर काय ही एक उत्कंठा असते. तर त्यामुळे तिथं रोज जावं आणि तिथलं आता खरं म्हणजे ते जे अश्विनीताईचं घर आहे तर ते घर नसून ते मंदिरच झाल्यासारखं झालंय. त्यामुळे आम्हाला 4 वाजले की पाय वळतातच की कधी एकदा जातोय वर्गात आणि कधी तिथे तासभर आपण पठण करतोय. पुढचा दिवसभरासाठी आम्ही त्या ऊर्जेचा आम्हाला उपयोग होतो, त्यामुळे तिथे जाण्यासाठी आम्ही सगळे आतुर असतो 4 ते 5.
1: तीच तुमची प्रेरणा
2: आहे.
1: ज्यांना कुणाला ती अशी स्तोत्र येतात ते तुम्हाला सगळ्या एकमेकी तुम्ही एकमेकींना शिकवत असतात, तर कुणाची नावं सांगाल विशेषत्वाने?
0: सौर सुक्त आणि ब्रह्मणस्पती सुक्त आम्हाला ज्योतिताई काळेंनी शिकवलं.
1: बर.
0: त्याचं म्हणजे आम्ही रोज पठण करतो, ते खूप कठीण आहे. आणि त्याच्यानंतर राघव यादवयम म्हणून एक स्तोत्र आहे, खूप कठीण ते स्तोत्र. ते स्वरदा जोशींनी छान चाल लावून आम्हाला ते शिकवलं, त्यामुळे आम्ही आत्ता ते म्हणतो ते पण खूप म्हणजे खूपच छानच आहे.

0: ते आता आम्हाला यायला लागल्यावर पहिल्यांदा जेव्हा ते ऐकलं आम्ही किंवा म्हणायला लागलो तेव्हा आम्हाला कठीण वाटत होतं, पण आता काही वाटत नाही. आता अगदी आम्ही इझी अगदी सगळं म्हणत असतो, पण ती सगळी त्यांनी शिकवलं म्हणूनच आमच्याकडनं हे झालं आहे.
1: योजनाताई, मला सांगा की नवीन पिढीला स्तोत्र पठण आणि संस्कार याकडे वळवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील? कारण आज कसं होतंय की आपण कितीही म्हटलं तरी मुलं बिझी आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे एकंदरीतच शैक्षणिक उपक्रम असतील किंवा अदर ऍक्टिव्हिटीज असू शकतील, तर मुलांना वेळ नाही ही खरी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा आता तुम्ही मगाशी म्हणालात की त्याचे अनेक फायदे त्यांना होणार आहेत, तर यासाठी त्यांना याकडे कसं वळवायचं, काय प्रयत्न करायला हवेत?
2: माझी अशी मनातली कल्पना आहे की शाळा शाळांमध्ये भगवद्गीता किंवा अन्य छोटी छोटी जी स्तोत्र आहेत, तर ती जर पहिला जो परिपाठाचा तास असतो तर त्या माध्यमातून जर शिकवली तर ती मुलं छान म्हणू शकतात आणि सुरुवातीला आल्यानंतर त्यांचा उत्साह असतो. त्यामुळे सकाळच्या पहिल्या तासालाच जर का समजा काही 10 मिनिटं त्या मुलांकरता जर घेतली शिक्षकांनी तर खूप छान उपयोग होईल. त्याच्यासाठी मला असं वाटतं की शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षकांना संथा घेणं थोडं जास्त गरजेचं आहे. हजारो मुलांना त्याचा उपयोग होऊ शकेल, कारण बाहेरच्या कोणीही व्यक्ती येऊन तिथे शिकवलं तरी मुलांच्या मनात जी शिक्षकांबद्दल एक पवित्र प्रतिमा असते, आदर असतो, तर त्याचा उपयोग शिक्षकांनी जर केला की मुलांसाठी शिकवण्यासाठी तर तो जास्त उपयोग चांगला होईल. तसंच जर का समजा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वाडीवाडीत जर संस्कार वर्ग चालवले तर जे पूर्वी आपल्याला आजी आजोबांनी शिकवले ते आत्ताच्या काळात काही महिलांनी जर त्याचा हा खरंच वसा घेतला तर ते मुलांपर्यंत आपण नेऊ शकतो, की त्यातले जे संस्कार आहेत ते आपण नेऊ शकतो. किंवा छोटी छोटी अगदी कोडी घालायची, बौद्धिक खेळ घ्यायचे, पाढेपाठ करून घ्यायचे, अशा पद्धतीचा आपण संध्याकाळी मुलांकडून परिपाठ करून घेऊ शकतो.
1: तुम्हीच मगाशी म्हणालात की मी नोकरी करत होते, तर म्हणजे नोकरी करणारी गृहिणी असो किंवा पूर्णवेळ गृहिणी असो, तिने सुद्धा काही वेळ आपल्या दिवसभरातला त्याच्यासाठी काढला आणि घरातच हे मला वाटतं सुरू केलं तर त्याचा सुद्धा नक्की या मुलांना फायदा होईल.
0: नक्कीच.
2: आमच्या बाई असं सांगतात नेहमी की तुम्ही आधी घरामध्ये मुलांना शिकवा, त्याच्यामुळे आजूबाजूचा समाज आपल्याकडून काहीतरी उत्स्फूर्तपणे घेऊन तो शिकेल. समाज जर सुधारला तर राष्ट्र घडायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे राष्ट्र जर स्वावलंबी आणि जर सुदृढ होणं गरजेचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या घरापासूनच सुरुवात झाली पाहिजे.
1: खरंय, सुरुवात स्वतःपासून करायला हवी. अगदी जाता जाता विचारते तुम्हाला की आजच्या युगामध्ये या स्तोत्र पठणाचं नेमकं काय महत्व, सांगा.
2: आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात स्तोत्र पठण मानसिक शांतता देते, त्यामुळे एकाग्रता वाढवण्यासाठी खूप उपयोग होतो, सकारात्मक ऊर्जा पण निर्माण होते आणि जर कसं नियमित सवय लावली तर मनावरचा ताण खूप कमी होतो. कारण आज आयटी क्षेत्रामध्ये खूप चॅलेंजेस भरपूर आहेत मुलांना, तर जर नियमितपणे सकाळी आपण एखादं स्तोत्र म्हटलं आणि शांतपणे जर ओंकार साधना किंवा अशा पद्धतीचं काही केलं तर खूपच उपयोग होईल त्याचा. दिवसभराची ऊर्जा जी आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये मिळते आणि जे आपण स्पष्ट उच्चार म्हणतो त्याच्यामधून जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात तर त्याच्यामुळे आपली शरीर खूप बॅलन्स होण्यासाठी मदत होते. स्तोत्र पठणामुळे संस्कृतीची ओळख होते. नियमित जर पठण केलं तर आंतरिक ऊर्जा वाढते. संकटाचा सामना करण्याची मानसिक आणि भावनिक ताकद खूप मोठी आहे, ती ह्यामुळेच मिळते आणि आत्मविश्वास वाढतो असं सांगेन.
1: आपण तुमच्या या सगळ्या स्वानंद पठण मंडळाबद्दल जाणून घेतलं, तुमचे सगळे उपक्रम जाणून घेतले, शिवाय शृंगेरी मठामध्ये तुम्ही ज्या दोघांनी परीक्षा देऊन आल्या त्याचेही अनुभव ऐकले, तर अर्थातच श्रोत्यांनाही असं वाटत असेल की भगवद्गीतेमधल्या काही श्लोकांचं पठण तुम्ही करून द्या.
2: 12वा अध्याय हा भक्तियोगाचा आहे, तर त्यातले आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपातले पहिले 5 श्लोक म्हणून दाखवतो.
1: जरूर.
3: अर्जुन एवं सतत युक्ताय भक्तास्त्वां.

0: असं एक तुमच्याकडून घ्यावं, आणि आपण जसं मुलाखतीच्या सुरुवातीपासून म्हणतो आहे की स्वतःसाठी वेळ द्या आणि या संस्कारांची ही शिदोरी आहे ही आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवूया, याच पॉझिटिव्ह नोटवरती आज आपण इथे थांबूया. मेधाताई आणि योजनाताई, तुम्ही इथे आलात आणि खूप छान संवाद असा घडवून आणलेला आहे, त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते.
1: मला वाटतं आपण असं एक म्हणूया की या मुलाखतीच्या अनुषंगानेच की आज जे कोणी श्रोते हे ऐकतायत, ज्या आपल्या महिला भगिनी ऐकतायत, तर त्यांनीसुद्धा हे ऐकून एक स्फूर्ती किंवा

श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात स्वानंद पठण मंडळ कार्य आणि अनुभव याविषयी मेधा खाणेकर आणि प्रतिभा नाटेकर यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशाल दादलानी यांनी गायलेलं जिंदगी विराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते सूरज आणि धीरज.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सैराट या चित्रपटासाठी श्रोते हो आपण ऐकत होतात अजय गोगावले यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार होते अजय अतुल.
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
2: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
3: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
2: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
3: छान
4: आहे, भारी लिहिलंय.
2: हो,
4: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं आहे.
3: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सादर करते विवेक वानखडे.

जावेद अली यांनी गायलेलं अक्षय परब यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं निखिल कामत यांचं आणि चित्रपट होता जर्नी प्रेमाची.

श्रोतेहो, करार या चित्रपटासाठी आपण ऐकत होतात गुरु ठाकूर यांची रचना. बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं विजय गवंडे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता ऐकूया NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, सकाळी 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। सकाळचे 11 आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

0: श्रावण म्हणजे ओली माती, श्रावण म्हणजे भिजली धरती, श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे मोर पिसारा।
1: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावण धारा, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। सादर करते विवेक वानखडे।

बाबुल सुप्रियो आणि जसविंदर नरुला यांनी गायलेलं फैज अनवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साजिद वाजिद यांचं, चित्रपट होता हॅलो ब्रदर्स. बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: सनम चित्रपटातलं आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं कविता कृष्णमूर्ती आणि अभिजित यांनी.
1: श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नुसरत फतेह अली खान यांचं, चित्रपट कच्चे धागे. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. जीत या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांनी.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

0: उदित नारायण यांच्या मुख्य स्वरातली इंदीवर यांची रचना आपण ऐकली. संगीतकार होते राजेश रोशन आणि चित्रपट होता कोयला.
1: मेरी आवाज ही पहचान है.
0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
2: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
3: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगुलस्वरातलं अनाडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शब्दरचना होती समीर यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी. श्रोते हो, तुम्हालाही तुमच्या आवडीची गाणी जर ऐकायची

असतील तर आम्हाला 94-035-73-485 या नंबरवर नक्की मेसेज करा आणि ऐका तुमच्या आवडीची गाणी रविवारी सकाळी 11:05 आपली आवड या कार्यक्रमात.

सरफरोश या चित्रपटासाठी जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी. बरं तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमामधून निरोप घ्यायची वेळ झाली आहे. परत भेट आहेच, तोपर्यंत मी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, पहिल्या प्रसारण सभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

बनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकृती संघ वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. मैत्रिणींनो, आज आहे जागतिक छायाचित्रण दिन. यावेळची थीम आहे होम म्हणजे घर. फोटोग्राफर्सना आपल्या घरची, बालपणाची, ज्या भागात ते गेले, ज्या भागात ते वाढले, त्या ठिकाणची, जिथं त्यांचं मन रमतं, घरपण जाणवतं, अशा जागेची आठवण करून देणारी छायाचित्र काढण्याचं आवाहन करण्यात आलंय. खरं तर प्रत्येक

0: फोटो एक कथा सांगत असतो. प्रत्येक फ्रेम एक क्षण कायमचा टिपून ठेवते. फोटोग्राफी ही केवळ कला नाही तर जगाकडे वेगळ्या आणि सुंदर दृष्टीनं पाहण्याचा एक मार्ग आहे. म्हणूनच सर्व छायाचित्रकारांना निरंतर प्रेरणा मिळो आणि प्रकाश मिळो याच आपण सदिच्छा देऊया. मैत्रिणींनो, भारतात विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया आपला ठसा उमटवत असताना छायाचित्रण हे क्षेत्र देखील मागे नाही. ठरवून छायाचित्रण क्षेत्रामध्ये आलेल्या महिलांची संख्या आज मोठी आहे. गिर्यारोहण फोटोग्राफी, राजकीय पत्रकारिता फोटोग्राफी, क्रीडा फोटोग्राफी आणि मग सण समारंभ यांचं छायाचित्रण अशा विविध प्रकारांमध्ये महिला आज हिरीरीनं आणि उत्साहानं आपला जम बसवताना दिसतात. महिला खरं तर खूप वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली भरीव अशी कामगिरी देत असतानाच आपली पाळमुळं कुठं आहेत हे महिलांना पक्क ठाऊक असतं. आणि म्हणूनच कितीही नव्याचा ध्यास धरला तरी जुनं ते सोनं हे प्रत्येक महिलेला ठाऊक असतं आणि आपल्या परंपरांशी नातं जपण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला प्रत्येक स्त्री करत असते. मैत्रिणींनो, आता तर श्रावण सुरू झालाय. श्रावणामध्ये विविध सण समारंभ असतात, त्यापैकी महिलांना आवडती अशी मंगळागौर आणि मग तिचं जागरण, त्यानिमित्तानं केलेले खेळ. मंगळागौरीचे खेळ किंवा ती गाणी आज ऐकताना काही संदर्भ लागत नाहीत हे जरी मान्य केलं तरी त्यातला एक ताल रिदम हा फार आकर्षक असतो. टाळ्या, टिपऱ्या, झांजा, खंजिरी या सगळ्याच्या बरोबरीनं जो काही एक मस्त आलेख तयार होतो आणि एक कलाकृती निर्माण होते ती बघण्यासारखी असते. आणखी मैत्रिणींनो, मंगळागौरीचे खेळ येता जाता खेळू म्हटलं तर जमत नाही. शारीरिक क्षमता, त्याचा कसही त्या ठिकाणी लागतो. साधी बस फुगडी घालायची, गाठोडं घालायचं तर सहज म्हणून जमत नाही, त्यासाठी सराव हवाच. म्हणजेच खरं तर आपल्या मंगळागौरीच्या खेळांमधून सुद्धा महिलांची पूर्वी करमणूक तर होत होतीच पण शारीरिक विकसनाचाही तो एक मोठा भाग होता असं आज जाणवतंय. म्हणून तर मंगळागौरीच्या खेळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक गट निर्माण होत आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन मंगळागौरीचे खेळ सादर केले जातात. श्रावण हा असा महिना आहे की जो मनाला भूल पाडतो. श्रावण सरींनी मन अगदी हळवं होतं, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहतं. श्रावण महिन्यावर त्यातल्या सण समारंभांवर मी बोलणार आहेच, पण कार्यक्रमात त्याआधी ऐकूया कलाकृती ग्रुप, वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. चला तर मग ऐकूया आणि आपणही ताल धरूया. मंगळागौरीची गाणी सादर करतायत कलाकृती ग्रुप.
1: सख्यांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे तर घेऊन आलो आहोत मी आणि माझ्या सख्या सौ वासंती पुरंदरे कलाकृती ग्रुप मंगळागौरीचे खेळ. नमस्कार सख्यांनो, आषाढानंतर येणारा सखा म्हणजे श्रावण. हिंदू पंचांगाप्रमाणे हा अत्यंत पवित्र असा हा महिना मानण्यात येतो. सर्वात मोहक ऋतू. या महिन्यात येणारे सण म्हणजे नागपंचमी, गोकुळ अष्टमी, मंगळागौर

0: चला चला
1: चल गुंबर वर्षा झाली की नाही तुझी तयारी
0: चला
1: चला
2: चला लवकर चला
1: चला
2: छान दिसताय
3: भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचा म्हणूनच जपतो आहोत विविध पारंपरिक खेळ करून आणि गाण्यातून कार्यक्रमाची सुरुवात श्री गणपती आणि देवीच्या प्रार्थनेने करूयात व

या महिन्यात आजही पारंपरिक वेशभूषा करून नवविवाहिता सण पूजा व्रत पार पाडत असतात. तर बघूयात आपण जागर.

मातीचा घडा पाण्याने भरू, मातीचा घडा पाण्याने भरू आणि विविध फुगड्यांनी खेळ सुरू करू. पहिली साधी फुगडी, सरसर आल्या श्रावण सरी, सरसर आल्या श्रावण सरी, चिंब झाली धरती, खेळायला आली कलाकृती. फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राखताना. आता केरसुणी फुगडी. हां, लक्ष्मी आली घरादारा, केरसुणी फिरते भरा भरा, लक्ष्मी आली घरादारा, केरसुणी फिरते भरा भरा. आता जात फुगडी. हां, जात आमचं गरा गरा फिरतं, सारखं सारखं खायला मागतं. जात आमचं गरा गरा फिरतं, सारखं सारखं खायला मागतं. आता तीन हातांची फुगडी. हां, तीन हातांची फुगडी जणू कमळाच्या पाकळ्या, होऊ नकात नुसते दंग, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या. आता चौफुला फुगडी. हां, बाहेर पडतायत रिमझिम सरी, बाहेर पडतायत रिमझिम सरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी. आता तांदूळ सडून घ्या बरं. सडू बाई सडू, तांदूळ सडू, हिरकणीचे तांदूळ सडू, जावयांना वाढला पानात भात, जावई म्हणाले.

दसऱ्याला बोली केली दिवाळीला येईन ग दिवाळीला येईन ग. कोणताही समारंभ असला की दागिने घालायला नटायला कोणाला आवडत नाही. चला तर मग खेळूयात आपण अटुष्यपान. अटुष्यपान बाई अटुष्य बस थोडे.

तिथे काना पगडफू बाई पगडफू, गेले होते योगा विसरले त्रागा, पगडफू बाई पगडफू, पगडफू बाई पगडफू, पगडफू बाई पगडफू।

0: गोटतोडे घालून या नटल्यात बर का आणि नाचूया म्हणतात. चला तर मग नाच ग घुमा,
1: कशी मी नाचू.
0: नाच ग घुमा,
1: कशी मी नाचू.
0: या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, शरारा नाही मला, कशी मी नाचू.
1: नाच ग घुमा,
0: कशी मी नाचू.
1: नाच ग घुमा.
0: या गावचा त्या गावचा माळी नाही आला, बेणी नाही मला, कशी मी नाचू.
1: नाच ग घुमा,
0: कशी मी नाचू.
1: नाच ग घुमा,
0: कशी मी नाचू.
1: तशीच नाच,
0: कशी मी नाचू.
1: तशीच नाच.
0: सासरच्या या सर्व साळुंक्या माहेरी आल्यात बर का आणि स्वतःमध्येच हरवल्यात. अळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी, रामाची जानकी पगड.

kiss by kiss, dod ka kiss, kiss by kiss, dod ka kiss. खेता खेता इतक्या दंगल्या आणि आठवणींचा गोफकी हो विणायला लागल्या.

0: लेक माझी ग सून तुझी ग घेईल मोटार ग पोरी पिंगा
1: पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
0: तुझ्या पिंग्यान मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा कटवटकान

घोड्याची सवारी बाई जुनी ग, तरीही तुम्ही दाखवा ग. टप टप टप टप टप टप टप टप टप टप टापा टाकीत चाले चाले माझा घोडा झुलपखली.

पती तुळशीच पान बाई तुळशीच तुळस बाई लावूया सर्दी खोकला घालूया किकीच पान बाई किकीच पान बाई की हे आधी करू का ते आधी करू उत्साह सगळीकडेच भरलेला असतो मनातील सगळ्या कल्पना मनातच राहतात या झुळझुळ पाण्यासारख्या

0: अगं मंगळागौरीची पूजा झाली, आता उखाणे कोणी घ्यायचे?
1: तुम्ही घ्या.
0: अरे बापरे, मीच घ्यायचा का काय? बर, बालपण सरलं, गद्दे पंचवीशी झाली, मजेत गेली, नोकरी करता करता पन्नाशी उलटली, मग आला डोळ्याला चष्मा, आता मात्र खंत वाटते, आता येईल साठी, मग हाती येईल काठी, नोकरी करूनही रांधा वाढा उष्टी काढा, इतके दिवस केले कष्ट. चंद्रशेखर म्हणतात, वासंती यार आता वय तुझं चालू आहे 68. अगं वर्षा, आता तू घे ना उखाणा.
2: हो हो, घेते ना. मी काही लाजते का काय? समोरच्या भिंतीवर वर्षांनी लावलं कॅलेंडर. समोरच्या भिंतीवर वर्षांनी लावलं कॅलेंडर आणि शेखररावांचं पोट म्हणजे गॅसचं सिलेंडर. नम्रता घेते का तू?
3: हो मी घेते ना. राधेची भक्ती, राधेची भक्ती, मेरेची प्रीती, विलासरावात दिसते कृष्णाची मूर्ती.
0: अगं शोभा, तू पण घे ना. गो
4: मी लाजणार नाहीये. दारी होती विहीर, विहिरीवर सात हांडे, सात हांड्यावर सात पराती, सात परातींमध्ये सात दिवे, सात दिव्यांच्या सात वाती, सात वातींच्या सात ज्योती, विलासराव माझे शंकर, मी त्यांची पार्वती.
5: वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा

अगं वर्षा, शेजारच्या घरी फारच लाटण्यांचे आवाज येत आहेत बरं का. या बायकांच्या हातातलं लाटणं काही सुटत नाही बरं का. पण या लाटण्यांनी खेळतात सुद्धा छान बरं का. चला तर मग, लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला चिंच पेट्या, साबाई सू सारंगी सू.

खुंटीवरचा हार माझा झाला तरी काय, खुंटीवरचा हार माझा झाला तरी काय. आजकालच्या ताणतणावाच्या दिवसात काही क्षण काही तास खास स्त्रीसाठीच हवे असतात ना मंडळींनो. आपल्या परंपरेने प्रामुख्याने विचार करून स्त्रीला महत्त्वही दिलंय, म्हणून म्हणूयात

لا تحسلي حرد لا تحسلي आता गवळण फुगडी हा गवळण फुगडी गवळण नाचे चाकाचा डेरा भम भम वाजे घुम घुम वाजे घुम घुम वाजे.

माणसातील विश्वास वाढवणारी नाती म्हणजे श्रावण. मन भिजवून टाकतो श्रावण. श्रावण मनाला ओल्या आठवणींचा स्पर्श करीत येतो. मनाचे आरोग्य सांभाळणारा, माणुसकीचा नातेसंबंध सांभाळणारा, म्हणूनच मन लगेच गुणगुणायला लागते घागर घुमू दे. घागर

श्री विष्णूंच्या 10व्या अवतारापैकी 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजे आनंद आणि स्वानंदाचं प्रतीक. आणि त्याच्या या प्राणप्रिया गोपिका यांचे अतिशय सुंदर असे वर्णन या गाण्यामध्ये आहे की ती

विविध खेळामधून आपण आनंद तर लुटलाच, पण आपल्या ज्ञानात देखील भर पडली. खेळाबरोबर व्यायामाचं मिळते शिक्षण आणि जिम्म्याचा खेळ देखील आहे हो विलक्षण. बघूयात आपण आता जिम्मा.

मी आणि सख्यांनी सादर केलेले मंगळागौरीचे खेळ आपल्याला नक्कीच आवडले असतीलच. त्यामधील सहभागी कलाकार सौ, वर्षा, शोभा, विनीता, सुरेखा, ज्योती, नम्रता आणि ज्योती, धन्यवाद. संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे शतशहा कलाकृतीतर्फे आभार.

आत्ताच आपण कलाकृती ग्रुपने सादर केलेली मंगळागौरीची गाणी ऐकली, ताल धरला आणि बेहोश होऊन आपापल्या घरी काही मैत्रिणी नाचल्या सुद्धा असतील. तर या कार्यक्रमामध्ये कलाकृती ग्रुपच्या अंतर्गत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. मैत्रिणींनो, मज्जा आली ना मंगळागौरीची गाणी ऐकताना आणि त्याबरोबर ताल धरताना?

उन्हाळ्याची लाही संपून धरणी पाऊसधारांनी नाहून निघालीय. आषाढातल्या पहिल्या पहिल्या ढगांची हुरहुर संपून पाऊस छान पैकी स्थिरावलाय, जमिनीत मुरलाय. बघता बघता ऊन पावसाचा खेळ सुरू होईल अन श्रावण अलगदपणे दाखल झाला असं आपण अधिकृतपणे म्हणू शकू. अर्थात गेल्या आठवड्यातल्या अमावास्येला तिथी बदलून श्रावण दाखल झाला आहेच, पण त्याचं खरं रूप दिसतं ते व्रतवैकल्य सुरू होतात आणि बाजार फळाफुलांनी पत्रींनी भरून जातो तेव्हा. यंदा तर सुरुवातीला पावसानं चांगलीच हुलकावणी दिली, पण आता गाडी रुळावर आलीय. पाऊस कमी जास्त पडत राहतो, पण ऋतूंशी निसर्गाशी माणसानं घातलेला मेळ, गुंफलेलं नातं उणावणार नाही. श्रावणाच्या या पाऊस सरींना झेलायला जमीन उत्सुक असते, तसंच आपल्या सर्वांना देखील हासरा लाजरा व्रतवैकल्यांनी भरलेला, गोडाधोडांच्या चवींनी आणि उत्साहानं भरलेला श्रावण हवा हवासाच वाटतो. निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीनं श्रावणाला महत्व आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचं वर्णन केलं जातं. आषाढी अमावास्येला दीपपूजन किंवा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते. देवाच्या हातानं खाली येणाऱ्या माणिक मोत्यांचं हिरवं स्वप्न फुलू लागतं. भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलर असे सूर ऐकू येतात. धरतीच्या कणाकणातून चैतन्यच जणू पाझरताना दिसतं. दुसरीकडे केवळ हिरव्या भाज्यांवर महिना काढावा लागणार म्हणून खवय्यांपुढे जणू समस्याच उभी राहते, तर घरात पाकसिद्धी पणाला लागते. खरा आनंद पाहायला मिळतो तो नुकतंच लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात, माहेरचा पहिला सण किंवा सासरी आलेल्या भावाची भेट. ही कल्पनाच तिला मोहरून टाकते. दाराशी तिच्या येरझाऱ्या जणू सण श्रावणाचा आला, आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया, या तिच्या भावना व्यक्त करीत असतात. आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्या पटकन माहेरी जाता आलं नाही तरी या जुन्या गाण्यांची आणि त्यातल्या भावनांची सांगड आजही जाणवतेच. इकडे व्रतांची तयारी सुरू झालेली असते. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असं म्हणतात. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची या दिवशी पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूनं 10 अंकासारखं चिन्ह असतं. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुहेरी असते आणि प्राचीन भारतीय लोकांनी याला देवत्व दिले असून त्याला पूजा हा विषय बनवला. खरं म्हणजे कृतज्ञता हाच मूळ भाव या ठिकाणी आहे.

पहिला श्रावणी सोमवार उपास कुणाकुणाचा असं घरी विचारलं की आजही कॅलेंडरवर सुट्ट्या आणि सणांना गोल केला जातोच. उपासाच्या पदार्थांची मज्जा चाखायला मिळणार म्हणून बच्चे कंपनीही खुश असते. समुद्र मंथनात तयार झालेलं हलाहल रुद्रानं प्राशन केलं तो हा सोमवार. या सोमवाराला शंकराची पूजा करतात. एकूणच श्रावणात रुद्रपूजेला विशेष महत्व. श्रावणामध्येच जीवतीची पूजा देखील केली जाते आणि दर शुक्रवारी आई आपल्या लेकरांना ओवाळते देखील. महिलांसाठी तर श्रावण महिना खासच. देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरुवात होते शिवमुठाच्या व्रतानं.

सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष, नववधूंसाठी तर खासच. संसारातील सौख्य प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं, मंगळागौरीची पूजा, त्यानंतर ओव्या, उखाणे, हळदी कुंकू, ओटी भरणं आणि रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ. त्यानिमित्तानं माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम भरभरून अनुभवायला मिळतं. पारंपरिक वेशभूषा आणि आभूषणं आजही सौभाग्य, मांगल्य यांच्याशी नातं जोडतात. शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण, ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचं जीवन अवलंबून आहे अशा समींदराला या दिवशी प्रेमानं नारळ अर्पण केला जातो आणि म्हटलं जातं, आता जरा सबुरी न घे बाबा. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखानं समुद्र किनारा फुलतो. नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी होडी समुद्रात सोडण्याची ही प्रथा महिलांसाठी या दिवसाचं खास महत्व आहे. भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाख मोलाची वाटते. भावालाही बहिणीच्या हातचा गोड घास तृप्त करणारा असतो. कितीही बहिणी कमावत्या झाल्या तरी भावाकडून मिळणारं काहीतरी तिला आजही लाख मोलाचंच वाटतं. या सणाच्या निमित्तानं सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसंच अनाथालयातील मुलं, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव आदींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न आता सुरू झालेत. शिळा सप्तमीची, अग्निदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपानं पूजा झाली की गोविंदा आला रे गोविंदाचा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. दहीहंडीची धमाल आणि बच्चे कंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ, गोविंदा पथकांचा पराक्रम, त्यात पावसाची सर आली तर आनंदाला नुसतं उधाण येतं. हम भी कुछ कम नाही हे दाखवून देत महिला मंडळांचे गोविंदा पथकही आता मनोरे रचून दहीहंडी फोडताना दिसतात.

कालानुरूप उत्सवाचं स्वरूप व्यापक होत असलं तरी याच्या सांस्कृतिक गाभ्याला धक्का लागणार नाही याची मात्र आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी आहे. श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावास्या. आईच्या हातचं वाण घेताना लहानपणी मज्जा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुऱ्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. शेतकऱ्यांसाठीही हा महत्वाचा सण असतो. त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या जीवाशिवाच्या बैल जोडीला विश्रांती देण्याचा हा दिवस, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आंघोळ घालायची, शिंगांना रंग द्यायचा, सजवायचं, अंगावर झूल चढवायची आणि संध्याकाळी सवाद्य मिरवणूक. त्यानिमित्तानं गाव एकत्र येतो.

श्रोते हो, श्रावण महिना सुरू झालाय. सण उत्सव यांची रेलचेल आनंद जरूर घेऊया, पण थोडं पर्यावरणाचं भान ठेवून. हे सगळे सण साजरे करताना प्लास्टिकचा वापर टाळूया. ध्वनी प्रदूषणामुळे समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. निसर्ग खरं तर आपल्याला शिकवत असतो, आपण उघडे डोळे ठेवून ते टिपूया. या उत्सव रंगात माणसानं असं सृष्टीलाही गुंफून घेतलंय. नवे सृष्टीच्या ऋतुसंबंध उत्सवाचा आपणही एक भाग आहोत असं भान व्यक्त केलंय. आपणही ते भान आजच्या काळात बाळगूया. आपण नाचतो, गातो आणि व्यक्त करतो ऋतुभान, पण न बोलणारी झाडं आपल्याहून अधिक सुंदरपणे ते व्यक्त करतात. आपणही ऋतुभान समजावून घेऊन वागूया आणि श्रावणोत्सव साजरा करूया.

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून तुम्ही जरूर कळवा, किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच मेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: कुणाल गांजावाला यांच्या स्वरात सावरखेड एक गाव या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल.
1: अवश्य ऐका बलसागर भारत होवो. मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांच्या स्वरात नळन भाऊजे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांगावकर यांचं, संगीतकार होते अशोक पत्की.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात निळकंठ मास्तर या चित्रपटातल्या गीत आपण ऐकत होतात. गीतरचना होती गजेंद्र आहिरे यांची, संगीतकार होते अजय अतुल.

0: आशा भोसले यांच्या स्वरात या सुखांनू या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. थोड्याच वेळात ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA आदेश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरिता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती. त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBI माजी संचालकांसह इतरांचा समावेश आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं काल हे आदेश दिले. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटांमध्ये फेरबदल केले आहेत अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच NTA पुढील 2-3 आठवड्या

किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. या व्यतिरिक्त एनटीएची कार्यालय स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएनं घेतला आहे. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळं पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान होणाऱ्या 2 दिवसांच्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या शिष्टमंडळासह सिंगापूर इथं दाखल झाल्या. सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचा समावेश आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्चस्तरीय आर्थिक सहकार्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या परिषदेत प्रगत उत्पादन, दळणवळण सुविधा, डिजिटायझेशन, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता या क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्ण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयाच्या नवीन चॅन्सेरी संकुलाची पायाभरणी केली. हे संकुल भारत आणि सिंगापूरच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचं प्रतिबिंब ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाणं, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. झारखंडमध्ये गैरप्रकारांचे आरोप झालेल्या 22 भरती परीक्षा तिथल्या राज्य शासनानं रद्द केल्या आहेत. तसंच 23 परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता आदींच्या भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जेपीएससी आणि जेएसएससीमधील या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी काल उपोषण मागे घेतलं. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. राय यांना 822 मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनुपमलाल दास यांना 451 मतं मिळाली. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात गॉल इथं सुरू असलेला कसोटी सामना आज भारतानं जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवशी श्रीलंकेनं दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 206 इतकीच धावसंख्या उभारली. विजयासाठी श्रीलंकेसमोर 1372 धावांचं आव्हान होतं. हा भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना होता. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत
आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीनं मकाऊच्या लिओंग

योक चोंग आणि एन जी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ॲडम प्रिंगल या जोडीनं सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळताच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिक सूत्रांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. आध्यात्मिकतेमध्ये विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावातील संत श्री गजानन महाराजांची पंढरपूर वारी करून पायी प्रवास करत आलेली दिंडी जिल्ह्यात दाखल झाली असून 18 ऑगस्टला खामगाव शहरात मुक्काम करून 19 ऑगस्टला पहाटे 5 वाजताच्या दरम्यान शेगावसाठी प्रस्थान करेल. यामध्ये खामगाव शहरातून लाखोंच्या संख्येत भाविक पालखीत सहभागी झाले. बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 1,01,934 हेक्टर क्षेत्रावर पिकांना फटका बसला असून एकाच वेळी पावसामुळे अतिवृष्टी आणि काही भागात 10 ते 12 दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकं कोमेजून धोक्यात येण्याचं दुहेरी संकट ओढावलंय. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील 1,01,934 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो गावं आणि 1,00,000 अधिक शेतकरी बाधित झालेत. सोयाबीन, तूर, मका, कापूस, ऊस आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. काही भागात मुसळधार पावसानंतर 15 दिवस पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची अनियमितता राहिल्यामुळे जमिनीत ओलावा कमी होऊन उभी पिकं कोमेजू लागली आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सघन पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील मतदार यादीचं डिजिटायझेशनचं काम 100% पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ प्रवीण देवरे यांनी दिली. जिल्ह्यातील 1,976 मतदान केंद्रांवरील 9,38,386 मतदारांची माहिती संगणकीकृत करण्यात आली असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून माहिती अद्ययावत करणं, आधार प्रमाणीकरण करणं ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदार यादी डिजिटल झाल्यामुळे नागरिकांना नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल ई सुविधा आता अधिक जलद पारदर्शकपणे उपलब्ध होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या व्यसनमुक्त भारत या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील तरुणाईला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्याकरता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पेटकर, NCCचे समन्वयक विद्यार्थी तसंच प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय, महाराष्ट्र पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये नांदुरा शहरातील जाणता राजा चौकात युवकांनी नागरिकांनी एकत्रित येऊन नशामुक्त होळीमध्ये बिडी, तंबाखू, सिगरेट, गुटखा

0: आणि दारू यासारख्या अंमली पदार्थांची जाहीर होळी केली. आपला समाज प्राचीन काळापासून सामर्थ्यशाली आहे. आपलेपणानं वागणं ही आपली ओळख आहे. जगाला आपण शाश्वत ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान शिक्षणाद्वारे मिळवून प्रत्येकानं समाजाला जोडण्याचं काम करावं असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं. आदिवासी वंचित घटकांच्या शिक्षणाचा दर्जा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट आणि अमनोरा येस फाउंडेशन सिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खामगावातील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम विद्यालय इथं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि ऑडिटोरियम तसंच क्रीडा मैदान समाविष्ट असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार 8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार आणि माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. हातात तिरंगा घेऊन हजारो नागरिक शाळकरी विद्यार्थी शिक्षक नगरसेवक तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषानं संपूर्ण जळगाव जामोद शहर दुमदुमून गेलं. आषाढी वारीच्या आध्यात्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत बीजारोपण पर्यावरण रक्षण समूह खामगाव यांच्या पर्यावरण प्रेमी पक्षी मित्र प्राध्यापक संजय गुरव आणि सर्व पर्यावरण प्रेमींच्या वतीनं बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सहभागी वारकऱ्यांनी 5 लाख देशी वृक्ष बीज संकलनाचा ऐतिहासिक संकल्प केला. 8 दिवसात 1.25 लाख बियांचं संकलन पूर्ण झालं. खामगाव येथून विठ्ठल एक्सप्रेस ही रेल्वे वारकऱ्यांना घेऊन जात असताना खामगावातील पर्यावरण प्रेमींनी वारी वृक्षबीज रोपणाची हा पर्यावरण उपक्रम राबवला. यावेळी वृक्षबीज प्रसादाचं वितरण करण्यात आलं. खामगाव बसस्थानकावरून एसटी बसने जाणाऱ्या सर्व वारकरी बांधवांनाही वृक्षबीजाचा प्रसाद देण्यात आला. यासाठी सीड बॉम्बिंग या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या या बियाण्यांची उगवण होऊन हरितपट्टा तयार होण्यास मदत होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मीनल खांडेकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना.

शुक्ले यांची रचना आत्ताच आपण ऐकली दशरथ राऊत यांच्या स्वरात. आणि गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध।
1: आला श्रावण। श्रावण महिना म्हटला की जसं सण कहाण्या व्रतवैकल्यांचा भरगच्च महिना म्हणून एक डेरेदार गुच्छ नजरेस येतो, तसंच श्रावण आणि शंकर ही एक घट्ट विण दिसे। आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, ऊन पावसाचे पक्षी आणि ओंजळीमधून निळे स्वप्न कुजबुजे, निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरांच्या कानी, ऊन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी, ऊन कोवळे दाटले केशराच्या रानोरानी। श्रावण महिना म्हणून एक डेरेदार गुच्छ नजरेस येतो म्हटलं आणि सदानंद रेगेंची ही कविता आठवली। पण मी बोलत आहे श्रावण आणि शंकर यांच्या घट्ट विणेविषयी। एक दोन पिढ्यांपूर्वीच्या बायकांमध्ये श्रावणी सोमवार हे एक मोठंच प्रस्थ असे। श्रावणातले सण हे अधिक करून स्त्री केंद्रित। श्रावणी सोमवारी सकाळी घरात कहाणी असायचीच। आजूबाजूच्या बायका शिवामोठ व्हायला घरी यायच्या। घरातल्या वडीलधाऱ्या बायकांचा दिवसभर उपास असायचा। मुलांसाठी श्रावणी सोमवारी शाळा अर्धा दिवस असणं हीच सगळ्यात मोठी आनंदाची बाब असे। संध्याकाळी 5 नाही वाजले तोवर घरात गोडाधोडाचा स्वयंपाक तयार असायचा। मुलांसाठी श्रावणी सोमवारचं महत्त्व तितकंच। फार फार तर शंकराला व्हायला बेलपत्र खोडून आणण्यासाठी आवारातल्या बेलाच्या झाडावर चढण्यातली चढावड। जेवणं लवकर व्हायची त्यामुळे बायकांनाही जरा संध्याकाळ मोकळी मिळायची। अंगणात जरा संध्याकाळी शेजारपजारच्या बायकांसोबत गप्पा मारायला उसंत मिळायची। आज विचार करते की श्रावण आणि शंकर हे काय नातं असावं। मुळात शंकर हा देव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर भारताच्या इतर उत्तर आणि दक्षिण भागातही तितकाच लोकप्रिय। शैव व वैष्णव असे देवता स्वरूप गट पडत असले तरी शंकरा इतकं आवडतं लोकदैवत नाही। देशभर प्रवास करताना शंकराची पिंडी अगदी सर्वत्र कानाकोपऱ्यात आढळते। शंकर पर्वत पाणी पाऊस आणि नदी

0: ही तत्व एकमेकांना पूरक असतात. नदी आणि शंकर हे तर अद्वैत, गंगा त्याच्या जटांमध्येच, नर्मदा त्याची लेक. नुसता महाशिवरात्रीचा देशभर साजरा केला जाणारा उत्सव पाहिला तरी लक्षात येतं की हा देव गोंडांसारख्या आदिवासींनाही प्रिय आहे आणि अभिजन वर्गालाही प्रिय आहे. असा हा महादेव जंगलातल्या देवळात राहणारा, गुहेत राहणारा, डोंगरांच्या रंगात कडे कपारीत सापडणारा आणि सामान्य लोकांच्या मनात राहणारा अलंकारविरहित देव. कर्पूर गोरा भोळा, नैनी विशाळा. पण तरी प्रश्न उरतोच, श्रावण आणि शंकर, बेल आणि शंकर हे कधी आणि कसं रुजत गेलं असावं? ऋग्वेदकालीन ऋचांमध्ये रुद्राची भीती आहे म्हणून स्तुतीही आहे. तिथे शंकर म्हणून कोणी देव नाही. ऋचाकार पूजा करण्यापेक्षा देवतांची स्तुती करत असत. त्यांची देवतं निसर्गतत्व, त्यांना यज्ञास येण्याचं आवाहन ते करीत. पण प्रत्यक्ष पूजेचा विधी हा कालांतराने रुजला आहे. ऋग्वेदात नाही पण नंतरच्या पुराणकारांनी शिवाचं विशिष्ट रूप ठरवलं आणि या देवतेची लोकप्रियताही वाढवली. आर्य आणि अनार्य दोघांचाही तो देव झाल्यामुळे या दोघांच्याही विचारांचं प्रतिबिंब पुराणकालीन शिवपूजेत दिसून येतं. पुराणकारांच्याच प्रयत्नामुळे शिवोपासनेचा प्रभाव सर्व देशभर वाढला, महाशिवरात्रीचं महत्त्व वाढवलं. त्यातच मग श्रावणातला सोमवार शंकराचा झाला असावा. कहाण्या रचल्या गेल्या, देवदर्शनासाठी अलोट गर्दी होऊ लागली. देवदर्शना निघती ललना हर्षमाविना हृदयात, देवदर्शना निघती ललना हर्षमाविना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आला श्रावण.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोग याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
3: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र. मित्रहो, भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. टोमॅटो, वांगी, मिरची, वेलवर्गीय भाजीपाला आणि कलिंगड यांसारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. भाजीपाला पिकावर मुख्यतः मोझॅक, हळद्या, पानं पिवळी होणं, पानं लहान होणं, चुरडामुरडा, शेंडेमर, पर्णगुच्छ यांसारख्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कुठल्याही अवस्थेत कमी किंवा अधिक प्रमाणात आढळतो. मोझॅक किंवा केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वांगी, मिरची, घेवडा, वाल आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणावर आढळतो. रोगाची प्रमुख लक्षणं पानांवर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. काही दिवसांनी पानं पिवळी पडतात, पानांची अकाली गळही होते. काही वेळेला पानांवर सुरुवातीला फिकट हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे चट्टे आढळतात. हळद्या या रोगाची लक्षणं मुख्यतः भेंडी, वाल, घेवडा, काकडी आणि काही वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसून येतात. या रोगाची लक्षणं पानांवर आढळतात. रोगट झाडाच्या किंवा वेलीच्या पानांवर शिरा पिवळ्या पडतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि काही वेळेला पानांवर गडद पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. चुरडामुरडा किंवा पानं लहान होणे आणि पर्णगुच्छ या रोगांची लागण मुख्यत्वे करून मिरची, वांगी आणि टोमॅटो यांसारख्या पिकांना होते. या रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कुठल्याही अवस्थेत दिसून येतो. मंडळी, सर्वप्रथम रोग येऊ नये म्हणून रोगमुक्त बियाण्यांचा वापर करावा. तणनाशकं वापरून शेतीच्या बांधावरील तणांचा समूळ नायनाट करावा. रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे दिल्या आणि पाण्याचं नियोजन योग्य तऱ्हेने केलं तर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याचबरोबर विषाणूवाहक किडींच्या बंदोबस्तासाठी वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर केला तर रोग आटोक्यात येऊ शकतो. विषाणूजन्य रोगाचा किडीद्वारे होणारा प्रसार हे पदार्थ वापरून टाळता येतो. यासाठी कडुलिंब, लसूण, सदाफुली, तुळस यांसारख्या वनस्पतीजन्य पदार्थ कीटकनाशक म्हणून वापरण्यास हरकत नाही. रोगाच्या नियंत्रणाचा शेवटचा उपाय म्हणजे कीटकनाशकांचा योग्य तऱ्हेने वापर. मावा किंवा ॲफिड या किडीच्या बंदोबस्तासाठी मोनोक्रोटोफॉस

2 मिली किंवा डायमेथोएट किंवा न्यूव्हाकॉन 1.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने या कीटकनाशकाची फवारणी करावी, म्हणजे शेतात मोझॅक विषाणूजन्य रोगाचा प्रसार होणार नाही. पांढऱ्या माशीमुळे हळदा रोगाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी प्रथम गादी वाफ्यावर कार्बोफ्युरॉन किंवा डायसल्फोटोन 1 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळावं आणि नंतर पुनर्लागवण करतेवेळी हे कीटकनाशक 1.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळावं. यानंतर शेतामध्ये कार्बोफ्युरॉन किंवा डायसल्फोटॉन 1 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळावं. फुलकिडे कोळी यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपवाटिकेत 10% दाणेदार फोरेट 20 ग्रॅम किंवा 1 चौरस मीटर या आकाराच्या गादी वाफ्यात टाकावं. अशा प्रकारे भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोगाचं निरनिराळ्या पद्धतींचा एकात्मिकरित्या वापर करून वेळीच नियंत्रण केलं तर रोगामुळे होणारं आर्थिक नुकसान सहजपणे टाळता येईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोग याविषयी आज आपण माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा त्याला मनाच्या संबंधित प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा रुग्णांचा प्रश्न असा असतो की इतकी सगळी मनाची माहिती आवश्यक आहे का. तर मी असं सांगू इच्छितो की मन आणि शरीर याचा एकत्रित अभ्यास करणारी पॅथी ही होमिओपॅथी आहे. मन, भावना, विचार आणि शरीर हे सगळं एकत्र राहते आणि रोग फक्त शरीरात राहत नाही तर त्याचा उगम मनातूनही होत असतो. त्याच्यामुळे होमिओपॅथी आणि मन हे समीकरण लोकांमध्ये आता ज्ञात झालं आहे. लोकांना ते कळतं की होमिओपॅथी औषधं घेत असताना मनाचा अभ्यास हा आवश्यक आहे. जसं डॉक्टर शारीरिक लक्षणं विचारतात तसंच ते रुग्णांचा स्वभाव, राग, भीती, दुःख, चिंता याचाही विचार करतात. कारण दोन माणसांना एकच रोग जरी असला तरी त्याची मनस्थिती वेगळीवेगळी असते आणि म्हणून त्या आजारासाठी आणि त्याच्या मनस्थितीसाठी दोघांचंही औषध वेगळं असू शकतं. भावनिक संतुलनाने आरोग्य सुधारते त्यामुळे होमिओपॅथी मन शांती, आनंद आणि स्थैर्यासाठी काम करते. मनातील ताणतणाव, राग, अपराधाच्या भावना, भीती या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो. होमिओपॅथी या सगळ्या भावनांवर नियंत्रण तर मिळवतेच, त्यासोबत या भावनांच्यामुळे तयार होणारे आजारही होमिओपॅथी दुरुस्त करते. म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक होमिओपॅथिक औषधाचे त्याचं एक वैयक्तिक मनाची स्टेज असते, तशीच ती प्रत्येक पेशंटची पण एक मनाची स्टेज असते. त्या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास केल्यामुळे होमिओपॅथीने अनेक लोकांचे मनही चांगले होते आणि त्यांचे शरीरही चांगले होते. आणि मला असं वाटतं म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाच्या अभ्यासाचं खूप महत्त्व आहे. आणि मनाचा अभ्यास केल्यामुळे पेशंटच्या एकंदरीत मानसिक स्थितीत आणि मनाच्या मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थितीत सुधार होतो आणि एकंदर दोघा गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याही रुग्णाला अतिशय चांगलं स्वास्थ्य प्राप्त

0: करण्याचं काम होमिओपॅथी करते. जसं संत तुकाराम सांगून गेले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर होमिओपॅथी मनावर काम करते आणि होमिओपॅथीने मनावर काम केल्याच्यामुळे अनेक लोकांच्यामध्ये आजाराची दुरुस्ती होते आणि थोडक्यात त्यांना आनंद आणि आरोग्य प्राप्त होते.
1: आत्ताचा पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

आवश्यक बलसागर भारत होवो. मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता

0: अवश्यायिका बलसागर भारत होवो. मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्यायिका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: दुपारचे 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
2: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. शाश्वत विकास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नियम, कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पासाठी, उदाहरण रस्ते, कारखाने, बांधकामे, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक लोकांचा सहभाग, प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिक लोकांच्या मतांना आणि पर्यावरण संरक्षणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित कायदे CSR अँड ग्रीन कम्प्लायन्स, पर्यावरणस्थ जबाबदारी आता केवळ सरकारची नाही तर मोठ्या कंपन्यांना देखील आपल्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा मोठा भाग पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करावा लागत आहे. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे वेस्ट मॅनेजमेंट रूल्स उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. कायदेशीर अधिकारांचा विस्तार, एक्सपॅन्शन ऑफ लीगल राईट्स, मूलभूत हक्क, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 राईट टू लाईफ अंतर्गत स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क मानला जातो. निसर्गाला कायदेशीर दर्जा, सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयानुसार नद्या, जंगले आणि प्राण्यांना देखील कायदेशीर व्यक्ती, लीगल पर्सन म्हणून मानले जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आपली नैतिक जबाबदारी आणि उपाय, केवळ कायदे किंवा पोलिसांच्या धाकाने पर्यावरणाचे रक्षण होऊ शकत नाही, ती आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी आपण प्रत्येकाने काही मूलभूत सवयी अंगीकारल्या पाहिजेत. वृक्षारोपण, जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. जल संवर्धन, पाण्याचा अपव्यय टाळा आणि पावसाचे पाणी जिरवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग. ऊर्जा बचत आणि सोलर एनर्जी वापर वाढवा आणि गरज नसताना विजेची दिवे पंखे बंद ठेवा. प्रदूषण नियंत्रण, शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा. निसर्ग हा आपल्याला पूर्वजनाकडून मिळालेली संपत्ती नाही तर तो आपल्या भावी पिढीकडून घेतलेले कर्ज आहे. आज पर्यावरण दिनासारख्या कार्यक्रमामधून आपण फक्त प्रतिज्ञा न करता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कायद्यांचा धाक हा गुन्हेगारांसाठी आहे, पण आज सुजाण नागरिक म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण टिकले तरच मानवजात टिकेल. आपण काय करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लहान लहान पावले उचलणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. वृक्षारोपण करा. जास्तीत जास्त झाडे लावा आणि झाडे तोडणे थांबवा. स्वच्छता, कचरा इकडे तिकडे न टाकता कचऱ्याचे वर्गीकरण करा, ओला आणि सुका कचरा. पर्यावरण हे केवळ सरकारची किंवा एक व्यक्तीची जबाबदारी नाही तर आपण आताच योग्य पावले उचलले नाहीत तर भावी पिढीला त्याचा भयंकर परिणाम भोगावा लागेल. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा हा केवळ एक नारा न राहता तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. चला आजच आपण आपल्या सुंदर वसुंधरेला वाचवण्याचा संकल्प करूया. झाडे लावू, झाडे जगू, पर्यावरण वाचवू, जीवन वाचवू.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन

अवश्यायिक बलसागर भारत हो मानवतेचा संदेश देतं अवयवदान. गैरसमज दूर करून अवयवदानासाठी सगळ्यांनीच मानसिकता तयार करायला हवी. मानवता दिनानिमित्त डॉक्टर हेमा चौधरी यांची विशेष मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीता मुतालिक यांच्या गायनात राग सुरमल्हार आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अमोल माळी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती तुषार केळकर यांची.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने समाज माध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढच्या 2-3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. त्याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पास सुविधेची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोलनाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. त्यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारने अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचं नियोजनही अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाण परिस्थिती आणि ऋतू यांसारख्या घटकांचा

अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्याची माहितीही आबिटकर यांनी दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काल दुपारी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असून लवकरच आपण पिंपळवंडी इथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. राज्य विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड दौरा आजपासून सुरू होत असून येत्या 21 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातल्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकास कामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या समितीत 15 आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रीय डीएनए आणि बायोमेट्रिक ओळख प्रणाली स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून जबाब मागवला आहे. हरवलेल्या आणि सुटका करण्यात आलेल्या मुलांची वैज्ञानिक ओळख पटवणं, त्यांचा शोध घेणं आणि त्यांची कुटुंबाशी भेट घडवून आणणं सोपं व्हावं यासाठी ही प्रणाली स्थापन करण्याचे आदेश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. श्रीलंकेत गॉल इथं खेळलेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत या जोडीने मकाऊच्या लियोंग इओक चोंग आणि एनजी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ऍडम प्रिंगल या जोडीने सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळता उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. आज सकाळी 9 वाजता नाशिकच्या पेठ तालुक्यात गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव, भुवन, एकदरे परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
मुंबईच्या पत्रसूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्रसूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रियांका चटर्जी उपस्थित होत्या. या चार जिल्ह्यात धार्मिक आणि वनपर्यटनातून रोजगार निर्मिती, कॅन्सर स्क्रीनिंग सेंटरची मागणी, बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ,

प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगाने दिले. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 दरम्यान. ए आय आर मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.65 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत. आजच्या आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं स्वागत करते. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला

0: तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. राज्य सरकारनं अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 326 अंकांची घसरण झाली आणि तो 76,910 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76 अंकांची किरकोळ घसरण नोंदवत 24,078 अंकांवर बंद झाला. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. भारताच्या 372 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव आज 206 धावांवर आटोपला. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सायंकाळचे 5:22 आणि 22 सेकंद झालेत. आता गीतसंध्या कार्यक्रमात आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातल्या गीतानं. या गाण्यात प्रेमाची सुरुवातीची हळूवार जाणीव आणि दोन मनांमधील नातं अतिशय सुंदरपणे व्यक्त होतं. ऋतिक रोशन आणि राणी मुखर्जी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं चित्रपटाच्या प्रेमकथेतील महत्त्वाचा क्षण दाखवतं. ऐकूया हे गाणं. शब्द आहेत आनंद बक्षी यांचे.

0: राहुल शर्मा यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना गायली होती लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह, श्रावण म्हणजे ओली माती, श्रावण म्हणजे भिजली धरती, श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

0: धूम चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं अभिजित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार होते प्रीतम.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: श्रोते हो, आज सायंकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त स्टेट युन या सदरात फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्रकार पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी साधलेला संवाद.

धन्यवाद. आज सायंकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली जावेद अख्तर यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार होते जीत प्रीतम आणि चित्रपट मेरे यार की शादी है

0: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

मैं प्रेम की दीवानी हूँ या चित्रपटातलं देव कोहली यांचं हे गाणं स्वरबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी आणि गायलं होतं सुनिधी चौहान, करीना कपूर आणि सहकाऱ्यांनी. श्रोतेहो, गीतसंध्या या कार्यक्रमात आत्ता आपण मुझसे दोस्ती करोगे, धूम, मेरे यार की शादी है आणि मैं प्रेम की दीवानी हूँ या चित्रपटातल्या काही शब्दरचना ऐकल्यात. गीतसंध्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 5:30 युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 5:30 युववाणी कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ.

0: यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद, सादर करते धीरज केदारी।
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, एक छायाचित्र हजार शब्दांपेक्षा अधिक बोलते असं म्हटलं जातं। छायाचित्रण ही केवळ एखाद्या क्षणाचे चित्र टिपण्याची कला नसून त्या क्षणामागील भावना, घटना, व्यक्तिमत्व आणि इतिहास जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहे। दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो। हा दिवस छायाचित्रणाच्या कलेचा, इतिहासाचा आणि जगभरातील छायाचित्रकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी महत्वाचा मानला जातो। आणि म्हणूनच मित्रांनो, आज आपल्या संगती आहेत श्रीकांत वाघ सर। सर गेली 38 वर्षे छायाचित्रण, पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम या क्षेत्रात कार्यरत आहेत। या प्रवासात त्यांनी अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, उद्योजक, विचारवंत यांच्या मुलाखती आणि फोटोशूट देखील केले आहेत। सध्या सर आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथे मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम शिकवत आहेत। सर, मी आपले स्टे ट्यून्ड मध्ये मनापासून स्वागत करते।
2: नमस्कार।
1: सर, मुलाखतीकडे वळत असताना माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या फोटोग्राफीच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि या क्षेत्राकडे वळण्यामागची प्रेरणा नेमकी काय होती, काय सांगाल?
2: जसं अनेक कलाकार हे सांगतात की अपघाताने वळलो, तर तसं माझंही खरं म्हटलं तर अपघातानेच मी या क्षेत्राकडे आलो।
1: बर,
2: म्हणजे घरची परिस्थिती तशी आर्थिक बेताची परिस्थिती होती। म्हणजे वडिलांचं निधन मी खूप लहान असताना झालं होतं, आम्ही 4 भावंड। तर मी 10वीची परीक्षा दिली साधारण 1983 वगैरे साल होतो तोय। तर परीक्षा दिल्यानंतरच आई म्हटली की आता तू सुद्धा घराला हातभार लावला पाहिजे, थोडस आर्थिक मदत तुझ्याकडून झाली पाहिजे। तर त्या काळी 150 रुपयाची एक सायकल सेकंड हँड विकत घेतली आणि मग आई म्हटली आता तू घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचा, एक पेपर टाकणी ज्याला म्हणतात, तसा व्यवसाय मग सुरू केला। त्याच्यातून अर्थार्जन होत गेलं। रोजची पेपर वाचायची त्यावेळेची सवय होती। तर त्याच्यामध्ये एकदा जाहिरात बघितली मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये फोटोग्राफीचा कोर्स आहे म्हणून, आणि माझ्या पहिल्यापासून ओढा असा होता की कलेच्या क्षेत्रात काहीतरी करायचं। कारण मी त्यावेळेला बुलबुल तरंग ते वाचवायचो, चित्र खूप काढायचो, म्हणजे पोर्ट्रेट काढायचो, लँडस्केप काढायचो, वॉटर कलर वगैरे। तर त्या दृष्टीने मला वेगळं काहीतरी करणे आयुष्यात हे त्यावेळेपासून एम होतं। तर मी म्हटलं अरे हे आपल्याला साजेचा असं काहीतरी हा कोर्स आहे फोटोग्राफीचा, फी पण कमी होती, तर त्यावेळेला अफोर्डेबल होते म्हणजे कॅमेऱ्याची किमती सुद्धा। त्यामुळे मी म्हटलं की अरे इथे जाऊन बघितलं पाहिजे ऍडमिशन मिळतंय का वगैरे। तर मग गेलो, ऍडमिशन झालं आणि संध्याकाळी होतं ते 6 ते 8। म्हणजे दिवसभर मी सगळे काम धंदा सगळं करून अर्थार्जन करून ऍडमिशन घेतलं। त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट होते तिथे कोर्स, आणि मग तो कोर्सला जॉईन झालो आणि पुढे मग लेट्स हिस्ट्री, पुढे बरंच काही काही गोष्टी त्याच्यातून घडत गेल्या।
1: सर, फोटोग्राफी शिकण्यासाठी औपचारिक शिक्षण हे किती आवश्यक आहे आणि अनुभव आणि कौशल्याच्या जोरावरही या क्षेत्रात यश कसं मिळवता येतं? कारण फोटोग्राफी हा नक्कीच स्किल बेस्ड प्रोफेशन आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: केवळ अनुभव आणि एक कलात्मक शास्त्रोक्त त्याचं प्रशिक्षण, बरेच कोर्सेस घेतलेले आहेत, बरेच विद्यार्थ्यांना शिकवलं। तर त्याच्यात आम्ही, माझं एक नेहमीचं वाक्य असतं की फोटोग्राफी ही 100% शास्त्र आहे आणि 101% कला आहे। तर हे दोन्ही बरोबर जाणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे एकमेकाला धरून जाणाऱ्या गोष्टी आहेत। जर त्यातलं शास्त्र तुम्हाला नीट माहीत असेल तर ती तुम्ही कला म्हणून नीट वापरू शकता, म्हणजे कोणतीही गोष्ट हे फोटोग्राफीच असं नाही। तर त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे का, तर मी नक्की म्हणेल की घ्यायलाच पाहिजे, म्हणजे तांत्रिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे। टेक्निकल तुम्ही शिकणं, म्हणजे तुम्ही म्हणजे कुणी ज्याला फोटोग्राफीमध्ये यायचं आहे, मग ते हौशी म्हणून येऊ द्यात, फोटो जर्नलिस्ट म्हणून येऊ द्यात, कुठल्याही क्षेत्रात, किंवा त्याला सिनेमा फिल्म मेकिंग करायचे तरी सुद्धा तुम्हाला ते टेक्निकल माहीत असेल, त्यातले वर्ड्स असतात, काही तांत्रिक शब्द असतात प्रत्येक क्षेत्रामधले, तर ते तुम्हाला माहीत नसेल तर मग त्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती करता येत नाही।
1: बरोबर।
2: आणि तंत्रावर

0: जेवढी तुमची उपमत असेल त्यानुसार मग तुम्ही त्यात कला ओतू शकता.
1: अगदीच.
0: आणि मग हळूहळू तुमचा अनुभव जसा वाढेल तसं तुम्ही तांत्रिक याच्यावरती सुद्धा मात करू शकता.
1: नक्कीच.
0: याचं एक खूप सुंदर उदाहरण यासाठी द्यायला पाहिजे. एक फोटोग्राफर नव्हते ओरिजिनली, ते पेंटर होते.
1: बरं.
0: तर सत्यम शिवम सुंदरमची फोटोग्राफी त्यांनी केली, असे ती जिनतामन ते हे घेऊन जाते बघा डोक्यावरती. तर त्यांना मग ही ऑफर आल्यानंतर मग त्यांनी फोटोग्राफी म्हणजे एक कॅमेरा घेतला आणि कॅमेरा त्यांनी ऍज अ ब्रश जसं वापरतो पेंटिंग तसं वापरला. पण काही मित्रांना विचारून की बाबा हे अपर्चर काय असतं, शटर स्पीड थोडं तांत्रिक हे घेतलं आणि मग त्यांनी ते कॅमेरा पेंटिंग सदृश ब्रश सारखं वापरला. तर तसंही करता येतं. तर सांगायचं शेवटी असं की टेक्निकली तुम्हाला नॉलेज हे असायलाच पाहिजे. मग टेक्निकल कडून तुम्ही ती कलात्मकता कशी वापरायची आता ते व्यक्ती सापेक्ष आहे, तो कशा तऱ्हेने ती तंत्र कलेकडे नेतो. त्याचं दोन्ही आहे म्हणजे याच्यात.
1: नक्कीच. सर मला पुढे तुम्हाला असं विचारायचंय की एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी. जसं मी सुरुवातीला म्हटलं की एव्हरी फोटोग्राफ टेल्स अ स्टोरी, तर तुम्हाला काय वाटतं एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी, आणि पूर्वी फोटोग्राफी आणि आता डिजिटल फोटोग्राफी आहे ज्याविषयी आपण आताच बोललो, तर यामुळे कोणते चांगले आणि वाईट बदल या फोटोग्राफी उद्योग क्षेत्रामध्ये घडून येत आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं?
0: पहिला प्रश्न असा आहे की म्हणजे कोणते आवश्यक गुण म्हणता येतील आपल्याला फोटोग्राफरचे, की चांगला फोटो चांगली फोटो स्टोरी कशी निर्माण होऊ शकते. आणि एक फोटो टिपला की ती एक प्रकारची हिस्ट्री होऊन जाते, कारण परत तसा क्षण येण्याची शक्यता कमी असते.
1: बरोबर.
0: तर मी स्टुडंटला शिकवतानाही एक वाक्य नेहमी सांगतो, साहिर लुधियानवी आमचे दैवत आहेत, मोठे कवी शायर गीतकार होते, तर त्यांचं एक वाक्य आहे, क्यू देखे उस दुनिया को दुसरो की नजर से हम, क्यू देखे इस दुनिया को दुसरो की नजर से हम, ले देखे अपने पास एक नजर ही तो है, ले देखे अपने पास एक नजर ही तो है. तर प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अशी एक नजर असते किंवा ती असावी. जर ती स्वतःची एक नजर असेल तर तो मग समोरची काही घटना आहे, जो काही प्रसंग, जो काही दृश्य आहे, तो त्याच्या नजरेने वेगळं टिपू शकतो. तर एखाद्या कार्यक्रमात काय होतं की जेवढा मोठा कार्यक्रम तिथे तेवढे जास्त फोटोग्राफर असतात. तर मला आठवतंय की आळंदीला साहित्य संमेलन होतं, शांता शेळके अध्यक्ष होत्या, तर शांता शेळकेंची मैत्रीण म्हणजे लता मंगेशकर, तर ती पण होती, म्हणजे तिने शांताबाईंनी लता मंगेशकरांनाही बोलवलं होतं, आणि शरद पवार पण होते उद्घाटक. आणि अर्थात त्यावेळेची ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती त्यावेळेला, तर त्याच्यातून तुम्हाला ती स्टोरी पण मिळवायची, ते दीप प्रज्वलनाचा चांगला फोटो पण घ्यायचा आहे, सगळे चेहरे आले पाहिजेत स्टेजवरचे. आता एखाद्याचे अपर्चर यावेळेला 8 असेल, दुसऱ्याने 11 ठेवला असेल, एकाने 5.6 ठेवला असेल, प्रत्येकाचा शटर स्पीड वेगळा असेल, अँगल वेगळा असेल.
1: बरोबर.
0: कुणाला शरद पवार व्यवस्थित दिसत असतील, कुणाला लता दीदी व्यवस्थित दिसत असतील, पण प्रत्येकाला म्हणजे तो फोटो चांगला मिळवण्याची आस असतेच. अजून एक उदाहरण सांगेल मी इथलंच, FTIच आहे अमोल पालेकरांचं. तर त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, म्हणजे बरेच जण होते, तरी 7-8 फोटोग्राफर असतील. तर त्यावेळेला मी फोटोग्राफी करत होतो म्हणजे प्रेससाठी. तर त्याच्यात आम्हाला अशी सवय असायची की ऑफबीट फोटो, की जे इतर पेपरमध्ये छापून येणार नाही ते आपलं पेपरमध्ये आला पाहिजे. तर मी एक अँगल असा केला की मी अमोल पालेकरांच्या मागे गेलो आणि अमोल पालेकर बोलतायत, माईक दिसतोय आणि ऑडियन्स दिसतंय, असे फोटो काढले मी. पण दुसरे एक दोघं फोटोग्राफर होते, त्यांनी सेम माझी कॉपी केली.
1: अरे.
0: आता माझी कॉपी केल्यामुळे मग माझी ती अपबीटपणा गेला ना निघून. मग अजून एक गुण म्हणजे पेशन्स, संयम हा प्रचंड, आणि प्रतीक्षा करणे त्या क्षणाची. मी म्हटलं नाही, मला अमोल पालेकर आणि विद्यार्थी अपबीट फोटो हवाच आहे. मी एकटा थांबलो होतो, कार्यक्रम संपल्यानंतर FTIच्या आवारात अमोल पालेकर बाहेर आले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारत होते. तर मी विद्यार्थ्यांचं पाठ मोरीत अशी फक्त डोकी घेतली आणि त्या डोक्यांमधून अमोल पालेकरांचा चेहरा दिसतोय आणि ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, असा फोटो मी घेतला आणि मग तो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आला. तर मग त्याची ती वाहवा होणे आणि अरे क्या बात आहे, म्हणजे इतर पेपरमध्ये एकदम साधा सिम्पल तो बोलतोय स्टेजवरून असे फोटो, आणि माझा फोटो एकदम वेगळा.

0: तर असे तुम्हाला ते पेशन्स म्हणजे प्रतीक्षा करण्याची सवय संयम असायला पाहिजे.
1: सर पुढे आपण वळूयात फोटोग्राफी सोबत व्हिडिओग्राफी एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट क्रिएशन यासारखी कौशल्ये शिकणे हे तरुणांसाठी आपल्या युवक मित्रांसाठी किती फायदेशीर ठरू शकतं याविषयी आपलं मत काय?
0: नक्कीच नक्कीच. आता आम्ही ज्या काळात होतो तेव्हा म्हणजे फिल्म फोटोग्राफी हाच त्यावेळेला विषय होता, पण एका दृष्टीने खूप वाश झालं फील्ड म्हणजे फोटोग्राफीमध्ये. डिजिटल युग ज्याला म्हणतो आपण तर ते DSLR म्हणजे पूर्वीच्या कॅमेऱ्याला आम्ही SLR म्हणायचो, सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा. तर तो आता DSLR म्हणजे डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा असं त्याचं नवीन नामकरण झालेलं आहे. एक कॅमेरा म्हणजे तुम्ही त्याचं PhD करू शकता एवढी फंक्शन्स आता तुमच्या त्या कॅमेऱ्यामध्ये आहे. आमच्या पूर्वीच्या कॅमेऱ्यामध्ये काय नाही, शटर स्पीड, ॲपरचर आणि तो काय ISO म्हणजे ते सुद्धा ते रोलमध्ये यायचा, रोल टाकायचा. आता ISO ही त्याच्या कॅमेऱ्यामध्येच, सगळं त्याच्यामध्येच आहे. इतकं फास्ट एक कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला करता येऊ शकतो की स्काय इज द लिमिट. याचं कारण असं आहे की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करताय, म्हणजे तुम्ही फिल्म मेकिंग करताय का, तुम्ही फूड फोटोग्राफी करताय, पोर्ट्रेट फोटोग्राफी करताय का, मॉडेलिंग करताय, तर त्या त्या फील्डनुसार त्याच्या कॅमेऱ्यामधली जी फंक्शन्स आहेत ती तेवढीच तुम्हाला उपयोगी येतात. मग सगळीच फंक्शन एकानेच वापरावी किंवा वापरली जातील त्याच्याकडून याची शक्यता खूप कमी आहे. पण ती माहिती असायला पाहिजे किमान. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी की आम्ही जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांनी सांगतो की माल फंक्शनिंग हा एक प्रकार आला AI मुळे वगैरे, की चेहरे बदल करणे वगैरे, तर याच्यापासून मात्र तरुणांनी दूर राहायला पाहिजे. तर एडिटिंग हे आम्ही नेहमी सांगतो, मी पूर्वीही सांगायचो की जेवढं आवश्यक आहे तेवढंच केलं पाहिजे. अति एडिटिंग केलं तर त्या ओरिजिनल फोटोमधली सगळी गंमत निघून जाते, म्हणजे त्यात एक प्रकारचा कृत्रिमपणा येऊ शकतो. म्हणजे जी कॅन्डिड कॅन्डिड आता ते जो शब्द प्रचलित झाला, तर कॅन्डिड म्हणजे आम्ही त्या काळेला म्हणायचो नॅचरल फोटो. तर ती नॅचरलनेस मध्ये जो गोडवा आहे, जे सौंदर्य एस्थेटिक ज्याला म्हणतो इंग्लिश आजच्या भाषेमध्ये, तर ते सौंदर्य नॅचरलमध्ये आहे. तर एखाद्या गोष्टीचं फार एडिटिंग करण्यामध्ये पॉईंट नाही, निदान फोटोमध्ये तरी मी म्हणतो, आणि व्हिडिओमध्येही तसंच आहे. पण ही जी सगळी स्किल आहेत ती नवीन व्यवसायासाठी आणि फोटोग्राफीतून आणखी वेगळं, म्हणजे एखादं शॉर्ट फिल्म बनवू शकतो त्याच्यातून. तर जसे आता काही अष्टपैलू असतात, जसे पु ल देशपांडे, किशोर कुमार, की सगळं ते करायचे, हे पण ते पण, गाणे पण, अभिनय पण, तसंच एखादा फोटोग्राफर करू शकतो. फोटोग्राफी पण करतोय, शूटिंग पण, व्हिडिओ शूटिंग पण तोच करतोय, अँकरिंग पण तो करतोय. पण अशी उदाहरणं कमी आहेत, पण करता येऊ शकतं नक्कीच.
1: आणि ते शिकणं सुद्धा एक स्किलच आहे आणि त्याचाही उपयोग होऊ शकतो.
0: होऊ शकतो, हो.
1: पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम यांचा परस्पर संबंध कसा आहे? फोटो जर्नलिझम म्हणजे नेमकं काय आहे? आणि या क्षेत्रामध्ये करिअर जे तरुण तरुणी करू इच्छितात तर त्यांच्यामध्ये कोणती कौशल्ये असणं आवश्यक आहे? कारण तुम्ही देखील त्याच बॅकग्राऊंड मधले आहात, तर तुम्ही काय गायडन्स कराल?
0: गेली म्हणजे 1988 ते आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 38 वर्ष पत्रकारिता आणि फोटोग्राफी असं दोन्ही सायमल्टेनियसली करतोय. की मी दोन्ही कोर्सेस केले, लेखनाचं पण म्हणजे फोटो जर्नलिझम पण पदवी का केली आणि फोटोग्राफी पण शिकलेलो आहे. तर एक तर चित्रकार असल्यामुळे फोटोग्राफी शिकलो आणि मी कवी असल्यामुळे गझल वगैरे लिहित असल्यामुळे लेखनाची ती आवड होती. तर त्याच्यात आणखी वाट काय करता येईल म्हणून मी जर्नलिझम केलं. आणि त्या दृष्टीने मग मी माझा प्रवेश लवकर झाला त्यामुळे, कारण दोन्ही स्किल माझ्याकडे होत्या. ते प्रशिक्षणामुळे काय होतं, खाचा खोचा तिथल्या समजतात आणि मग पुढे तुमच्या जी काही कल्पना शक्ती ती नंतरचा भाग आहे. पण ते खाचा खोचा कळल्यामुळे उलट तुम्हाला तुमच्या कलात्मकतेला जास्त वाव मिळू शकतो. फोटो जर्नलिस्ट म्हणजे कॅमेरा म्हणजे आहे तोही जर्नलिस्टच असतो. म्हणजे त्याला ती आम्ही ज्याला म्हणतो की न्यूज सेन्स ज्याला म्हणतात, तो न्यूज सेन्स त्याला असावा लागतो. फोटो जर्नलिस्ट एकदम अष्टावधानीने अलर्ट असावं लागतं सतत, की काय घडतंय ते पटकन टिपायचंय. एक सेकंदही तुम्ही उशीर लावला की तो तुमचा शॉट जाण्याची शक्यता असते.
1: सर पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म्स आहेत, तर या सगळ्या गोष्टींमुळे फोटो जर्नलिस्टच्या कामाचे स्वरूप कसे बदलले आहे?
0: काय होतं की खूपच

0: हे डिजिटल युगामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड खूप वेगाने आता बदलत आहे की सतत इतके बदल होत असतात की ते सतत अपडेट राहावं लागतं. म्हणजे डिजिटली तुम्हाला त्या गोष्टीची सतत नवीन नवीन नॉलेज घेत राहावं
1: घेत
0: लागतं.
1: राहावं लागतं.
0: पण एका दृष्टीने असा फायदा झालेला आहे याच्यामध्ये, आपण म्हणतो ना की जिथे समस्या आहे तिथे संध्या असते. उलट डिजिटल युगामुळे काही कामं कमी झाली तर काही कामं वाढली, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. त्याचे ड्रॉबॅक पण आहेत आणि फायद्याच्या पण गोष्टी आहेत. समजा तुम्ही लग्नाचे प्रिंटआउटच नाही काढले, अल्बमच नाही बनवला, म्हणजे हार्ड कॉपी त्याची जर तुमच्याकडे
1: बरोबर.
0: प्रिझर्व केली नसेल किंवा निदान पेन ड्राईव्ह येणं फोटोग्राफरने दिला तुम्हाला तर त्याचे तुम्ही तीन चार ठिकाणी ठेवा, म्हणजे हे खर्च वाढलाच ना. म्हणजे उलट
1: अगदी
0: पूर्वीचं स्वस्त होतं, एकच अल्बम बनवला की तो 20 वर्ष 50 वर्ष बघितला जायचा. पण आता हे करप्ट होणे, फाईल करप्ट होणे हा एक डेंजर प्रकार आहे. 150 फोटो काढले तर त्यातले महत्वाचे 40-50 फोटोचा तरी तुम्ही अल्बम
1: बरोबर.
0: करून ठेवला होय.
1: आणि सर, या सगळ्यामध्ये आता डिजिटल मीडिया जसं वाढलंय, तर यामध्ये नैतिकता म्हणा किंवा एक प्रायव्हसी ज्याला आपण म्हणतो, तर याचा देखील खूप प्रश्न येतो. खूप फोटोज अपलोड होतात वेबसाईट्सवरती म्हणा किंवा एकूणच इंटरनेटवरती, तर फोटो जर्नलिझममध्ये काम करताना नैतिकता, सत्य आणि संवेदनशीलता, तर याचे देखील काय महत्त्व आहे तुमच्या दृष्टीने, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, जसं आता आपण बोललो की डिजिटलचे त्याचे ड्रॉबॅक आहेत, तर आता आणखी AI आलंय,
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये ते चेहरे बदलणे हे करणे असे खूप
1: हो
0: गोष्टी येत आहेत. तर त्यामुळे सुद्धा आता महिला किंवा मुली सुद्धा कित्येक वेळेला फोटो द्यायला वगैरे घाबरतात, किंवा त्यांनाही अलर्ट केलं जातं की सोशल मीडियावर फोटो टाकू नका, तुमचे
1: हो
0: तुमचे फोटोचा मिसयूज होऊ शकतो. तर फोटो जर्नलिस्टनी किंवा फोटोग्राफरनी यापासून दूर राहायला पाहिजे. निदान आपण त्याच्यात नाही आहोत ना, किंवा आपण त्या गोष्टी न करणे हे चांगलं आहे, तर ती नैतिकता पाळणं अत्यावश्यक आहे.
1: अगदीच. म्हणजे जसं आपण पहिलं देखील म्हटलं की जितकं अपडेट होत आहे तितके त्याचे ड्रॉबॅक्स देखील
0: ड्रॉबॅक
1: आहेत,
0: आहेत.
1: आणि आपण फक्त ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच घेणं गरजेचं आहे.
0: हो,
1: सर, मला मुलाखतीमध्ये पुढे जात असताना तुम्हाला असं विचारायचं आहे की मोबाईल फोटोग्राफी आणि प्रोफेशनल फोटोग्राफी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हल्ली तर सगळेच जण फोनमध्येच फोटोज काढतात, तर या ज्या दोन फोटोग्राफीज आहेत, तर यामध्ये मूलभूत फरक काय आहे? आणि आज AI आणि मोबाईल कॅमेराच्या काळात प्रोफेशनल फोटोग्राफीची गरज आणि महत्त्व हे कसं टिकून आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: बहुतेक लोकांच्या खिशाला असं पेन लावलेला असतो, याचा अर्थ ते लेखक नाहीयेत.
1: बरोबर.
0: तर तसंच मग तुमच्याकडे मोबाईल असो नाही ते DSLR असो, म्हणजे तुम्ही फोटोग्राफर आहात असं नाहीये. तुम्ही जसं म्हटलं की मोबाईल, तर मोबाईल फोटोग्राफी आणि DSLR फोटोग्राफी याच्यामध्ये प्रचंड प्रचंड फरक आहे. मोबाईल फोटोग्राफीमध्ये आजच्या घडीला तरी बऱ्याच लिमिटेशन्स आहेत की त्याचे ग्रेन्स फाटणे किंवा मोठे एनलार्जमेंट करता येत नाहीत,
1: बरोबर.
0: तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की झूम इन झूम आउट या गोष्टीमध्ये मर्यादा पडतात, वाईड अँगलमध्ये मर्यादा पडतात. तर या गोष्टी तुम्हाला DSLR मध्ये या गोष्टी होत नाहीत, लिमिटेशन एवढी नसतात. तुम्हाला भारी काम करायचं, क्वालिटेटिव्ह काम करायचं दर्जेदार, तर मात्र तुम्हाला डिजिटल कॅमेरा म्हणजे DSLR घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं काम करता येऊ शकतं. मोबाईलमध्ये लिमिटेशन्स येतात, तो जसा असेल तसा तुम्हाला वापरायचा आहे.
1: बरोबर.
0: आणि डिजिटल कॅमेरामध्ये तुम्ही मॅन्युअली फोटोग्राफी करू शकता की तुमच्या मननुसार कॅमेरा वागणार आहे.
1: बरोबर.
0: शेवटी फोटोग्राफी आपण असं म्हणतो ना, कलात्मकता, भावना
1: बरोबर.
0: आणि कम्युनिकेशनचं साधन आहे. मी फोटोमध्ये
1: अगदी
0: काय आहे ते नाट्य सुद्धा आहे, वक्तृत्व सुद्धा आहे, संगीत सुद्धा आहे, नादमयता आहे, भावनात्मकता आहे. तर ती सगळी एका फोटोमध्ये तुम्हाला व्यक्त करायचं आहे, तर तिथे मात्र मग तुम्हाला तो डिजिटल कॅमेराच उपयुक्त
1: उपयोगी
0: आहे.
1: पडतो. सर, तुम्ही गेली 38 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात आणि आपण विद्यार्थ्यांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी शिकवत आहात. आजच्या तरुणांच्या कौशल्यांमध्ये आणि त्यांच्या दृष्टिकोनामध्ये कोणता बदल घडलाय असं तुम्हाला वाटतं?
0: तर हे अगदी संख्यात्मक 100% सगळेच एक साथ असेच आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पण मोठा बदल म्हणजे पेशन्स खूप कमी झालेले आहेत,
1: बर.
0: कारण आत्ताचे युग एकदम फास्ट झालेलं असल्यामुळे पटकन सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत, पटकन नॉलेज मिळायला पाहिजे असे, म्हणजे ती घाई खूप असते.
1: बरोबर.
0: पण 2 महिने सुद्धा शिकायला पाहिजे विद्यार्थी.

0: त्यांना अरे बापरे एवढं कशाला शिकायचं, तर थोडीशी पेशन्स ठेवणं, म्हणजे सगळेच नाही म्हणते मी, पण बहुतांशी पेशन्स कमी झाला, म्हणजे फास्ट कसं नॉलेज त्यांना ग्रहण करायचंय, तर तो एक भाग झालेला आहे. आणि आणखी एक गोष्ट की व्हिज्युअलायझेशन, म्हणजे समोर जे घडतंय ते आता यानंतर काय घडू शकेल ही एक त्याच्यामध्ये ती पॉवर असावी लागते चांगल्या कलाकारा म्हणजे सगळ्याच कलाकारामध्ये ऑब्झर्वेशन, तर ते त्याच्यामध्ये आलं तर तो एक गुण आत्मसात करणे. आणि शिकण्याची की थोडं थांबवून एखादी गोष्ट नीट आत्मसात करणे, पेशन्स ठेवून संयम ठेवून, तर म्हणजे आजची तरुण पिढी म्हणजे आमच्याही पेक्षा खरं तर फास्ट आहे, लवकर करतात ते आत्मसात, पण थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि लगेच यश मिळेल याची खात्री अजिबात नाही आहे याच्यामध्ये, तुम्हाला काम करत राहणे हा एकच पर्याय त्याच्यात.
1: सर, मुलाखतीच्या शेवटच्या दोन प्रश्नांकडे आपण आलोय, तर त्याच धर्तीवरती मला तुम्हाला असं विचारायचंय की फोटोग्राफी, पत्रकारिता, मास कम्युनिकेशन आहे, याचे शिक्षण जे विद्यार्थी घेतात, तर या विद्यार्थ्यांसाठी पुढचे 5 वर्ष 10 वर्ष किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोणत्या नव्या संधी उपलब्ध आहेत आणि ते काय काय करू शकतात, तर याविषयी तुम्ही काय गायडन्स करू शकाल?
0: हा, मगाशी जसं म्हटलं की हे फील्ड सतत बदलत राहत आहे,
1: बरोबर,
0: तर याच्यामध्ये संधी आहे खूपच, काय इज द लिमिट असं म्हणतो आपण, तर तसं विषय खूप आहेत, म्हणजे डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आहे किंवा शॉर्ट फिल्म मेकिंग आहे, या गोष्टी ते करू शकतात, स्वतःचं चॅनेल सुरू करू शकतात, मालक होण्याची संधी त्यांना आहे, मग त्याच्यातून अनुभव प्रचंड मिळतात. मग एखाद्याला वाटलं की नाही नाही मी फोटोग्राफी चांगली करतो तर मी फोटोग्राफीच करेल, मी व्हिडिओ शूटिंग नाही करणार, हा पण व्हिडिओचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर तसं हे तुम्हाला फ्लेक्झिबल असणं हे फायदेशीर ठरतं.
1: आणि मला असं वाटतं की हल्लीच्या जगामध्ये तुम्ही जितकं जास्त फ्लेक्सिबल असाल किंवा जितके जास्त स्किल्स तुम्ही अक्वायर करता
0: तेवढं तुम्हाला फायदा आहे,
1: तुमच्याकडे आहे तितका तुम्हाला फायदा आहे. सर, मुलाखतीचा शेवटचा प्रश्न आपला, सर फोटोग्राफी हा केवळ छंद न राहता सक्षम करिअर कसा बनू शकतो? आपल्या प्रदीर्घ अनुभवातून फोटोग्राफी क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या आजच्या तरुणांना, आपल्या युवक मित्रांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता?
0: एक तर आवड पाहिजे, पॅशन पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर याच्यामध्ये तर प्रचंड असायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: हॉबी म्हणून सुद्धा जर तुमच्याकडे ओरिजिनली म्हणजे भरपूर पैसे आहेत गाठीशी, तर तुम्ही हॉबी म्हणून सुद्धा यांच्यात आणखी पैसे कमवू शकता. ट्रेकिंगला गेलेत, किल्ल्यांचे फोटो काढलेत, तर असं पण करता येऊ शकतं की म्हणजे छंद म्हणून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पैसे कमवू शकता, नाव कमवू शकता. आणि असं म्हणतात ना की एकदा तुमचं नाव झालं ना की मग पैसे आणि काम तुमच्या मागे पळत येतं. तर आणि फोटो जर्नलिझम मध्ये एक फायदा असा होतो की आपलं नाव छापून येतं की एक वृत्तपत्र 1 लाख कॉपी 2 लाख कॉपी छापतात आणि त्याच्यात खाली आपलं नाव येतं की छाया श्रीकांत वाघ किंवा पिक्चर बाय श्रीकांत वाघ, असं खूप भारी वाटायचं. म्हणजे ग्लॅमर एक प्रकारचं, पैसे एक वेळ थोडे कमी असतील, मग ते ग्लॅमरमुळे काय होतं की इतर कामं तुम्हाला मिळू शकतात. एका ठिकाणावरून समजा कमी पैसे आले तर त्याच्यामुळे 4 कामं येतात, हा फोटो कुणी काढलाय वा एवढा भारी फोटो आहे. तर असंही होतं, म्हणजे युवकांना हेच मी सांगेल की प्रचंड पेशन पाहिजे, पॅशन पाहिजे, किती एक गोष्ट करायची म्हणजे करायची, तर लगेच यश मिळेल याच्या मागे न धावता ती सतत करत राहणे, आणि ती तुम्ही जेवढी पॅशनेटली करत राहाल तर यश नक्की मिळू शकतो, एक ना एक दिवस ते मिळणार आहे. आणि जी गोष्ट कराल त्याच्यातलं पूर्ण जेवढं जास्ती नॉलेज मिळवता येईल, आणि आज तर नॉलेजला काय म्हणजे काय तुम्ही नुसतं क्लिक केलं की ते तुमच्या पुढे हजर आहे, खरं नॉलेज पुस्तकात तुम्हाला 100% मिळणार आहे. तुम्ही पुस्तक वाचणं किंवा मूळ ग्रंथ मूळ जिथे आहे तिथे पोचणं गरजेचं आहे, तर हे सांगण्यासारखी गोष्ट की वाचन केलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, समाज वाचला पाहिजे, जग वाचलं पाहिजे. वाटले तुम्ही कॅमेरा जो आहे तुमचा DSLR तो बॅग मध्ये ठेवा आणि शहरभर फिरा, नुसतं ऑब्झर्व करा कुठं काय दिसतंय काय आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे हा इन्सिडेंट आता घेणं आवश्यक आहे, मग त्यावेळेला कॅमेरा बाहेर काढा आणि मग तो फोटो तुम्ही टिपा. फोटोग्राफरनी सुद्धा रियाज करायचं म्हणजे काय, तर ते मी आता जे सांगितलं ते तुम्हाला नजर पाहिजे आणि आत ती उर्मी पाहिजे की मला हे घ्यायचंय, तर असं बऱ्याच गोष्टी सांगता येतील की हे जर केलं तर नक्की त्याच्यामध्ये यश मिळू शकतं.
1: मित्रांनो, काळ पुढे जात असला तरी छायाचित्रे भूतकाळातील

0: आठवणी वर्तमानात जिवंत ठेवतात आणि पुढील पिढ्यांना इतिहासाच्या दृश्याची ओळख करून देतात. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात कॅमेरा उपलब्ध असला तरी उत्तम छायाचित्रणासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसते. त्यासाठी निरीक्षण शक्ती, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि योग्य क्षण टिपण्याची दृष्टी आवश्यक असते. त्यामुळे जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने छायाचित्रांकडे केवळ सुंदर प्रतिमा म्हणून न पाहता त्या प्रतिमेमागची कथा, भावना आणि वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करणे हीच या दिवसाची खरी जाणीव ठरते. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपला अमूल्य वेळ दिलात, गायडन्स आमच्या युवक मित्रांसाठी दिलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
1: थँक्यू, धन्यवाद.
0: चला तर युवक मित्रांनो, मी स्वराली आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवकांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

झपाटलेला दोन या चित्रपटातली गुरु ठाकूर रचित लावणी आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते अवधूत गुप्ते आणि गायक कलाकार वैशाली सामंत आणि सहकारी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नटरंग चित्रपटातली लावणी. शब्दरचना पुन्हा एकदा गुरु ठाकूर यांची. संगीतकार अजय अतुल.

श्रोते हो, उद्या गुरुवार 20 ऑगस्ट 2026. आमची उद्याची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:55. 6:05 मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी. शेतकरी बंधूंसाठीच्या दैनंदिन सूचनापत्रात आपण ऐकू शकाल जमिनीची धूप होण्याची कारणं. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर रुपेश पाटील यांनी सांगितलेली माहिती. तर 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर

योगेश महाजन यांनी सांगितलेली माहिती. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद तर 7:50 अनुरूप विवाह संस्था हे दोन प्रायोजित कार्यक्रम. 7:55 भावधारा. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात अदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पल्लवी गोडसे. सादर करते विवेक पानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात मासिक पाळी आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी डॉक्टर शुभांगी बेडेकर यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आरोग्य संवाद या मालिकेत मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांची मुलाखत आणि जागर आर्थिक साक्षरतेचा व्यवसायातील ताळेबंद याविषयी प्रीती राजतेकर यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात सौम्या कंटक यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची उद्याची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5:00. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये प्रासंगिकमध्ये सद्भावना दिवस यात पुण्यातील अमोल मीराची गोष्ट. सांजवेळ ही मालिका आणि अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार मौक्तिक काटे यांची मुलाखत. 6:10 गीतबहार कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 6:40 मावळतीचे रंग कार्यक्रम संवाद लेखन ज्योती मुळे यांचं आणि यामध्ये सहभागी विद्या तावडे रोहित देव आणि रुचा गद्रे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसान वाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:15 सुगम संगीत. 7:15 स्पॉटलाईट. 7:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साईट्स आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग यमन आणि राग हमीर. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोते हो आता आपण जाणून घेतली आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 6:35 झालेत. आनंद घेऊया लोकसंगीताच्या कार्यक्रमाचा.

0: मावशे
1: बोला
0: मावशे आज 16,000 गवळणींचा मेला मिळून मथुरेच्या बाजारात चाललाय.
1: वय
0: मावशे तुला ठावा हाय
1: काय
0: ज्या वेळेला आपण शिकार करायला गेलो
1: होय परवा होलीच्या मुहूर्तात पारत करायला गेलो
0: गेलो ना
1: गेलो
0: त्या वेळेला माझ्या हातात काय होतं
1: त्या वेळेला तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती.
0: हा बंदूक होती ना
1: होती
0: मग बंदुकीच्या नलीतून जवा गोली सटकली तवा काय झालं
1: परतीच पडद्याच्या पायाची नली फुटली.
0: मग एवढं ठावा असून सालू बाजाराला कशी नाही आली
1: सालू बाजाराला आली नाही
0: आली तूच हाली मार आणि तिला बोलावून घे
1: आत्ता बोलावतो.

0: मधु खामकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नमन आत्ताच आपण ऐकलं.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली रचना आत्ताच आपण ऐकलीत. गायक कलाकार होते परशुराम तायवाडे आणि सहकारी.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह. श्रावण म्हणजे ओली माती. श्रावण म्हणजे भिजली धरती. श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

0: पर झालं काय एवढं रडायला?
1: माझा हाल वनवास बघून सारं गाव हसतंय तुम्हासनी.
0: का त्यांच्या बाच काय खाल्ले का काय हसायला?
1: कवा कळायचं तरी तुम्हासनी?
0: मला नाहीये तुझं पटत.
1: नाहीच पटायचं. तुम्ही आपलं तेलाच्या बैलावानी राबून आईच्या हातावर पगार आणून द्या आणि ती घालून दे लेकिसनी शेळीवानी चारा. तुम्ही निघालायचा नाव नाव वाढत. तुमच्या अंगाकडे बघितलं की काळीस कस झरझर तया.
0: अग अंग म्हणून काम केल्या बघार पोट भरल कस कारभारणी?
1: असं काय लागतंय आमच्या दोघांच्या पोटाला? माझ्या आईबाच्या घरात हिंडून फिरून शाल खाल्लं तरी सपायचं नाही. एका महिन्यात तुमची तब्येत कशी सुधारती ते बघशिला मग.
0: असं काय काय घालणार आहेस मला?
1: माझ्या आईबाईच्या घरात मला काय कमी आहे ऐकून तरी घ्या.

0: आणि खुराक मिळाल्यावर मग काय कारभार नाही. तालमीत रोज मी जाणार, कुस्ती मेहनत करणार, हिंडून फिरून खाणार आणि राजावाने डुलणार. होई पर कारभार नाही, तुझी आई ठेवून घेईल ना आमासनी.
1: माझ्या आईचं पाहिजे कशाला? तुमच्या आईवानी खाली खायला घालून वाल लात मारणारी नव माझी आई तर हातातल्या खोडावानी छेलील तुमासनी.
0: बर तर मग चल जाऊ.
1: आता कस बोललासा बर, नवरा असावा तर असा
0: आणि बायको असावी तर अशी दोघ.

0: कारभारनी सासूच्या घरात आल्या बसन चांगलं पहिलवानी खुराक मिळालं मला. दिसभर कामातन कंबार वर नाही माझी, पोटावरी राहिल्यासारखं झालंय मला. सासू तरी आरतुऱ्याशिवाय बोलव ना.
1: काहीतरीच बोलायचं, जावा ना दिला कापडे धुवाया. दमा आई, अग आई, अग साबण कुठं आया?
2: नदी काची चिखल माती लाव जा म्हणावा, साबण लावतोया. कुठल्या डॅलिशीत राहिवाय हो, जावयाचं पदक आलं ह्याला.
1: आई ते बाहेर आहेत, जरा हळू बोल की.
2: ए त्याच द्या तुला का मला, आई बापा संग भांडून बायकोच्या तालावर फिरणारा नवरा नवा. जत्रातला भावरा फिरविल तसा फिरवतोय. वर्षातलं एकदा शंकर निगवराय आली तर एक दिस राहतात, आणि तुम्ही बसलाय असं की हरियाळीची मुळी खाऊन.
0: काय झालं काय मामी?
2: कवा तुझं डोळा उघडतील तवा दिसल.
0: मामी तुमच्याकडे काय नाही बघा, हिच्याच अंगात तिडा आया.
2: मग तुला तो तिडा निघत नाही का? तू कोण बापे आहेस का फप्पाई? घर फोड्या लिखित तोंड बघू नये. लेख बघावी नांदली आणि सून बघावी जाणतली.
0: मामी मला नाही नाही त्या चाड्या सांगून इकडे आणलं बघा.
1: मीच आणलं होय, माझच पाप. तुम्ही नाही म्हटलं असता तर काय उचलून आणलं असत.
2: ऐक जावया, कशी वळ्या लागली अशी अवया. नारळ ठेव आणि पर पाया, अजून तरी अक्कल येऊ दे.
0: मामी मी आता काय करू, आई पुढे तोंड घेऊन जायची लाज वाटते.
2: अरे अरे, जलम देणारी माता म्हणजे समिंदर आहे समिंदर. तिच्या पोटा

0: काय खपत, आईचं आतडं टकलंच असत. माय लेकराची ताटा तूट कुणी करू नये, माझही पोट पाणी पिकले बाबा.
1: मामी मामी तुम्ही मी मला अक्कल देणारी आई थायचा, मी जातो.
0: बाबा र माझ्या वासरा तू, आता मात तर माझा जावा शोभतच खरा. तुला अक्कल याया पायी नाही नाही ते मी काम सांगितलं म्हणून राग धरू नकोस बर का बाळ. अग ए घर फोडे, जा आपल्या नवऱ्या संग.
2: आई मी कवा नाही म्हटलं.
0: मला नाही तुझं गौर वाटत. सासू सासरा दीर जावा संग गोडीने राहून त्यांचा आशीर्वाद घेऊन मायाराला येशील तेव्हा तुला माझी लेख म्हणून पोटासंग धरून आयार मायार करीन. जा
1: मामी, जातो मी.

दामोदर विटावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. ही रचना स्वरबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. लोकसंगीताचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

11:43 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सायंकाळचे 7 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदार यादीत असूनही SIR मध्ये नसलेल्या मतदारांना शोधून सुधारित यादीत त्यांची नावं यावीत यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र

चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केला आहे. ते आज नाशिकमध्ये नाशिक आणि मराठवाडा विभागातल्या भाजपा आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या बैठकीत बोलत होते. मतदार यादीतून कुणाचंही नाव वगळलं जाऊ नये या दृष्टीनं मतदारांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रं बीएलओंकडे जमा करावीत असं आवाहनही यावेळी अन्य मान्यवरांनी केलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला एक महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. यापुढे नवीन परवाना आणि बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच बॅज दिला जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. वैध विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. नीट यूजी फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागानं घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा

0: बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या साधुग्राम उभारणीसाठी केवळ अत्यावश्यक आणि अपरिहार्य परिस्थितीतच झाडं तोडली जातील असं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होत्या. पंचवटीमध्ये तपोवनात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारलं जाणार असून त्यासाठी सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागात होणारी वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड होताना दिसली तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं, त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव 40 गाव रस्त्यावर एसटी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात 2 वृद्ध महिलांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले. आज सकाळी 10:15 सुमाराला हा अपघात झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमान असलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका, पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सायंकाळचे 7:11 आणि 8 सेकंद झालेत.

0: श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत खरीप पिकांवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री वरणकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका सायंकाळी 7:30 वाजता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.
1: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स.

0: महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत। सायंकाळचे 7:15 वाजतात। आता वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मुंबईत नुकतंच इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात झालेल्या चर्चेमध्ये भारत अमेरिकेदरम्यान आर्थिक संबंधांना चालना मिळालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. बदलत्या जागतिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रातील दोन्ही देशांची भागीदारी कशी वाढणार यावर या संमेलनात मंथन झालं. या संमेलनाविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि या संमेलनाचं फलित समजून घेण्यासाठी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रादेशिक अध्यक्ष राघवेंद्र पोंक्षे यांच्यासोबत केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.
1: सर, मुंबईत मंगळवारी आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्दिष्ट काय सांगाल आणि अधिवेशन भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीसाठी किती महत्वाचं होतं?
2: इंडो अमेरिकन चेंबरचे नॅशनल कन्व्हेन्शन 2026 मुख्य उद्देश भारत अमेरिका संबंध केवळ गव्हर्नमेंट लेवलला ठेवण्यापेक्षा ते अधिक सखोल, व्यावहारिक आणि इकॉनॉमिकली सस्टेनेबल रिलेशनशिप कडे नेणे हा होता. धोरणकर्ते, मुत्सद्दी, उद्योग जगतातील नेते, गुंतवणूकदार आणि इनोव्हेटर्स यांना व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान भागीदारी आणि जॉईंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट यामध्ये ठोस संधी ओळखता याव्यात यासाठी हे संमेलन एक व्यासपीठ म्हणून आखण्यात आले होते. याची तीन प्रमुख कारणे आहेत. अधिक भक्कम पुरवठा साखळी उभारणे म्हणजे सप्लाय चेन. जागतिक उद्योग आपल्या पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणून त्या अधिक सुरक्षित करण्याकडे वळत आहेत. फार्मास्युटिकल्स म्हणजे औषध निर्माण, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका क्षमता एकमेकांना पूरक आहे. या धोरणात्मक क्षेत्रात विश्वासार्हतायुक्त पुरवठा साखळ्यांना चालना देणे हे या संमेलनाचे उद्दिष्ट होते. कारण दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये की भारत अमेरिका जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आपण म्हणतो, वर्षानुवर्ष आपण या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये आहोत, त्याचा इकॉनॉमिक बेनिफिट्स या दोन्ही देशांना आपल्याला मिळत आहेत. याला अजून दीर्घकालीन बळकटी द्या

0: त्याच्यामध्ये उद्योग जगताचं फार महत्वाचं कार्य आहे. एस्पेशली आपण जे एमएसएमई उद्योग म्हणतो यांना या साखळीमध्ये किंवा या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. मोठे उद्योग तर आहेतच, आपल्या भारताकडनं बाहेर इन्व्हेस्टमेंट होत आहेत, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहेत, पण ह्याच्यामध्ये एमएसएमईचा पुढचे काही वाटचाल आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फार महत्वाचा वाटा असणार आहे. सो त्या एमएसएमईना सुद्धा आर्थिकदृष्ट्या कसा युएस बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करता येईल, स्केल कसं करता येईल, हे एक उद्दिष्ट ठेवून हे नॅशनल कन्व्हेन्शन आम्ही केलेलं होतं. तिसरं कारण असं विचारलं असं आहे की पुढील दशक आकार देणाऱ्या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करणे, या कार्यक्रमात नेमक्या त्या क्षेत्रांवर भर देण्यात आला. फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा व जीवशास्त्र, दुर्मिळ खनिजे असतील, सेमीकंडक्टर आहेत, प्रगत उत्पादनं आणि डिजिटल पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ, कारण स्किल्ड मॅन पॉवर हा पुढचा महत्वाचा विषय आपल्याकडे भारतामध्ये दिसतो. कारण जशा इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येत आहेत त्या इन्व्हेस्टमेंट करता आपल्याला स्किल मॅन पॉवर ची पण गरज भासते. हे संमेलन केवळ एक सर्वसाधारण व्यावहारिक किंवा व्यावसायिक परिषद नव्हती. भारत आणि अमेरिका आपल्या भक्कम सामरिक संबंधाचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक, व्यवसाय, तंत्रज्ञान, रोजगार आणि भक्कम पुरवठा साखळ्यांमध्ये कसे करू शकतात, हा त्यामागील व्यापक उद्देश होता.
1: भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वाढीसाठी या अधिवेशनात कोणत्या प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला गेला?
0: या संमेलनात बेसिकली पाच प्रमुख क्षेत्रांवरती आपण भर दिला. आरोग्य सेवा व जीवशास्त्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधा, तिसरं म्हणजे दुर्मिळ खनिजे, सेमीकंडक्टर आणि प्रगत उत्पादने, आणि गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेशनी जे काय नवीन उद्योग आणण्याकरता ज्या सुविधा अनाऊन्स केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एक चर्चासत्र या संमेलनात ठेवलं. एकंदरीत भारत व अमेरिकेच्या क्षमता एकामेकांना पूरक असलेल्या आणि सहकार्यातून व्यापार, गुंतवणूक, इनोव्हेशन, भक्कम पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन व दीर्घकालीन आर्थिक वाढ निर्माण होऊ शकणाऱ्या भविष्यभिमुख क्षेत्रांवरती जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात होते या पूर्ण संमेलनामध्ये. त्या संमेलनात चर्चासत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डीप टेक वरती भरपूर चर्चा झाली. भारतात तयार होणारे नवीन जे उद्योग होत आहेत, स्टार्टअप्स, महाराष्ट्रात पण आपण बघितलं तर भरपूर एआय स्टार्टअप्स किंवा एआय एमएल आपण ज्याला त्यांना मशीन लर्निंग मध्ये येणारे स्टार्टअप्स आणि डीप टेक मध्ये येणारे स्टार्टअप्स, त्याला नुसता भारत हा एकमेव मार्केट नसून परदेशात म्हणजे अमेरिकेत सुद्धा मोठं त्याचं मार्केट आहे. तो ते कसं आपण करू शकतो, कसं तिथपर्यंत पोहोचू शकतो याच्यावरती चर्चासत्र झालं.
1: सर, भारतीय उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत आणि अमेरिकन गुंतवणुकीला भारतात अधिक वाव मिळवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: भारतीय कंपन्यांना इंटरनॅशनल पार्टनरशिप्स मध्ये आणि सप्लाय चेन मध्ये आपल्याकडे इथे बॅकएंडला चांगलं पायाभूत सुविधा आणि चांगली सप्लाय चेन उभी करता येईल. भारतात अधिक अमेरिकन गुंतवणूक यावी हा सुद्धा एक याच्यातला मुद्दा होता. कारण जशी गुंतवणूक येते तशी टेक्नॉलॉजी पण आपल्याला उपलब्ध होते. आता नवीन ज्या जसं आपण मगाशी म्हणलं की हेल्थ केअर अँड लाईफ सायन्सेस मध्ये हेल्थ केअर एस्पेशली जिथे आपल्याला नवीन उत्पादने हवी आहेत किंवा नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे ती जशी गुंतवणूक येईल तशीच नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला उपलब्ध होऊन जाईल भारतीय कन्झ्युमर्सना सुद्धा. किंवा आपण जे काय आता आपल्याकडे इनोव्हेशन करतो आहोत किंवा आपल्याकडे आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेव्हलप करतोय याला जॉईंट डेव्हलपमेंट मध्ये पण आपण नेऊ शकतो. जसं भारतात उत्पादन करू, भारतात त्याचं विक्री करू, तशीच इथे उत्पादित केलेली उपकरणे किंवा प्रोडक्ट ही आपण अमेरिकेत एक्सपोर्ट पण करू शकतो. तो हे पण एक उद्दिष्ट आम्ही या संमेलनात ठेवलं होतं. थोडक्यात आयएससीसी एक द्विमार्गी व्यावसायिक कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करत आहे, भारतीय कंपन्यांना अमेरिकेत प्रवेश व वाढीस मदत करणे, तर अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणूक, उत्पादन आणि तंत्रज्ञान व पुरवठा साखळी भागीदारी उभारण्यास प्रोत्साहित करणे, असा मार्ग इंडो अमेरिकन चेंबरने तयार करण्याच्या दृष्टीने काम चालू केलेलं आहे आणि गेले 50 वर्ष आम्ही हेच करत आहोत.
1: आमचा पुढील प्रश्न हा आहे की लघु आणि मध्यम उद्योगांना या सहकार्याचा कसा आणि कितपत फायदा होणार आहे?
0: दरवर्षी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स दरवर्षी भारतातलं एमएसएमईचं डेलिगेशन हे अमेरिकेला घेऊन जातं आणि तिथे बी टू बी मीटिंग्स किंवा विविध तिकडच्या चेंबर्स ऑफ कॉमर्सना भेटणं आणि त्याच्यातनं रिलेशनशिप्स किंवा बी टू बी अरेंजमेंट कशा करता येतील त्याच्यावरती प्रामुख्याने भर देतं. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सुद्धा आपण जर आमचे मेंबर्स बघितले तर तेही प्रामुख्याने एमएसएमई आहेत. मोठे उद्योजक, मोठे उद्योग तर आहेतच पण एमएसएमई हा सुद्धा एक मोठा घटक आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे जे मगाशी मी पाच एरियाज ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणलं की जिथे जसं लाईफ सायन्स आहे, हेल्थ केअर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डीप टेक आहे किंवा प्रगत उत्पादनं आहेत, यामध्ये जे काम करतायत, करू इच्छित आहेत त्यांच्याकरता आपल्याला प्लॅटफॉर्म कसा

0: डेव्हलप करता येईल हा एक पहिला उद्देश. गुंतवणूक अमेरिकेतनं या एरियाज मध्ये एमएसएमईज बरोबर जॉईंट व्हेंचर्स असतील किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर थ्रू आपण काही गुंतवणूक आणू शकतो का, एकत्र काम करू शकतो का, त्याचा एमएसएमईजना टेक्नॉलॉजी करणं किंवा एक्सपोर्ट्सद्वारे कसा फायदा होऊ शकेल ह्याच्यावरती प्रामुख्याने फोकस होता. येत्या काळामध्ये आता जर नंबर्स बघितले तर एमएसएमईचे एक्सपोर्ट्स वाढणार आहेत असं दिसत आहे आणि एमएसएमई हे अमेरिकेमध्ये सुद्धा तिकडच्या एमएसएमईज बरोबर एकत्र काम करून चांगल्या पद्धतीने उद्योग वाढू शकतील असं दिसतं.
1: भारत अमेरिका संबंध हे 21व्या शतकातील एक महत्वपूर्ण आणि निर्णायक भागीदारी म्हणून उदयास येत आहेत आणि या भागीदारीच्या पुढील टप्प्यात केंद्रस्थानी राहण्याची महाराष्ट्राची इच्छा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत, काय सांगाल त्याविषयी?
0: मला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे निरीक्षण विशेष महत्वाचे आहे कारण ते भारत अमेरिका संबंधांचे जागतिक महत्व महाराष्ट्राच्या स्वतःच्या आर्थिक महत्वाकांक्षांशी जोडते. भारत आणि अमेरिका पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे जाऊन सहकार्याच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आयएसी संमेलन मगाशी म्हणल्याप्रमाणे जे पाच विषय आम्ही घेतले होते, लाईफ सायन्स असेल, हेल्थकेअर असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सेमीकंडक्टर असतील, प्रगत उत्पादने असतील आणि सप्लाय चेन असेल, ही द्विपक्षीय आर्थिक सहकार्याची पुढील पिढीसाठीची महत्वाची क्षेत्रे म्हणून आपण ओळखायला पाहिजे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राचं राहणं अतिशय अनुकूल स्थितीत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा सेमीकंडक्टर असेल, क्लीन एनर्जी असेल, स्वच्छ ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, डेटा सेंटर असतील आणि उत्पादन आणि जागतिक क्षमता केंद्र याची उभारणी ही महाराष्ट्रात होऊ शकते आणि ऑलरेडी घडते आहे. मुख्यमंत्री यांनी 20-30 पर्यंत महाराष्ट्राला 1,00,000 कोटी डॉलरची आर्थिक व्यवस्था बनण्याची महत्वाकांक्षाची व्यक्त केली आहे, ज्यात प्रामुख्याने तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ व गुंतवणूक हे महत्वाचे चालक घटक दिसतात. भारत अमेरिका दृष्टिकोनातून पाहता यातून एक अतिशय भक्कम संधी निर्माण होताना वाटते. महाराष्ट्रात अमेरिकन गुंतवणुकीसाठी पण नेहमीच म्हणतो महाराष्ट्र हे भारताचं प्रवेशद्वार ठरू शकतं. आर्थिक राजधानी भारताची मुंबईच आहे आणि आपण जर म्हटलं तर पुणे औद्योगिक केंद्र आहे, पुण्यामध्ये जीसीसी येत आहेत, मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज येत आहेत आणि त्यामुळे पुणे, मुंबई आणि संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या भागांमध्ये कोल्हापूर असेल, या भागामध्ये सुद्धा परदेशातनं गुंतवणूक वाढायला लागलेली आहे. आपण जर ह्याचा या दृष्टिकोनातून विचार केला तर आर्थिक दृष्ट्या आणि तंत्रज्ञान असेल, इनोव्हेशन असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, तर या सुविधा महाराष्ट्रामध्ये डेफिनेटली अवेलेबल आहे. या दृष्टीने संबंधाला विचारांपासून कृतीकडे नेण्याचे आय थिंक मुख्यमंत्र्यांनी पण ह्याचा चांगला सुतोवाच केला. माझ्या मते महाराष्ट्राने केवळ अमेरिकन गुंतवणुकीचे एक ठिकाण न राहता भारत अमेरिका यांच्या पुढील पिढीतील तंत्रज्ञान, व्यवसाय व जागतिक मूल्य साखळ्यांच्या सामायिक सहनिर्माण बनण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. त्यामुळे 21व्या शतकातील एक निर्णायक आर्थिक भागीदारी ठरू शकते आणि या संबंधाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र नक्की असू शकेल.
1: भारतीय स्टार्टअप्सना अमेरिकन गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक मिळवून देण्यासाठी आयएसईसी काय भूमिका बजावत आहे?
0: इंडो अमेरिकन चेंबरमध्ये स्टार्टअप्सना डेफिनेटली महत्व आहे. प्रामुख्याने स्टार्टअप्सला कनेक्टिव्हिटी देणं युएसमध्ये हे कार्य इंडो अमेरिकन चेंबर करतं. मेंटोरिंग असेल किंवा बिझनेस डेव्हलपमेंट करता चॅनल्स ओपन करून देणार असेल किंवा इंडो अमेरिकन चेंबरचं जे अमेरिकेतलं नेटवर्क आहे ते स्टार्टअप मेंबर्सना पण अवेलेबल होतं, त्याचा ते वापर नक्की करू शकतात. चेंबर हे बेसिकली सपोर्ट सिस्टीम म्हणून देऊ शकते आणि स्टार्टअप्सने त्याचा उपयोग करून घ्यावा, कारण जोपर्यंत ते चेंबरमध्ये येत नाहीत किंवा चेंबरशी संलग्न होत नाहीत तोपर्यंत त्यांना ही सपोर्ट सिस्टीम अवेलेबल होऊन मला वेळ लागेल. याच्यातनं दुसरी गोष्ट अशी निर्माण होणार आहे की जे गुंतवणूकदार आहेत, जे इन्व्हेस्टर्स आहेत अमेरिकेतले, त्यांना भारताच्या स्टार्टअप्स, ते भारतातली स्टार्टअप्स पर्यंत पोहोचू शकतात या प्लॅटफॉर्म थ्रू. आणि जसं मी मगाशी आधी म्हणलं की जे आम्ही डेलिगेशन घेऊन जातो अमेरिकेला, त्याच्यामध्ये सुद्धा स्टार्टअप्स हे सहभागी होऊ शकतात, जेणेकरून तिकडचे जे इन्व्हेस्टर्स असतील किंवा इन्व्हेस्टर नेटवर्क्स असतील त्यांच्याशी ते भेटू शकतात, एंटरप्रेन्युअरशी भेटू शकतात आणि त्या दृष्टिकोनात त्यांना मेंटरशिप मिळू शकते, त्यांना इन्व्हेस्टर्स मिळू शकतात आणि त्याचा त्यांना ग्रोथ ऑफ स्टार्टअप्सचा त्यांना त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल.
1: सर, शेवटचा प्रश्न, भारत आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध येणाऱ्या काळात कोणत्या एका नव्या उंचीवर पोहोचतील असं तुम्हाला वाटतं?
0: मला असं वाटतं पुढे पाहता भारत अमेरिका व्यापार व आर्थिक संबंध अधिक सखोल, विविधता युक्त आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असे होतील. सध्याच्या संबंधांचे रूपांतर अधिक भक्कम व्यावसायिक, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन, संस्थात्मक सहकार्य याकडे जातील. लाईफ सायन्सेस, हेल्थकेअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि प्रामुख्याने सप्लाय चेन ही सर्वाधिक क्षमता असलेली क्षेत्र दिसतात. या क्षेत्रात दोन्ही देशांची क्षमता परस्पर पूरक अशी दिसते आणि आय थिंक या कन्व्हेन्शन मधनं गुंतवणूक आणि

0: भागीदारीची व्यावहारिक संधी शोधल्या जातील असं दिसतं. आयएससीचा दृष्टिकोन हा संबंध अधिक द्विमार्गी बनवण्याचा आहे. अमेरिकन कंपन्यांना भारताच्या वाढीत सहभागी करून घेणे तर भारतीय उद्योगांना अमेरिकेत गुंतवणूक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून घेणे भारताकडे आणि त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्याकरता मदत करणे असं राहील. केवळ जास्त व्यापार नव्हे तर नवी गुंतवणूक टेक्नॉलॉजी पार्टनरशिप्स असतील, नवीन इन्व्हेस्टमेंट असतील, मॅन्युफॅक्चरिंग मधली स्केलेबिलिटी असेल आणि प्रामुख्याने सप्लाय चेन आणि दोन्ही देशातील रोजगार संधी हे अपेक्षित परिणाम दिसतात. त्यामुळे संमेलन संवादातून विचारांपासून कृतीकडे जाण्याचं व्यासपीठ ठरावे अशी आमची अपेक्षा आहे. जिथून निर्माण झालेली भागीदारी हे आयएससीचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात काय तर भारतीय भारत आणि अमेरिका संबंधाची पुढील उंची म्हणजे पारंपरिक व्यापारा पलीकडील जाणारी एक व्यापक भागीदारी असेल असं मला वाटतं. आणि याच्यात प्रामुख्याने गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट असतील, टेक्नॉलॉजी असेल, इनोव्हेशन असेल आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी आणि जॉईंट डेव्हलपमेंट होणारी रिसर्च होणे किंवा आरएनडी असेल ह्याच्यातनं नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करणं आणि त्यातनं ऑब्व्हियसली स्टार्टअप्सना त्यातनं मदत होईल, एमएसएमईना मदत होईल असं आम्हाला वाटतं.
1: खूप खूप धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अभय धुमाळ.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 7:30 झालेत. आता प्रसारित करणार आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय ऋचा गद्रे यांनी.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 28 श्रावण, शके 1948, अर्थात 19 ऑगस्ट 2026. मंडळी, खरीप हंगामात पाऊस, आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. रोगांचा प्रादुर्भाव वेळीच ओळखला तर पिकांचं नुकसान आपल्याला टाळता येतं. आज आपण खरीप पिकांवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी जाणून घेऊया. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे कुडाळ येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राजेश राठोड यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केले गायत्री भरणकर यांनी.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि अशावेळी खरीप पिकांची लागवड आपण सगळीकडेच करतो, पण काय होतं, पाऊस, आर्द्रता आणि अनुकूल हवामान यामुळं अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होत असतो. या रोगांची नेमकी लक्षणं जर ओळखता आली नाहीत तर नक्कीच आपल्याला पुढं जाऊन नुकसान सहन करावं लागतं. म्हणूनच ही लक्षणं ओळखणं आणि त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मंडळी, आज आपण या विषयावरच मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर राजेश राठोड सर यांना. राठोड सर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला संलग्न असलेल्या उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे कुडाळ इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वनस्पती रोगशास्त्र हा

0: त्यांचा मुख्य विषय आहे. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर सुरुवातीला आम्हाला सांगा की वनस्पतीचे रोग म्हणजे नेमकं काय असतं?
1: हां, रोग आपणा सर्वांना सर्वश्रुतच आहे. रोग म्हटलं की कुठल्या तरी प्रकारचा आजार असतो, मग तो मानवामध्ये असो प्राण्यांमध्ये असो, त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये सुद्धा रोग असतात. वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
0: अच्छा बरं, मग या रोगांचं खरीप हंगामात प्रमाण जास्त असतं का?
1: अर्थातच, आता मी आपणास अगोदर सांगितल्यानुसारच याचा जो आहे ते वनस्पतीच्या वाढीवरती अनिष्ट परिणाम होतो. आणि हे रोग निर्माण करणारे तीन घटक असतात, त्यालाच आमच्या म्हणजे वनस्पती रोगशास्त्राच्या भाषेमध्ये रोगाचा त्रिकोण, डिसीज ट्रायंगल असं म्हटलं जातं. आणि हे रोग निर्माण करण्यासाठी जे तीन आवश्यक घटक आहे त्याच्यामध्ये पहिला घटक हा रोगकारक म्हणजे पॅथोजन, जो रोग निर्माण करतो.
0: अच्छा.
1: ज्याच्यावर रोग निर्माण केला जाते तो संवेदनशील वनस्पती म्हणजे होस्ट. आणि हे असताना त्यांना एक अनुकूल वातावरण लागतो. जेव्हा हे तिन्ही घटक एकत्र येतात त्यावेळेसच रोगाची निर्मिती होते. आणि ही जी काही अनुकूल वातावरण आहे हे खरीप हंगामात त्यांना अधिकच अनुकूल असतात, कारण खरीप हंगामामधला सततचा पाऊस, शेतात साचणारे पाणी, हवेतील जास्त आर्द्रता, उष्ण तापमान यामुळे विशेषतः बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. आणि त्याचप्रमाणे जर पिकांची लागवड दाट झालेली असेल तर या रोगांचा अतिजलद प्रसार होतो. त्याचप्रमाणे विषाणूजन्य रोगाचा प्रसार हा रसशोषक किडीमार्फत केला जातो.
0: बर सर, आपल्याकडे भात हे अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे आणि सगळीकडे जवळपास ते होतं, तर या भात पिकावरचे प्रमुख रोग कोणते आहेत ते सांगा.
1: भात पिकाखालील क्षेत्र आपल्याकडे खरोखरच पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 16.82 लाख हेक्टर एवढं क्षेत्र भात पिकाखाली आहे. आणि कोकणामध्ये तर हे एक महत्त्वाचं अन्न पीक म्हणून घेतलं जातं. त्याचप्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा भात पिकाखालील लागवडीखालील क्षेत्र हे 7.56 लाखापर्यंत होतं. हे असं असल्यामुळे भातावर आपल्याला विशेष करून लक्ष द्यावं लागतं. भातामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. याच्यामध्ये जसं करपा, नंतर जीवाणूजन्य करपा, तपकिरी ठिपके, पर्णकोश करपा, पर्णकोश कूज किंवा इतर विषाणूजन्य रोग, ह्या अशा सगळ्या रोगांचा याच्यावरती प्रादुर्भाव होत असतो. परंतु रोग जर म्हटलं तर रोग हे ओळखण्यासाठी आपणास लक्षणे माहीत असणं आवश्यक असते आणि लक्षणावरून रोगाचं आपल्याला निदान करता येतो. हे दोन्ही एकमेकाला पूरक असतात. एक तर लक्षणाच्या वरून रोगाला नाव दिलेलं असते किंवा रोगाच्या नावावरून तुम्ही लक्षणे कशी आहेत हा एक अंदाज बांधू शकता. उदाहरणादाखलच घ्यायचं असेल तर कडा करपा. कडा करपामध्ये काय होतं, पानांच्या कडा करपल्यामुळे या रोगाला कडा करपा असं म्हटलं जाते. आता हे जे रोगग्रस्त पाने आहेत हे कडेकडून मध्य शिरेच्या दिशेने करपत जातात आणि याच्यामुळे त्याला कडा करपा म्हटलं जातं. आणि हा जो रोग आहे हा जीवाणूजन्य रोग आहे, जीवाणूमुळे होणारा रोग. आणि तुम्ही जर सकाळच्या वेळेस शेतामध्ये गेलात तर पानांच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे दवबिंदूसुद्धा साचलेले दिसतात. दुसरा जो रोग आहे जो भातावरती आढळला जातो तो आहे करपा. करपा हा बुरशीजन्य रोग आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे या रोगाचे निर्मिती आणि प्रसाराला मदतच होते. तर करपामध्ये पानावरती दोन्ही बाजूंना निमुळते आणि मध्यभागी करड्या रंगाचे तपकिरी ठिपके दिसतात. पेरावरील प्रादुर्भावामुळे पेर कुसतोय आणि मोडतंय. लोंबीचा देठसुद्धा काळा पडतो आणि तो कुसतो आणि ते देठ मोडते, यालाच मानमोडी असेसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर येणारा रोग तपकिरी ठिपके, हे नावाप्रमाणेच पानांवरती अंडाकृती आकाराचे व तपकिरी रंगाचे, ज्याला पिवळसर वलय असतात, असे असंख्य ठिपके आढळून येतात. असे सगळे असंख्य ठिपके एकत्र मिळून तो पान करपतो. त्याचप्रमाणे पर्णकोश करपा, या पर्णकोश करपामध्ये चुडाच्या तळाशी खोडावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट ठिपके तयार होतात. रोगट भागात बुरशी शिरून खोड कमकुवत करते आणि याच्यामुळे रोप कोलमडते आणि अशा प्रकारच्या रोगग्रस्त भागावरती काळी बुरशी बीजे दिसतात. असे असंख्य प्रकारचे रोग भातावरती आढळून येतात. पण हे मी आपणास जे सांगितलं हे महत्त्वाचे असे भातावर आढळणारे प्रमुख असे रोग आहेत.
0: बरं, मग आता या रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं, काय उपाययोजना करायची?
1: हां,

0: मॅडम, तुम्ही व्यवस्थापन हा शब्द खूप समर्पक असा वापरलेला आहे. कारण व्यवस्थापन म्हटलं की रोग होऊ नये आणि झाला तर त्याची तीव्रता कमी राहावी आणि पिकांचे नुकसान कमीत कमी व्हावे यासाठी विविध उपाययोजना जी केली जाते त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो शब्द वनस्पती रोगशास्त्रामध्ये वापरला जातो तो आहे नियंत्रण. नियंत्रण हे रोग दिसल्यानंतर आपल्याला फवारणी करावा लागतो. म्हणून व्यवस्थापन जर केलं तर याच्यामध्ये आपण येणारे जे रोग आहेत त्याचा अटकाव करू शकतो. आता भात पिकावरती अनेक रोग एकाच वेळी येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक रोगासाठी वेगवेगळी उपाययोजना करणे शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून रोग नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना अवलंबन करावीत. यामध्ये जे सुरुवातीला येते ते शेतीची स्वच्छता. याच्यामध्ये जी पूर्वीची जी काही पिकं आहेत ती कापणीनंतर त्याची धसकटी नष्ट करावीत, बांधावर असलेला तणांचा नाश करावा आणि एकंदरीत म्हणजे शेती जी आहे ही स्वच्छ ठेवावी. त्याचप्रमाणे व्यवस्थापनामध्ये दुसरी जे येते ते लागवडीसाठी रोग प्रतिकारक जातीचा वापर करावा. जसं कर्परोगासाठी कर्जत 1, सह्याद्री कर्जत 5, सह्याद्री 4, कर्जत 9, कर्जत शताब्दी इतर जातीचा वापर करू शकता. कडा कर्परोगासाठी कर्जत 1, सह्याद्री 2, सह्याद्री 3, फोंडाघाट 1, रत्नागिरी 5, पालघर 1, कर्जत 5 इत्यादी जे काही रोगप्रतिकारक जाती विद्यापीठाने विकसित केलेली आहे त्याचा अवलंब शेतकरी बांधव करू शकतात. आणि ज्यावेळेस आपण बीज प्रक्रियासाठी जातो तर त्यावेळेसच भाताचं जर आपण उदाहरण घेतलं तर पेरणीपूर्वी भाताच्या बियाण्याला 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये काय होतं की जे अनावश्यक बीज आहेत जे रुजणार नाहीत अशा प्रकारचे जे बीज आहेत ते आपण तिथेच काढून घेऊ शकतो. म्हणजे ज्यांची उगवण क्षमता कमी असेल असे बीज आपण वेगळे करू शकतो. याच्यासाठी 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. 3% म्हणजे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मीठ मिसळून त्याचं द्रावण करावं. आवश्यकतेनुसार द्रावण घ्यावं आणि त्याच्यामध्ये मिठाचे बीज हे टाकावेत. याच्यामध्ये जे तळाशी साचलेले बीज आहेत हे पेरणीसाठी चांगले आणि निरोगी असे असतात आणि जे बीज वर तरंगलेले असतात ते पेरणीसाठी उपयोगी नसतात. एकतर ते पोचट आहे म्हणा किंवा उगवण क्षमता कमी असलेल्या आहेत अशा प्रकारचे बीज आपण या ठिकाणी वेगळे करू शकतो. त्यानंतर ह्या बियांना स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून त्याला सावलीमध्ये वाळवावे आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा प्रति किलो 2.5 ग्रॅम प्रमाणे थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
1: म्हणजे व्यवस्थापनामध्ये ही अतिशय महत्वाची अशी प्रोसिजर आहे.
0: हो, आणि याच्यानंतर जे आपण जाणार हे व्यवस्थापनाचेच मुद्दे आहेत पण ते येतात नियंत्रणाखाली. म्हणजे रोग निर्मिती झाल्यानंतर किंवा रोगाची लक्षणे आपल्याला तिथे आढळून आल्यानंतर आपण त्याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाचे वापर करू शकतो. जसं कर्परोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल 10 ग्रॅम, आयसोप्रोथिओलेन 20 मिली, डायफेनकोनॅझोल 10 मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. कडा कर्पा जो जीवाणूमुळे होतो या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम सोबत स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट 5 ग्रॅम याची 10 लिटर पाण्यातून एकत्रित फवारणी करावी. अथवा सुडोमोनास प्लुरोसन्स या जैवनियंत्रकाची 200 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. नंतर तपकिरी ठिपके ह्या रोगाचे नियंत्रणासाठी मँकोजेप 25 ग्रॅम किंवा झायनेप 25 ग्रॅम किंवा थायोफिनेट मेथिल 10 ग्रॅम किंवा कार्बेंडेजिम 10 ग्रॅम याची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्याचप्रमाणे पर्णकोश कर्परोगाचे नियंत्रणासाठी हेक्झॅकोनाझोल किंवा प्रॉपिकोनाझोल यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
1: बरं, म्हणजे हे काही नियंत्रणाचे चांगले उपाय आहेत.
0: होय.
1: तर भाताप्रमाणेच नाचणीला सुद्धा आपल्याकडे खूप प्राधान्य दिलं जातं.
0: हो.
1: तर नाचणी पीक जिथं घेतलं जातं तिथे साधारणतः कोणत्या प्रकारचे प्रमुख रोग दिसून येतात?
0: नाचणीमध्ये सुद्धा करपा, पानावरील ठिपके, मर, तांबेरा इत्यादी प्रकारचे प्रमुख रोग आढळतात. आता करपा पिकांमध्ये करपा रोगांबद्दल बोलायचं झाल्यास कर्परोगात पानावर जांभळट व तपकिरी पिवळसर ठिपके तयार होतात आणि अनुकूल वातावरण भेटलं तर हे सगळी ठिपके एकत्र येतात आणि त्याच्यानंतर संपूर्ण पान करपते. रोगाचा प्रादुर्भाव कणीस आणि ताटावर सुद्धा होतो. या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी

0: प्रतिकारक्षम वाणांची लागवड करावी, जसे CO3 HR 374, दापोली नंबर 1, दापोली नंबर 2, असे काही प्रतिकारक्षम वाण आहेत जे विद्यापीठाने निर्मित केलेले आहेत, अशा वाणांचे वापर करू शकता. त्याचप्रमाणे कार्बेंडेझिम किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. याबद्दल मी थोडंसं विश्लेषणपूर्वक सांगू इच्छितो की ट्रायकोडर्मा हे एक जैविक बुरशीनाशक आहे. ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया ही प्रत्येक बियाणाला केली तर जे जमिनीतून संसर्ग होणारे रोग आहेत या रोगाचा नायनाट पूर्णता होत असतो. ट्रायकोडर्मा ही बुरशी इतर बुरशीच्या धाग्यामध्ये वाढून त्यांचा नायनाट करत असते. आणि ट्रायकोडर्मा आणि कार्बेंडेझिम याची जर आपल्याला बीजप्रक्रिया करायची असेल तर याच्यामध्ये कार्बेंडेझिमची बीजप्रक्रिया अगोदर करावी आणि त्याच्यानंतर ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसतात, शिफारशीत जी बुरशीनाशके आहेत जसं ट्रायसायक्लाझोल किंवा आयसोप्रोथिओलेन किंवा कार्बेंडेझिम किंवा एडीफेनफॉस यांचे दिलेल्या मात्रेनुसार फवारणी करावी आणि आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी ही 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करावी.
1: सर, भात नाचणी ही आपली मुख्य पिकं आहेत, पण याचबरोबर कडधान्य पिकं सुद्धा आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात घेतली जातात. म्हणजे तूर म्हणा, मूग म्हणा, उडीद म्हणा, ही जी प्रमुख कडधान्य पिकं आहेत त्यांच्यावरही कोणते रोग येतात आणि त्यासाठी काय करता येईल?
0: हो मॅडम, आता कुठल्याही प्रकारची वनस्पती असेल, कडधान्य असेल किंवा दुसऱ्या तेलबिया पिके असतील, कुठल्याही वनस्पती असो किंवा फळझाडे असो, त्याच्यावरती रोग हे असतातच. त्या रोगाचं योग्य वेळेस निदान करून त्याचे व्यवस्थापन करणे अति आवश्यक असते. तुरीमध्ये मर रोग, नंतर स्टेरिलिटी मोझाईक ज्याला वांजे रोग म्हटलं जातं, करपा, पानावरील ठिपके आणि भुरी हे रोग प्रामुख्याने आढळतात. मुगामध्ये पिवळा मोझाईक, भुरी, सर्कोस्पोरा ठिपका, चारकोल रॉट असे रोग आढळून येतात. त्याचप्रमाणे उडदामध्ये पिवळा मोझाईक, सर्कोस्पोरा ठिपका, भुरी आणि मर हे प्रमुख रोग आहेत. तूर, मूग आणि उडीद या तिन्ही पिकामध्ये जो सामान्य रोग आढळला जातो तो आहे मर रोग आणि हा प्रमुख रोग आहे.
1: बरं, या मर रोगाविषयी काय सांगाल, म्हणजे तो नेमका कसा ओळखावा, काय लक्षणं दिसतात त्याची आणि त्याचं त्यानंतर व्यवस्थापन कसं करावं?
0: मर रोग मी कोणाशी अगोदरच सांगितल्यानुसार जे रोगांना नाव दिलेले असतात हे लक्षणावरून दिलेले असतात. आता मर या शब्दामध्येच तो झाडाची मर झालेले हे आपल्याला ज्ञात होते. या मर रोगामध्ये जो झाड आहे ते हिरवा झाड हा अचानक कोमेजतो आणि संपूर्णत वाळून जातो, पण ही जी काही वाळण्याची किंवा तो झाड सुकण्याची प्रक्रिया ही एकदम न होता अगोदर सुरुवातीला पाने ही पिवळी पडतात, नंतर ती कोमेजतात आणि काही दिवसानंतर ती पाने गळून पडतात. आणि हा जो रोग आहे हा फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे होते. ही बुरशी जमिनीत वास्तव्य करते, त्यामुळे ती मुळावाटे त्या वनस्पतीमध्ये प्रवेश करते आणि ते त्याच्यामधले जे वॅस्क्युलर टिश्यूज आहेत, जे वाहक आहेत, त्याच्यामध्ये हे आपलं साम्राज्य पसरवते. याच्यामुळे काय होते की त्यामध्ये जे वहन होणारे पाणी आहेत किंवा इतर अन्नद्रव्य आहेत यांना आळा बसतो आणि हे ती पानापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि जे काही वनस्पती आहेत, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, यांची कालांतराने तिथे मर होते.
1: बरं सर, तुरीवरती जो मर रोग आहे किंवा इतरही अनेक जे काही रोग आहेत त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात सांगा.
0: हा, तुरीवरील मर रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिकारक्षम वाण वापरावेत, जसे BDN 736, BDN 1, BSMR 853 असे वाणांचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तूर किंवा इतर पिकांची आपण पेरणी करतो त्या बियाण्याला बीजप्रक्रिया करणे हे अत्यावश्यक असते. बीजप्रक्रिया केल्यामुळे जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे जे रोग उद्भवतात त्याचा रोगांचा जो प्रसार म्हणा किंवा त्याचे प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. बियाण्याला बीजप्रक्रिया करत असताना बुरशीनाशकाची प्रक्रिया ही प्रथम करावी. आता बियाण्याला बुरशीनाशक जे बीजप्रक्रियासाठी वापरलं जातात, तुरीसाठी थायरम हे बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापरावेत आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशीनाशक आहे, ती स्वतः बुरशी असून इतर बुरशीच्या धाग्यामध्ये आपली वाढ करते आणि सोबतच अन्नद्रव्यासाठी त्यांच्यासोबत स्पर्धा करते. आणि ट्रायकोडर्माची वाढ ही इतर बुरशीपेक्षा जलद गतीने असल्यामुळे त्या बुरशीचा नायनाट होतो. त्याचप्रमाणे शेतामध्ये मर रोगग्रस्त झाड आढळून आल्यास ते अशी झाडे

0: सकट काढून नष्ट करावीत आणि त्या ठिकाणी पुन्हा कार्बन डायऑक्साइड किंवा इतर बुरशीनाशकाची जिरवणी करावी. याच्यासाठी पाण्याचा चांगला निचरा ठेवावा आणि उन्हाळ्यात खोल नांगरट करावी.
1: बरं, आपल्याकडे कपाशी म्हणजे कापूस याचंही खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, तर यावरचे प्रमुख रोग कोणते आहेत आणि त्यांचं नियंत्रण कसं ठेवायचं याविषयी आता आम्हाला सांगा.
0: कपाशीला विदर्भामध्ये पांढरे सोने म्हटलं जातं, कारण कपाशीचं जे पीक आहे ते त्यांना एक आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा मदत करत असतं आणि इतर वनस्पतीप्रमाणे कपाशीवरती सुद्धा विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये बुरशीमुळे होणारे रोग, जीवाणूमुळे होणारे रोग, विषाणूमुळे होणारे रोग आणि काही जी अन्नद्रव्याची कमतरता आहे यामुळे निर्माण होणारी विकृती. आपण याच्यामध्ये प्रामुख्याने जर काही रोग बघितले जे प्रमुख रोग आहेत, तर याच्यामध्ये अणुजीवी करपा, दहिया किंवा एक अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणारा लाल्या अशा प्रकारच्या विकृतीचा प्रादुर्भाव आढळून येतो. अणुजीवी करपा हा ओळखण्यासाठी त्याची जी लक्षणे आहेत ती पानावर प्रथम कोणात्मक तेलकट स्वरूपाचे व नंतर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. पानांच्या शिरा आणि झाडांच्या फांद्या ह्या काळ्या पडतात, त्यामुळे या रोगाला इंग्रजीमध्ये ब्लॅक आर्म ऑफ कॉटन असं सुद्धा म्हटलं जातं. कालांतराने पाने गळून पडतात, यामुळे बोंडावर तेलकट काळपट डाग पडतात, बोंडे उमलत नाही आणि बोंडातील कापूस पिवळा पडून कापसाची प्रत खालावते. या अणुजीवी करपा या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण कार्बन डायऑक्साइड 1 ग्रॅम अधिक थायरॅम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणेप्रमाणे बीजप्रक्रिया करू शकतो आणि दुय्यम संसर्ग टाळण्यासाठी 1 ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन सोबत 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. कापसावर आढळणारा दुसरा रोग म्हणजे दहिया. नावाप्रमाणेच पानावर दही शिंपटल्यासारखे पांढरे ठिपके तयार होतात आणि जास्त प्रादुर्भाव झाले तर पाने, पात्या, फुले आणि अपरिपक्व बोंडे गळून पडतात. या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्धतेनुसार 300 मेश गंधकाच्या भुकटीची हेक्टरी 20 ते 25 किलो या प्रमाणात धुरळणी करावी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी किंवा कार्बन डायऑक्साइड 10 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
1: सर, ही झाली प्रमुख पिकं. आपल्याकडे विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं, यामध्ये वांगी, टोमॅटो, मिरच्या किंवा वेलवर्गीय सुद्धा अनेक भाज्या असतात, तर यांच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. सुरुवातीला सांगा की टोमॅटो किंवा वांगी पिकावरती सुद्धा जो मर रोग दिसून येतो त्याची नेमकी लक्षणं कोणती आहेत?
0: आता मर रोगाची ही लक्षणे कुठल्याही प्रकारचं पीक असेल तर त्याच्यामध्ये सर्व सामान्यतः सारखेच असतात, जसे की झाड अचानक कोमसते, पाने पिवळी पडून सुकतात, मुळे किंवा खोडाचा तळभाग हा कुजतो. कारण हे जे काही मर रोग आहे हे जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो आणि ही बुरशी मुळावाटे आतमध्ये प्रवेश करून पूर्ण झाडाला वाळवते. तर याचे व्यवस्थापन करण्यासाठी टोमॅटो आणि वांगी पिकामध्ये पेरणीपूर्वी 3 ते 4 दिवस वाफ्यावर 1% बोर्डो मिश्रणाची भिजवण करावी, पीक फेरपालट करावा, ट्रायकोडर्माने बियाणे प्रक्रिया करावी, पाण्याचा निचरा चांगला ठेवावा, त्याचप्रमाणे रोगग्रस्त जी झाडे आहेत ती उपटून नष्ट करावीत.
1: सर, मिरचीमध्ये सुद्धा हा मर रोग दिसून येतो की आणि कोणता रोग दिसून येतो आणि त्याची काय लक्षणं असतात?
0: मिरचीमध्ये प्रामुख्याने आढळणारा जो रोग आहे तो फळकूज. तर फळकूज जे आहे हे फळांवरती गोल खोल गेलेले काळपट ठिपके दिसतात, फळे कुजतात व गळून पडतात आणि या फळकूज या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त फळे काढून नष्ट करावीत आणि कार्बन डायऑक्साइड 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा मँकोजेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर याची फवारणी करावी.
1: बरं, ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आणि सर्रास वापरली जाणारी भाजी म्हणजे काकडी, रोजच्या आहारामध्ये आपल्या असते ती, तर या काकडीवरती भुरी हा रोग येतो बरोबर?
0: हो.
1: तर त्याविषयी सांगा काय लक्षणं असतात?
0: आता भुरी जे रोग आहे, भुरी रोग म्हणजे याच्यामध्ये पांढरट रंगाची पावडर त्या पानावरती पसरते, पानावर पांढऱ्या पिठासारखा थर दिसतो, त्याच्यामुळे पाने पिवळी पडून सुकतात आणि पर्यायाने उत्पादन कमी होतो. याचे

0: व्यवस्थापन करण्यासाठी सल्फर 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी आणि काकडी वर्गीय जेवढे पीक आहे त्याच्यामध्ये हवा खेळती राहील अशी त्यांची लागवड करावी.
1: बरोबर, हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर, काकडीवरती आणखी कोणते रोग येतात?
0: काकडी वर्गीय पिकांमध्ये भुरीप्रमाणेच दुसरा महत्त्वाचा रोग आहे केवडा, ज्याला डाउनी मिल्ड्यू असं म्हटलं जाते. केवडा रोगामध्ये किंवा डाउनी मिल्ड्यू रोगामध्ये पानाच्या वरच्या बाजूस पिवळे कोणीय ठिपके दिसतात आणि खालच्या बाजूला करड्या जांभळ्या रंगाची बुरशी दिसते आणि अशा प्रकारची पाने वाळतात. डाउनी मिल्ड्यू या रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी मेटालॅक्सिल आणि मँकोजेप याचं एकत्रित मिश्रण असलेलं 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून याची फवारणी करावी आणि सोबतच शेतात पाणी साचू देऊ नये, रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
1: अच्छा, आणखी एक मुख्य पीक म्हणजे भेंडी.
0: हो,
1: तर भेंडीवरती सुद्धा हेच रोग येतात की आणि काही वेगळे रोग आहेत?
0: हा, याचप्रमाणे भेंडीवर येणारा महत्वाचा रोग हा हळद्या रोग म्हटला जातो.
1: अच्छा,
0: आतापर्यंत आपण जी रोग बघितली ही जीवाणू आणि बुरशीमुळे होणारी होती आणि हळद्या रोग ज्याला पिवळी शिरा मोजाईक म्हटला जातो हा जो रोग आहे हा विषाणूमुळे होतो.
1: अच्छा,
0: आणि हे जे विषाणू असतात ह्या विषाणूचं वहन हे रसशोषक करणारे किडीमार्फत होत असते. म्हणून अशा प्रकारचे विषाणूजन्य रोग बघत असताना किंवा त्याची लक्षणे अभ्यासत असताना आपणास हे माहीत असणे किंवा ही खात्री करणे आवश्यक असते की पानाच्या खालच्या बाजूला कुठल्या प्रकारचे रसशोषक किडी आढळतात का.
1: अच्छा,
0: कारण विषाणूजन्य रोग आणि अन्नद्रव्याची कमतरता ह्यामध्ये बरेच साम्य दिसून येत आहे. परंतु विषाणूजन्य रोगांची ओळखण्याची खूण म्हणजे जी काही रसशोषक किडी तो विषाणू वाहून नेतात त्यांची तिथं असलेली उपलब्धता. तर नावाप्रमाणेच पिवळी शिरा मोजाई किंवा हळद्या यामध्ये पानाच्या शिरा ह्या तेवढ्या पिवळ्या पडतात आणि उर्वरित पान हा हिरवाच राहतो. पर्यायाने या विषाणूजन्य रोगांमुळे झाडाची वाढ खुंटते, फळे लहान व विकृत होतात आणि अगोदरच मी सांगितल्यानुसार या रोगाचा प्रसार रसशोषक किडी म्हणजे पांढऱ्या माशीमार्फत होतो. आणि यामध्ये जर व्यवस्थापन करायचे असल्यास रोगप्रतिकारक वाण वापरावेत, जसे परभणी क्रांती, वर्षा उपहार इत्यादी प्रकारच्या भेंडीचा आपण वापर करू शकतो. या रोगाचा प्रसार जो आहे तो पांढऱ्या माशीमार्फत होत असल्यामुळे पांढऱ्या माशीचे नियंत्रणाकरिता कीडनाशकाचा वापर करावा. डायमेथॉइट 1 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून आपण फवारावे. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. त्याचप्रमाणे पिकामध्ये पिवळ्या रंगाची चिकट कार्ड ठेवावी ज्याला पांढऱ्या माशा आकर्षून चिकटतात.
1: सर, आपण अत्यंत महत्वाची अशी जी पिकं होती त्याविषयी जाणून घेतलं, पण एक सामान्य गोष्ट म्हणून असं सांगा की शेतकऱ्यांनी रोग दिसताच लगेच काही औषध फवारणी करावी की आणि काही उपाययोजना कराव्या?
0: नाही, शेतकऱ्यांनी रोग दिसताच लगेच औषध फवारणी करू नये. म्हणजे सर्वप्रथम रोगाचे अचूक निदान अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर,
0: प्रत्येक रोगासाठी एकच औषध उपयोगी ठरत नाही. उदाहरणार्थ बुरशीनाशक विषाणूजन्य रोगावर प्रभावी ठरत नाही. चुकीच्या औषधामुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो, तसेच औषध प्रतिकार क्षमता आणि अवशेषांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फवारणी करण्यापूर्वी रोगाचे योग्य निदान करून लेबलवरील मात्रा, प्रतीक्षा कालावधी आणि कृषी विद्यापीठाच्या अध्ययावत शिफारशींचे पालन करणे आवश्यक आहे.
1: सर, जाता जाता आमच्या सर्व शेतकरी बांधवांना या खरीप पिकांमध्ये जी उत्पन्न घेतली जातात त्यावर जे रोग येतात ते टाळण्यासाठी एक सामान्यतः काय काळजी घ्यावी याबद्दल काय सांगू शकाल?
0: हो, शेतकरी बांधवांनी काही मूलभूत बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जसं की प्रमाणित बियाणे, निरोगी प्रमाणित आणि रोगप्रतिकारक वाणांचेच बियाणे वापरावे. प्रत्येक बियाण्यालाही बीज प्रक्रिया पिकानुसार शिफारसित जैविक किंवा रासायनिक घटकाने बीज प्रक्रिया करावी. नंतर पिकांची फेरपालट, एकाच पिकांची किंवा त्याच कुळातील पिकांची वारंवार लागवड टाळावी. शेताची स्वच्छता, रोगट झाडे, तण आणि पिकांचे संक्रमित अवशेष नष्ट करावेत. संतुलित खतांचा वापर करावा, माती परीक्षणानुसार खते द्यावीत. नत्राचा अतिरेक टाळावा. अतिदाट लागवड टाळून हवा आणि सूर्यप्रकाश खेळता ठेवावा. रोपांमधील योग्य अंतर ठेवावे. सोबतच आठवड्यातून किमान एकदा पिकाचे निरीक्षण करावे, म्हणजे नियमित पाहणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे

0: प्रमाणे जे वाहक कीड आहेत, जे रसशोषक किडी आहेत, पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य निदान, म्हणजे रोग, कीड आणि अन्नद्रव्यांची कमतरता यातील फरक ओळखूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
1: सर, आज आपण इथे आलात आणि महत्त्वाची जी खरीप पिकं आहेत त्यावरती जे रोग येतात त्यांची लक्षणं कोणती आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिली. त्याबद्दल त्यांच्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: खरीप पिकांवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. मंडळी, आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते, पण पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: चालते, मी निघतो आता.
1: अहो थांबा ना जरा, ही बघा ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
0: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
1: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
0: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
1: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
0: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
1: कुठे म्हणजे काय? केरात.
0: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
1: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
0: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
1: बरोबर.
0: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
0: येस, ये होई ना बात.
2: श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मासिक पाळी आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी डॉक्टर शुभांगी बेडेकर यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी
1: सादर करते विवेक

उद्या दुपारी 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मालिका आरोग्य संवाद यामध्ये मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांची मुलाखत आणि जागर आर्थिक साक्षरतेचा व्यवसायातील ताळेबंद याविषयी प्रीती राजदेकर यांची मुलाखत. तेव्हा नक्की ऐका उद्या दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ। महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करण्याचा राष्ट्रपतींचा सल्ला। धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी। झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील। हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। समाज माध्यमांचा वापर केवळ माहिती देण्यासाठी न करता जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी देखील करावा असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। भारतीय माहिती सेवेतल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या तुकडीनं आज नवी दिल्ली इथे राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली। त्यावेळी त्या बोलत होत्या। तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीनं झाला पाहिजे कारण कोणत्याही माहितीला प्रतिसाद देण्याची पद्धत आता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे। त्यामुळे त्यातून जनतेच्या अशा आकांक्षा अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याचा प्रयत्न करा असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रेल्वेच्या 4 प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला आणि महामार्गाच्या 1 प्रकल्पाला मंजुरी दिली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली। या प्रकल्पांना 13,041 कोटी रुपये खर्च येणार असून त्याचा लाभ पश्चिम बंगाल ओडिशा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना मिळणार आहे। स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली। प्रधानमंत्र्यांनी 15

ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबतीत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रूपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांनी नोंदवलं. वैध विमान असलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी या समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली, मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती, त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन निश्चित धोरण आखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलाला दिले आहेत. 14 वर्षांची शॉर्ट कमिशन सेवा पूर्ण करणाऱ्या प्रियंका त्यागी या अधिकारी महिलेनं स्थायी कमिशनची नेमणूक मिळावी याकरता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या घोटाळ्यादरम्यान सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतलं आहे. 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारनं 22 भरती परीक्षा रद्द करण्याचा आणि 45 परीक्षांमधल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी भरती आयोगाकडून या परीक्षा घेतल्या जातात, त्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला आहे. या चौकशीमध्ये समाधानकारक प्रगती झाली नाही तर 2 महिन्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सरकारनं परीक्षा रद्द केल्याचा 2628 उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. ते सध्या सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांनी झारखंड सचिवालयासमोर निदर्शनं केली. सर्व प्रक्रिया रद्द करण्याऐवजी केवळ दोषींवर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे. श्रीलंकेत गॉल इथे खेळलेल्या 600

क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावामध्ये 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावामध्ये 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. BWF बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धे

0: 10 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. लक्ष्य सेनला मात्र दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून पराभव पत्करावा लागला. लक्ष्यनं पहिला गेम 21-19 असा जिंकला, पण त्यानंतरच्या दोन गेम्समध्ये त्याला 19-21 आणि 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीच्या चुरशीच्या लढतीत उन्नती हुडा ही कॅनडाच्या मिशेल ली हिच्या पुढे पराभूत झाली. उन्नतीनं पहिला गेम 21-11 असा जिंकला, मात्र त्यानंतरचे दोन गेम्स ती 9-21 आणि 21-23 अशा फरकानं हरली. पुरुष दुहेरीच्या भारताच्या हरिहरन अमसाकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचं आव्हान देखील संपुष्टात आलं, मात्र दुसऱ्या फेरीत कोरियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही वॉक ओव्हर मिळाल्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रामध्ये प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करायचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा, अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र श्रोते हो आपण ट्यून केलं 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 आणि 50 सेकंद झालेत. आता आनंद घेऊया नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचा.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: ऐकूया मेनका या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद.

0: मेनका या नाटकामधलं हे पद गायलं होतं बालगंधर्व यांनी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: उद्या सायंकाळी 6:40 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम मावळतीचे रंग, हा संवाद. लेखन ज्योती मुळे यांचं आणि यामध्ये सहभागी विद्या तावडे, रोहित देव आणि ऋचा गद्रे. तेव्हा ऐकायला विसरू नका उद्या सायंकाळी 6:40 मावळतीचे रंग.

0: आशा खाडीलकर यांनी गायलेली राजा बढे यांची ही पदरचना होती धाडीला राम तिने कावनी या नाटकामधली.
1: वाहतूक नियमांचं पालन जरूर करा. दुचाकी चालवताना हेल्मेटचा आणि कार चालवताना सीट बेल्टचा वापर जरूर करा. क्षमतेपेक्षा अधिक जणांची वाहतूक करू नका. वाहन चालवताना संपूर्ण लक्ष वाहनाकडे असावे. वाहतुकीच्या नियमांबाबतची संपूर्ण माहिती असणे आवश्यक. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये. झोप येत असल्यास किंवा तब्येत चांगली नसल्यास ड्रायव्हिंग करू नये. योग्य वेगमर्यादेत वाहन चालवा. मद्यपान करून वाहन चालवू नका. वाहतूक नियमांचं नक्की पालन करा.

स्वयंवर नाटकामधलं उल्हास कशाळकर यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया विश्वनाथ बागुल यांनी गायलेली पदरचना.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संजोग चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, उद्याच्या कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती। संवादिका पल्लवी गोडसे। तेव्हा नक्की ऐका उद्या सकाळी 8:40 कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती।

अमित कुमार, सुरेश वाडकर आणि कल्याणी यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राहुल देव बर्मन आणि चित्रपट बॉन्ड 303. बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह. श्रावण म्हणजे ओली माती. श्रावण म्हणजे भिजली धरती. श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत मासिक पाळी आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी डॉक्टर शुभांगी वेडेकर यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. वेळ लक्षात असू द्या, उद्या सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: 85. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: श्रोते हो, रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आशा भोसले, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांना आत्ताच आपण ऐकलं. गीतरचना होती इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लाहिरी आणि चित्रपट मवाली.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73.

मेरा फैसला या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गाणं आत्ताच आपण ऐकलं. हे गाणं संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि गायलं होतं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं बहुराणी या चित्रपटातलं. सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या या रचनेसोबतच रजनीगंधा कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.

रजनीगंधा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद राशीद खां यांनी गायलेला राग मारवा. विलंबित ख्याल एकतालात निबद्ध असून बोल आहेत पिया मोरे अनंत देस, तर द्रुत ख्याल तीन तालात निबद्ध आहे आणि बोल काहू की रीत काहू करे. त्यांना तबला साथ आहे आनंद गोपाळ बंदोपाध्याय यांची आणि हार्मोनियम साथ महफूज खां यांची. तर ऐकूया उस्ताद राशीद खां यांनी गायलेला राग मारवा.

उस्ताद राशीद खां यांनी गायलेला राग मारवा आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ होती आनंद गोपाळ बंदोपाध्याय यांची आणि हार्मोनियम साथ महफूज खां यांची. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, उद्या रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी पद्मा तळवलकर यांचं गायन राग यमन आणि हमीर.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता हिंदीमधून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: On the fifth and final day, Indian left-arm spinner Manav Sutar was the architect of India's victory, taking 6 wickets in the second innings to finish with a maiden 10-wicket match haul in only his second test. And that is the end of this news bulletin.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 आणि 35 सेकंद झालेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेट उद्याच्या प्रातःकालीन सभेत 5:55. तेव्हा रेडिओ सखी चेतना जोशीला आता निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.